नमस्कार. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. आज आहे रविवार. भारतीय सौर 12 आश्विन शके 1948 दिनांक 4 ऑक्टोबर 2026. श्रोतेहो आता सकाळचे 5:56 झालेले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलध्वनीने प्रारंभ करीत आहोत.

एफएम 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सर आणि न्यूज ऑन एआय आर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेले आहेत. श्रोतेहो, चिंतन हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात समाधी याविषयी भदंत पय्यन बोधी यांचे विचार ऐकवित आहोत.
1: वचनाचा विषय समाधी आहे. भगवान बुद्धाने आपल्या धर्माची जी शिकवण उभारली त्या शिकवणीच्या मध्ये शिलाच्या नंतर समाधी हा भाग आलेला आहे. भगवान बुद्धाने आपल्या बुद्धीच्या कसोटीवर सतत 6 वर्ष खडतर तपश्चर्या करून जी संबोधी प्राप्त केली, जे अतिउच्च या जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त केलं, ते म्हणजे समाधीच्या आधाराने. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. पण भगवान बुद्धाने अष्टांग मार्गामध्ये समाधीला महत्व न देता सम्यक समाधीला महत्व दिलं. सम्यक समाधी म्हणजेच कुशल चित्ताची एकाग्रता, म्हणजेच निर्मळ मनाची एकाग्रता, निष्पाप मनाची एकाग्रता, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. सम्यक समाधीच्या आधाराने मनुष्य आपल्या जीवनामध्ये एकाग्रता प्राप्त करतो. आणि ही एकाग्रता प्राप्त करण्यासाठी शीलाची अत्यंत गरज आहे. जेव्हा मनुष्य शील काया वाचा मनाने पूर्ण करतो तेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये स्थिरता येते. मनुष्याचं अस्थिर चित्त हे स्थिर बनतं, चंचल जे चित्त आहे ते निर्मळ आणि निष्पाप बनत असतं. आणि जेव्हा तो निष्पाप आणि निर्मळ चित्त बनवतो तेव्हा तो आपल्या जीवनामध्ये जे काय भगवान बुद्धांना अतिउच्च ज्ञान प्राप्त करून घेतलं त्या अतिउच्च ज्ञानाला म्हणजे अनित्य अनात्म ह्या दोन गोष्टी भगवान बुद्धाने या जगामध्ये मनुष्य जातीला सांगितलेल्या आहेत. जेव्हा अनित्य आणि अनात्म हा बोध एखाद्या मनुष्याच्या किंवा साधकाच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो तेव्हा तो आपल्या जीवनामध्ये आसक्ती करत नाही. म्हणून समाधी हा अंग अतिशय महत्वाचा आहे. समाधी जेव्हा आपल्यामध्ये उतरते तेव्हा आपोआप संपूर्ण शरीराची एकाग्रता होत असते. समाधीमुळे जसं उदाहरणार्थ पाण्यामध्ये निर्मळता येते. पाण्यामध्ये जेव्हा जलाशय अतिशय म्हणजे एकाग्र होतो तेव्हा शुद्धता येत असते. अगदी त्याप्रमाणे जेव्हा मनुष्याची एकाग्रता निर्माण होते तेव्हा एकाग्रता निर्माण झाल्यानंतर तो आपल्या शरीरातल्या शारीरिक आणि मानसिक या दोन्ही अवस्थांना तो ओळखत असतो. शारीरिक घटकांमध्ये तो संपूर्ण आपल्या 4 महाभूताला पाहतो आणि मानसिक घटकामध्ये रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे जे 4 घटक सांगितले मानसिक अवस्थेमध्ये या 4 घटकांना सुद्धा तो ओळखत असतो. म्हणून समाधीची अत्यंत गरज आहे. भगवान गौतम बुद्ध ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सांगतात की मी सुद्धा या जगामध्ये बोधिसत्व असताना किंवा अनेक जन्मांमध्ये मी सुद्धा या समाधीचा अभ्यास केला. समाधी म्हणजे ध्यान आणि ह्या ध्यानाचे 2 प्रकार असतात. ही जी ध्यान साधना आहे, ध्यान साधना म्हणजे मनाला निर्मळ करण्याची जी साधना आहे ती 2 प्रकारची भगवान बुद्धाने सांगितली. ती म्हणजे आनापान स्मृती म्हणून आणि विपश्यना हे 2 प्रकारामध्ये सांगितलं. म्हणून समाधीमध्ये हे 2 प्रकार येतात, आनापान स्मृती आणि विपश्यना. आनापान स्मृती ही कशासाठी असते? कुशल चित्ताची एकाग्रता प्राप्त करून घेण्यासाठी आनापान स्मृती करावी लागते. आणि जेव्हा ही कुशल चित्ताची एकाग्रता होते तेव्हा एखादा साधक आपल्यामध्ये विशेष दर्शन करून घेतो, तो म्हणजे अनित्य आणि अनात्म. अनित्यतेचा सिद्धांत भगवान बुद्ध सांगतात की या जगामध्ये नित्य ध्रुव अशी गोष्ट नाही, बदलणारी परिवर्तनशील सगळ्या गोष्टी निरंतर म्हणजे सतत बदलणाऱ्या आहेत हे अनित्य सिद्धांतामध्ये भगवान बुद्ध समजून सांगतात. जेव्हा तो अनित्यतेचा सिद्धांत आपल्या शरीर आणि मनावर पाहतो तर या जगातल्या या प्रपंचातल्या 3.5 हाताच्या या प्रपंचामध्ये ही सगळी गोष्ट केस, लोम, नख, त्वचा, हृदय, फुफ्फुस, यकृत हे ज्या काही सगळ्या गोष्टी अवयव आहेत आणि जे चेतना स्वरूपामध्ये जे काही अवस्था आहेत ह्या क्षणामध्ये बदलत असतात हे ते समाधीच्या द्वारे तो पाहत असतो. समाधीच्या द्वारे तो जाणीव करून ओळखत असतो, समजून घेत असतो. अशा पद्धतीची समाधीची गरज मनुष्याला नित्यांत आहे. स्वतः बाबासाहेब समाधीचा अभ्यास करायचे, स्वतः बाबासाहेब ध्यानाचा आपल्या जीवनामध्ये रोज सराव करायचे हा इतिहास आहे.
0: श्रोतेहो, आताच पण समाधी याविषयी भदंत पय्यन बोधी यांचे विचार ऐकलं. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:10 झालेले आहेत. भक्ती संगीत हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, कार्यक्रमात प्रथम प्रल्हाद सिंग.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांची भक्तीरचना ऐकवीत आहोत. संगीतबद्ध केलं आहे कमलाकर भागवत यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना ऐकलात. लता मंगेशकर आणि सहकार यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. भक्तिसंगीत या कार्यक्रमात मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची भक्तिरचना ऐकविणार आहोत. संगीतबद्ध केलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश अनावकर यांचं भक्तिगीत ऐकवित आहोत.

श्रोतेहो भक्ती संगीत या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या स्वरात श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचं भक्तिगीत ऐकूया. संगीत दिलं आहे सिंग बंधू यांनी.

लता मंगेशकर यांच्या सरासरी गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलात. संगीतबद्ध केलं होतं सिंग बंधू यांनी. श्रोते हो, या भक्तिगीताबरोबरच भक्ती संगीत हा भक्तिगीतांचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

FM 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेले आहेत. ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. देशभक्ती गीत हा कार्यक्रम प्रसारित होईल 7:00. सकाळी 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार आपण ऐकू शकाल. भावधारा हा कार्यक्रम प्रसारित होईल 7:50. सकाळी 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 8:15. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. गझल गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल 8:40. सकाळी 9:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 श्रोत्यांच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश प्रसारित होईल. आजच्या या कार्यक्रमात संवादक आहेत आनंद पंडित आणि शोभा शिदळे. सकाळी 11:00 गम्मत जम्मत हा बालदोस्तांसाठी कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल जिल्हा परिषद शाळा रिठा तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. मिश्र संगीत हा कार्यक्रम प्रसारित होईल 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या

आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि दुपारी 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:45 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युवानी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 कीर्तन. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. रात्री 8:15 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार. रात्री 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:10 एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाचा दैनंदिन आढावा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या आजच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम समाप्त होतील रात्री 11:30. श्रोतेहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना काही काल आपण ऐकल्यात. मंडळी उर्वरित उपाययोजना आपण आज ऐकूयात. मंडळी पावसाच्या खंडकाळात जमिनीतील ओलावा कमी असल्यामुळं मुळांद्वारे अन्नद्रव्याचं शोषण कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकांची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पोटॅशियम नायट्रेट 1-2% किंवा 0-0-50-34 अर्थात 1% याची फवारणी 8-10 दिवसाच्या अंतरानं करण्याची शिफारस करता येते. यामुळं पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ शकते. फवारणी करताना पिकांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अन्नद्रव्याची निवड, मात्रा आणि फवारणीची वेळ निश्चित करावी. मंडळी पावसाच्या खंडकाळात पिकांवर येणारा जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उपलब्धतेनुसार आणि शिफारशीनुसार बायो NPK, बायोमिक्स, मायक्रोरायझा इत्यादींचा वापर करावा. तसंच शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची भौतिक स्थिती, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. मंडळी पावसाच्या खंडकाळाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे तर पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या हिरव्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळं शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाणी आणि क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचं नियोजन करावं. शक्य असल्यास ज्वारी, मका, बाजरी, चारा गवत, बरसीम, लसूणसारखी योग्य हंगामी चारा पिकं, तसं

0: स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा पिकांची निवड करावी. चारा पिकांची निवड करताना पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि पशुधनाची संख्या विचारात घ्यावी. मुरघास तयार करावे. मंडळी, कडबा किंवा वाळलेल्या चाऱ्याचं योग्य आकारात कुट्टी केल्यास त्याचा अपव्यय कमी होऊन पशुधनाला चारा खाणं सुलभ होतं. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कडधान्य वर्गीय चारा यांचं संतुलित मिश्रण करावं. गरजेनुसार पशुवैद्यकीय पशुपोषण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खनिज मिश्रण आणि आवश्यक पूरक खाद्य द्यावं. कमी पौष्टिक कडब्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया किंवा इतर चारा प्रक्रिया पद्धती वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. चारा साठवताना तो पावसापासून सुरक्षित कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावा, जेणेकरून बुरशी वाढून चाऱ्याची गुणवत्ता कमी होणार नाही. मंडळी, पावसाचा खंड संपल्यानंतर होणारा पाऊस कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता असल्यानं शेतात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण करणं आवश्यक आहे. शेतातील बांध मजबूत करणं, जलसंधारणाच्या सऱ्या, चर, शेततळं आणि इतर जलसंधारणाच्या रचना सुस्थितीत ठेवाव्यात.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना याविषयी बालाजी गवारे यांनी दिलेली माहिती ऐकलत. याबरोबरच कृषी सल्ला हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: सकाळचे 6:45 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, गेल्या 3 दिवसात आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि त्याचं निदान कसं केलं जातं हे पाहिलं. आज आपण जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर पुढे काय करायचं हे बघूया. कोणत्या रुग्णाला कोणता उपचार आणि कोणत्या क्रमाने द्यायचा हे कॅन्सरचा प्रकार, त्याची स्टेज आणि इतर वैद्यकीय बाबींवर अवलंबून असतं. कारण प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सर सारखा नसतो. काही कॅन्सर्स लहान असतात आणि फक्त ब्रेस्टपुरते मर्यादित असतात. काहींचा लिम्फनोडशी संबंध असतो. काही कॅन्सर्समध्ये शरीरातील इतर भागांची तपासणी आवश्यक असू शकते. प्रत्येक रुग्णाचा उपचार त्याच्या कॅन्सरच्या प्रकारावर आणि त्याच्या स्टेजवर ठरवला जातो. स्तनाच्या कर्करोगाचे नाव काढले की सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आता संपूर्ण स्तन काढावं लागणार. पण वैद्यकीय शास्त्राने आता खूप प्रगती केली आहे. जर कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लवकर झाले तर संपूर्ण स्तन काढण्याची गरज पडत नाही. ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणजे स्तन वाचवणारी शस्त्रक्रिया आता शक्य आहे. यामध्ये फक्त कॅन्सरची गाठ आणि आजूबाजूचा थोडा भाग काढून उर्वरित स्तन सुरक्षित ठेवला जातो आणि त्याचा नैसर्गिक आकारही टिकून ठेवला जातो. याला आपण ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणतो. यामुळे महिलेचा आत्मविश्वास टिकून राहण्यास मोठी मदत होते. काही परिस्थितींमध्ये मात्र मॅस्टेक्टमी

0: अधिक योग्य पर्याय असू शकतो. म्हणून ब्रेस्ट वाचेल का याचं उत्तर प्रत्येक रुग्णासाठी वेगळं असतं. शस्त्रक्रियेव्यतिरिक्त कॅन्सर पूर्णपणे मुळासकट नष्ट करण्यासाठी इतर उपचारांचीही जोड दिली जाते. यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि हॉर्मोनल किंवा टार्गेटेड थेरपीचा समावेश असतो. किमोथेरपीमुळे केस गळतात हे खरे आहे, पण उपचार संपल्यावर ते पुन्हा पूर्वीसारखे येतात. या उपचारांचा मुख्य उद्देश म्हणजे रक्तावाटे शरीरात कुठेही लपलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करणे आणि आजार पुन्हा उद्भवू नये याची खात्री करणे आहे. आज ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार व्यक्तीनुसार आणि कॅन्सरच्या बायोलॉजीनुसार ठरवला जातो. आणि इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, उपचार सुरू केल्यानंतर तो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणे. काही वेळा ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट्स होतात, त्याबद्दल घाबरून औषधं स्वतःहून बंद करण्याऐवजी डॉक्टरांशी बोलणं महत्वाचं आहे. उपचारामध्ये बदल करायचा असेल तर तो मेडिकल टीमच्या सल्ल्याने करावा. आता एक शेवटची गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. ब्रेस्ट कॅन्सरची भीती असणं स्वाभाविक आहे, पण भीतीमुळे तपासणी न करणं हा उपाय नाही. स्तनामध्ये नवीन गाठ जाणवली, निप्पलमध्ये बदल झाला, त्वचेमध्ये बदल झाला किंवा असामान्य डिस्चार्ज दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गाठ आहे म्हणून कॅन्सर आहे असं समजू नका, पण कॅन्सरची शक्यता नाकारण्यासाठी तपासणी टाळू नका. लवकर निदान आणि योग्य उपचार हे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधले अत्यंत महत्वाचे भाग आहेत. आणि सर्व महिलांना माझा एकच संदेश, आपल्या शरीराची जाणीव ठेवा, बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज पडल्यास वेळेवर वैद्यकीय मदत घ्या. कारण वेळेवर निदान आणि योग्य आधुनिक उपचारांमुळे रुग्ण पूर्णपणे बरी होऊन तिचे पुढील आयुष्य अतिशय सामान्यपणे आणि आनंदाने जगू शकते. या जनजागृती महिन्याच्या निमित्ताने माझी सर्वांना, विशेषतः पुरुष श्रोत्यांना ही विनंती आहे की त्यांनी घरातील महिलांना, आई, बहीण, पत्नी यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत करावे. त्यांना स्वतःसाठी वेळ काढायला सांगा आणि चाचण्यांसाठी प्रोत्साहन द्या. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे हाच कर्करोगावर मात करण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल। सकाळचे 6:50 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर।
1: परिसर।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडून पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेत आहोत. आतापर्यंत आपण एकूणच पारंपरिक बियाण्यांचा वापर आणि हायब्रिड बियाण्यांचा वापर याचा काय परिणाम होतो, कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये पारंपरिक बियाण्यांचा वापर केल्याने काय फायदा होतो, त्याचबरोबर स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा त्यांचं बियाणं असेल यांचा कशा पद्धतीने वापर करता येतो हे आतापर्यंत जाणून घेतलं. आजच्या आपल्या शेवटच्या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी करता येतो का, कारण एकूणच आपल्या परिसराचं, आपल्या पर्यावरणाचं, आपली जी काही जमीन आहे तो एक खूप मोठा भाग आहे. या जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते जर आपल्याला चांगलं ठेवता आलं तर नक्कीच पर्यावरण संवर्धनामध्ये एक पाऊल पुढे जाता येईल. तर सर, पारंपरिक बियाण्यांच्या वापरामुळे किंवा पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या बदलामध्ये आपल्याला कमतरता आणता येते का?
1: निश्चितच सर, पारंपरिक बियाण्यांमुळे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर निश्चितच आणि लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. हे खूपशे शेतकरी गट जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, नंतर कृषी संशोधनातून आपल्याला ही बाब समोर आलेलीच आहे. तुम्हाला माहिती आहे

0: हायब्रीड बियाणं जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या हायब्रीड बियाणाला एका पर्टिक्युलर टायमानंतर रासायनिक खतं द्यावीच लागतात. पारंपरिक जी बियाणी आहेत जमिनीतला जे काही त्यांचं न्यूट्रिएंट आहे त्याच्यावरतीच ते वाढलेली असतात. त्यानंतर मग जे शेणखत आहे गोमूत्र आहे किंवा विविध प्रकारचे जे सेंद्रिय एन्झाईम्स आहेत त्याच्यावरतीच ते वाढलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही हायब्रीड बियाणे वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावाच लागतो कारण ती त्या पद्धतीनेच मॉडिफाय केलेली आहेत. सेंद्रिय घटकांचा आपण वापर केल्यामुळे आपल्याला पीक काही खूप चांगल्या पद्धतीने येतं, त्याचा प्रतिसादही खूप छान मिळतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर पारंपरिक बियाणे ती वापरल्यामुळे निश्चितच मी असं म्हणेन की कमी झालेला आहे. नंतर फवारणी करतो खूपदा ही हायब्रीड बियाणे वापरल्यामुळे जे कीटक येतात कीटकांचा बेसिक असा आहे की ते कुठल्याही पद्धतीचं औषध मारा मरतात पण पुढल्या वेळेस त्याच्यावरतीच आपण कसा उपाय शोधू शकता ते अंगभूत आपल्यामध्ये आणतात आणि परत येतात. हायब्रीड बियाणे जे आपण वापरतो त्याच्यामुळे कीटक येतात त्याला ते पटकन बळी पडतात. पण जसं मी म्हटलं की जी पारंपरिक बियाणी आहेत ती वर्षानुवर्ष तिथल्या स्थानिक वातावरणाशी जुळून घेतल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. बाकीचे ग्रास हॉपर वगैरे आहेत हे जे आपण शेतकऱ्यांचे मित्र म्हणतो हे तिथे खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि एका पद्धतीने आपल्या त्या शेतीचं संरक्षणच करतात. जी पारंपरिक बियाणी जी आपण वापरतो त्यामुळे निश्चितच कमी झालेला आहे.
1: सर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सर्वांनी पारंपरिक बियाण्यांचा वापर करावा यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल?
0: हवामान बदल हा होतोच आहे, जगण्यासाठी अन्न लागतंच. रासायनिक खतं वापरून शेती करतोय आणि जे हायब्रीड बियाणी वापरतोय त्याच्यामुळे प्रत्येक रोगाचं कॅपिटल झालेलंच होतं. डायबिटीस म्हणा कॅन्सर म्हणा तर विविध जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर वन झालोच आहोत. तर हे सगळं कमी करायचं असेल आणि जो हवामान बदल जो होतोय जो झालेला आहे आणि त्याच्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपली जी पारंपरिक स्थानिक तिथल्या नैसर्गिक वातावरणाशी तिथल्या दुष्काळ म्हणा तिथे होणारा जो बदल आहे त्याला ती तगून तशी तशी वर्षानुवर्ष आपल्या इथे होत होती ती वापरणं तेवढीच गरजेचं आहे आणि हाच एक उपाय आहे असं मी सांगू शकतो.
1: श्रोते हो, पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक बियाण्यांच्या वापराची प्रचार प्रसिद्धी ते गावोगावी जाऊन करत असतात. आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी आपल्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
0: खूप खूप धन्यवाद सर.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुनःप्रसारित करण्यात येईल.
3: FMN 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया सुविचार. गेलेल्याचे दुःख बाळगू नये आणि भविष्याची चिंता बाळगू नये. श्रोते हो, आताच आपण सुविचार ऐकलात. जाणून घेऊया दिनविशेष. आज दिनांक 4 ऑक्टोबर 2026. आज रोजी 4 ऑक्टोबर 1921 संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन. विनोदी लेखक आणि पत्रकार दत्तू मांदेकर यांचा आज स्मृतिदिन. सन 1959 अर्थतज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर चिंतामणराव देशमुख यांचं 4 ऑक्टोबर 1982 रोजी निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन. तसंच आज राष्ट्रीय एकात्मता दिवस. आताच आपण दिन विशेष ऐकलं. ऐकूया काही व्यावसायिक जाहिराती.
4: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
5: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
4: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
5: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
6: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
4: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
5: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70501049.
7: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
8: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
7: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
8: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
7: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
9: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल.

0: वर्धनघाट पुलाजवळ बोरबन नांदेड।
1: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना। दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कॉम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार। संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला नांदेड।
2: रत्नेश्वरी गड वडेपुरी येथे नवरात्र यात्रा महोत्सव 2026 निमित्त येणाऱ्या सर्व दुकाने आणि स्टॉल धारकांना जागा वाटप मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे। सर्व दुकानदार आणि स्टॉल धारक बंधू भगिनींनी उपस्थित राहून जागा आरक्षित करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री शिवाजीराव दळवे आणि सचिव श्री साहेबराव झांबरे आणि रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य यांनी केले आहे।
3: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे। तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा।
4: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश।
5: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
4: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
5: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा।
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252।
6: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252।
4: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
7: हॅलो फोन फरमाईश।
5: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
4: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता।
7: फोन फरमाईश।
8: याबरोबर दिनविशेष हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत। आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकताहात। सकाळचे 7 वाजलेत। देशभक्ती गीत प्रसारित करीत आहोत। कार्यक्रमात मन्नाडे यांच्या स्वरात प्रेम धवन यांची रचना ऐकवीत आहोत। संगीतबद्ध केलं आहे सलील चौधरी यांनी।

मन्नाडे यांच्या स्वरात प्रेम धवन यांची रचना ऐकलत. संगीतबद्ध केलं होतं सलील चौधरी यांनी. श्रोते हो, याबरोबरच देशभक्ती गीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
1: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
0: आणि सर्व खादी रेडीमेड्स वर भव्य 35% डिस्काउंट.
1: संपर्क खादी भवन वजीराबाद, हनुमान पेठ, नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेले आहेत. श्रोतेहो, सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम

0: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
1: वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
2: 2000 अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम,
1: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यज्ञ 40 गावच्या स्वयंदीप प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदाबाने कृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
0: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विकासाकडे अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक. अभिजात मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शेतपिकांचे पंचनामे युद्ध पातळीवर, दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा प्रयत्न. महसूल मंत्र्यांची ग्वाही. हिंगोली परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात भूकंप. औंढा तालुक्यात गढाळा इथं केंद्रबिंदू. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. 21 सुवर्णपदकांसह भारताची चौथ्या स्थानी झेप. आणि राज्याच्या बहुतांश भागातून मोसमी पावसाची माघार. आता सविस्तर बातम्या. विकासाकडे अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत SNDT महिला विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मातृभाषेत कामकाजाचं महत्व विशद करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: जगातली जेवढी विकसित राष्ट्र आहेत ती सगळी राष्ट्र आपल्या मातृभाषेत बोलतात आणि जगामध्ये जेवढी विकसनशील राष्ट्र आहेत ही सगळी राष्ट्र कुठल्या तरी इतर राष्ट्रांच्या भाषांमध्ये किंवा ज्यांनी त्यांच्यावर राज्य केलेलं आहे अशा राष्ट्रांच्या भाषांमध्ये व्यवहार करतात. आणि म्हणून जर आपल्या समाजाचं भविष्य हे आपल्याला टिकवायचं असेल, आपल्याला जर विकासाकडे जायचं असेल तर मातृभाषेचा आग्रह हा अत्यंत महत्वाचा आहे.
0: अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या निमित्तानं नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलात काल अभिजात मराठी साहित्याचं प्रकट वाचन करण्यात आलं. केंद्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. राज्यात अवर्षणामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीपूर्वीच

0: शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल बुलडाणा जिल्ह्यात पीक पाहणी दौऱ्यादरम्यान शेगाव इथं माध्यमांशी बोलत होते. या अनुषंगानं प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत असं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: माझ्या अध्यक्षतेखाली 11 मंत्री महोदयाची कॅबिनेट उपसमिती आहे. प्रत्येक मंगळवारी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन वेगवेगळे निर्णय करतो आहे. याही मंगळवारी कॅबिनेटची बैठक होईल, त्यावेळी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काही त्यांच्या खिशात काही जाईल का ही शेतकऱ्यांची

0: याही मंगळवारी कॅबिनेटची बैठक होईल, त्यावेळी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काही त्यांच्या खिशात काही जाईल का ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे। कारण शेतकऱ्यांना आता कॅशची गरज आहे। एकंदरीत केंद्र सरकारची, राज्य सरकारची पीक विमा योजनेची मदत या तिहेरीमध्ये तिथं शेतकऱ्याला जास्तीत जास्त काय मिळेल त्याच्यातही आम्ही चर्चा करतोय।
1: दरम्यान काल अकोला जिल्ह्यातही महसूल मंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर दुष्काळ पाहणी केली। दुष्काळ पाहणी केल्यानंतर ते काल माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं आश्वासन त्यांनी दिलं। विरोधकांनी कुठलंही राजकारण न करता दुष्काळ परिस्थितीत सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे। हिंगोली, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात काल भूकंपाचे धक्के बसले। हिंगोली जिल्ह्यात सकाळी 7:45 सुमारास 3.3 रिश्टर स्केल तर त्यापाठोपाठ 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाली। त्यानंतर लहान लहान धक्क्यांची मालिका सुरूच होती। या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा तालुक्यातील गढाळा इथं होता। हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याबाबत अधिक माहिती दिली।
2: आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवनाची किंवा प्रॉपर्टीची नुकसानीची माहिती मिळालेली नाही आहे। माझ्या सर्व हिंगोली नागरिकांना हेच आवाहन राहणार आहे की आपण सर्वांनी कोणत्याही प्रकारची अफवा पसरू देऊ नका, यंत्रणा जी आहे ते सुसज्ज आहे।
1: परभणी तसंच नांदेड जिल्ह्यातही काल सकाळी 7:45 सुमारास 4.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला। नागरिकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डील यांनी केलं आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे। सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे। ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय हा याचाच एक भाग आहे। आज याविषयी जाणून घेऊया।
3: ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी रस्ते, रेल्वे, विमानसेवा आणि डिजिटल जोडणी यासारख्या क्षेत्रांमध्ये विविध विकास कामं राबवली जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारनं प्रथमच ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाची स्थापना केली। पंतप्रधान स्वतः आपल्या भाषणात ईशान्येकडील राज्यांचा अष्टलक्ष्मी असा उल्लेख करतात।
4: नॉर्थ ईस्ट हम सब के लिए अष्टलक्ष्मी है। यहाँ भरपूर टैलेंट है और नॉर्थ ईस्ट की प्राकृतिक सुंदरता भी सबका ध्यान खींचती है।
3: स्थानिक उद्योग, कृषि, हस्तकला आणि पर्यटनाला प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे।
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा काल समारोप झाला। भारतीय खेळाडूंनी काल 5 सुवर्णपदकांची लयलूट करून चौथ्या स्थानावर झेप घेत आपल्या अभियानाची सांगता केली। गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं तर कुस्तीत अमन सेहरावत यानं सुवर्णपदक पटकावलं। अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं। पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानवर तर पुरुषांच्या हॉकीत भारतानं मलेशियावर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं। भारताची एकूण पदक संख्या 85 झाली असून यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे। वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-1 असा विजय झाला आहे। कालच्या अखेरच्या सामन्यात भारतानं दिलेलं 352 धावांचं आव्हान पाहुण्या संघानं कर्णधार शाई होपच्या शतकी खेळीच्या बळावर 10 चेंडू शिल्लक असतानाच पार केलं। होप सामनावीर तर भारताचा कर्णधार शुभमन गिल मालिकावीर ठरला। या दोन्ही संघात 6 तारखेपासून T20 मालिकेला प्रारंभ होत आहे। राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं। मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिवसह काही मोजके जिल्हे वगळता मोसमी पावसानं यंदा आठवडाभर आधीच निरोप घेतला। उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2-3 दिवसात मौसमी पाऊस परतून जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला। पुढच्या रविवारी अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनारूढ होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल। राज्यस्तरीय वन्यजीव सप्ताहाचा काल बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार इथं शुभारंभ करण्यात आला। या सप्ताहानिमित्त पुढील 7 दिवस लोणार अभयारण्यात पक्षी निरीक्षण, स्वच्छता मोहीम आणि शालेय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती

0: अहिल्यानगर इथल्या स्नेहालय संस्थेचे वार्षिक बा बापू विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कार काल जाहीर झाले. मानपत्र 50,000 रुपये आणि ग्रंथ या स्वरूपाचे हे पुरस्कार येत्या बुधवारी 7 ऑक्टोबर रोजी स्नेहालय पुनर्वसन संकुल इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. नांदेड तालुक्यातल्या सायाळ इथं पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राच्या तर्फे काल चारा साक्षरता अभियानांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. सोयाबीन कुटारावर युरिया आणि मोलासेस प्रक्रिया करून चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली. पर्यायी चारा स्त्रोतांचा वापर करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केलं. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा इथल्या आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात काल जिल्हास्तरीय एक दिवसीय शेतकरी लेखक साहित्य संमेलन घेण्यात आलं. माजी आमदार भीमराव धोंडे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वामीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. अंबाजोगाई इथंही स्वामीजींना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 76 गावांना आणि 23 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यात टँकरसाठी 122 गावांनी नोंदणी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लातूर इथं केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रात स्वच्छता ही सेवा एक पेड मा के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणार्थी आणि ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अंबाजोगाई इथं योगेश्वरी सैनिकी शाळेत हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं आहे. निवृत्त ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्या हस्ते काल या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृतींना पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकासाकडे अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक. अभिजात मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शेतपिकांचे पंचनामे युद्धपातळीवर दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा प्रयत्न. महसूल मंत्र्यांची ग्वाही. हिंगोली परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात भूकंप. औंढा तालुक्यात गढाळा इथं केंद्रबिंदू. आणि राज्याच्या बहुतांश भागातून मोसमी पावसाची माघार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेले आहेत. हरवलेल्या व्यक्तीविषयी निवेदन ऐकवित आहोत. शुभम प्रकाश स्वामी वय 30 वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार बंडाळी रोड धर्माबाद तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड हल्ली मुक्काम जयभीम नगर नांदेड हे दिनांक 19 ऑगस्ट 2026 पासून बेपत्ता आहेत. या व्यक्तीचं वर्णन याप्रमाणे. बांधा सळपातळ उंची 5 फूट 6 इंच वर्णसावळा नाक सरळ पोशाख हिरव्या रंगाचा शर्ट आणि फिकट बदामी रंगाची पॅन्ट मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. सदरील वर्णाचा तरुण कुणाला आढळल्यास अथवा थांग पत्ता लागल्यास त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन शिवाजीनगर इथं संपर्क साधावा. आताच आपण हरवलेल्या व्यक्तीविषयी निवेदन ऐकलं.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.

0: हेलो फोन फरमाइश
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
0: फोन फरमाइश.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो अभिजात मराठी, आपली मराठी, प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोतेहो आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: मराठी आपली मराठी आपली मराठी।
1: श्रोते हो नमस्कार, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे कार्यालय शब्दकोश आणि परिभाषा कोश याविषयी महत्वाचं काम करत असतं। मराठी भाषेचा शासकीय कामकाजातील वापर सुलभ सुबोध व्हावा यासाठी भाषा संचालनालयाने विविध प्रकारचे कोश आणि परिभाषा कोश प्रकाशित केलेले आहेत। त्यापैकी शासन व्यवहार कोश हा शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा कोश आहे। आज आपण भाषा संचालनालय या कार्यालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर यांच्याकडून शासन व्यवहार कोशाविषयीची माहिती जाणून घेऊया। साबळे सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
2: नमस्कार मॅडम।
1: सर, भाषा संचालनालयाचं कोश विषयक जे कार्य चाललेलं आहे त्याविषयी आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल। हे कार्य कसं चालतं याविषयी जरा सांगा।
2: लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे ही जाणीव ठेवून

0: महाराष्ट्र शासनाने 6 जुलै 1960 रोजी भाषा संचालनालयाची स्थापना केली. शासनाने 1964 मध्ये मराठी भाषेला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. मराठीला आपली राजभाषेची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडता यावी, शासन व्यवहाराचे ती सर्वोपरी कार्यक्षम असे माध्यम ठरावी आणि आजच्या प्रगत व समग्र लोकजीवनाशी समग्र असा प्रशासन व्यवहार पेलता येईल एवढे सामर्थ्य मराठी भाषेला मिळवून देणे ही पहिली गरज होती. या दृष्टीने शासनाने मराठीच्या विकासासाठी मराठीतील प्रथित यश भाषा तज्ज्ञांचा व कोशतज्ञांचा समावेश असलेले भाषा सल्लागार मंडळ 1961 मध्ये स्थापन केले. त्याचबरोबर 1997 मध्ये भाषा सल्लागार समितीची स्थापना देखील केली. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली भाषा संचालनालयाने शासन व्यवहार, मानव्य विद्या, विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील शब्दकोश, परिभाषाकोश, शब्दावल्या, प्रमाणलेखन, नियमावली, मराठी लघुलेखन व टंकलेखन आदी विषयांवरील 52 प्रकाशने प्रकाशित केलेली आहेत. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विषयांवरील परिभाषा कोशांच्या उपसमित्यांची स्थापना केली असून या उपसमित्यांच्या माध्यमातून जवळपास 3 लाख इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय देण्याचे काम आजवर करण्यात आलेले आहे. माननीय डॉक्टर उदय सामंत मंत्री मराठी भाषा, माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी सचिव मराठी भाषा विभाग यांच्या प्रेरणेने व माननीय अरुण गीते भाषा संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन नवनवीन परिभाषा कोश निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात येणार आहे.
1: सर, शासन व्यवहार कोश हा शब्द नेहमी ऐकला जातो, तर शासन व्यवहार कोश म्हणजे नेमकं काय आणि तो कसा वेगळा आहे याविषयी जरा सांगा.
0: शासन व्यवहार कोश याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित, सुसंगत, सुलभ व अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासनोपयोगी द्विभाषी कोश आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयीन विभाग, शासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांमधील कामकाज, पत्रव्यवहार, विधानमंडळात सादर केली जाणारी विधेयके, अध्यादेश, शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रके, अहवाल, टिप्पण्या, प्रशासनिक लेखन इत्यादींमध्ये मराठी भाषेचा प्रभावी, अचूक व सुलभ आणि एकसंध असा वापर व्हावा हा शासन व्यवहार कोशाच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे.
1: अच्छा, म्हणजे शासकीय कामकाजासाठी तो शासन व्यवहार कोश वापरला जातो किंवा जावा ही कल्पना आपल्याला अभिप्रेत आहे. आता हा शासन व्यवहार कोश तयार करण्याची आवश्यकता मुळात का भासली याविषयी सांगा.
0: महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला शासन व्यवहारातील मराठीचा वापर वाढवणं हे महत्वाचं भाषिक आणि प्रशासकीय उद्दिष्ट होतं. शासन व्यवहार कोश हा मे 1973 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आला. सुरुवातीला शासकीय कामकाजामध्ये इंग्रजी भाषेतील अनेक संज्ञा, पदनामे आणि वाक्प्रयोग रूढ झाले होते. आता उदाहरणार्थ चीफ सेक्रेटरी, ऍडिशनल सेक्रेटरी, ऍडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर, क्लर्क यांसारख्या पदनामांसाठी एकरूप अशी मराठी पदनामन होती. शासन व्यवहार कोशाच्या माध्यमातून आणि पदनाम कोशाच्या माध्यमातून या पदनामांना नेमके पर्याय देण्यात आले. चीफ सेक्रेटरी म्हटलं की मुख्य सचिव, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी म्हटलं की अपर मुख्य सचिव, ऍडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हटलं की अपर जिल्हाधिकारी, कलेक्टर म्हटलं की जिल्हाधिकारी, हे मराठी पर्याय आता प्रशासनामध्ये, शासकीय कामकाजामध्ये सर्रासपणे वापरले जात आहेत. काही ठिकाणी सर्वमान्य झालेले आहेत. काही ठिकाणी ऍडिशनल कलेक्टरसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी हा शब्द देखील वापरला जातो, परंतु पदनाम कोशामध्ये त्याचा प्रमाणित अर्थ अपर जिल्हाधिकारी असा आहे आणि तसाच तो वापरायला हवा. मॅडम, दुसरं असं की महाराष्ट्र शासनाची जी विविध शासकीय कार्यालय आहेत त्या कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या परिभाषेमध्ये एकरूपता नव्हती. उदाहरणार्थ रजिस्ट्रार हे पदनाम आहे. आता त्याचं मराठी पदनाम हे कुलसचिव, निबंधक, प्रबंधक अशा 3 प्रकारे त्या पदनामाला अर्थ दिला जातो. परंतु कुलसचिव हे पदनाम कुठं वापरावं, निबंधक हे पदनाम कुठं वापरावं, प्रबंधक हे पदनाम कुठं वापरावं यामध्ये एकरूपता नव्हती. परंतु या शासन व्यवहार कोशामुळे आता सर्व कार्यालयांमध्ये ही जी पदनामं

0: वापरली जातात त्यामध्ये एकरूपता आली. उदाहरणार्थ विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार या पदनामासाठी आपण कुलसचिव वापरतो, न्यायालयांमध्ये प्रबंधक वापरतो आणि जी नोंदणी कार्यालय आहेत तिथं आपण निबंधक वापरतो. म्हणजे या कार्यालयांमधील परिभाषेमध्ये एकरूपता आलेली आहे.
1: सर, शासन व्यवहार कोश जो तयार करण्यात आला तर तेव्हा त्याचा मुख्य उद्देश काय होता आणि तो सफल झाला आहे का?
0: त्याचा जो मुख्य उद्देश होता की शासकीय व्यवहारामध्ये मराठी भाषेचा प्रमाणित, अचूक, सुसंगत आणि प्रभावी वापर घडवून आणणं. तर हा जो काही उद्देश आहे हा उद्देश पूर्णतः सफल झालेला आहे. आता तो कसा सफल झाला हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. उदाहरणार्थ ज्या काही इंग्रजी प्रशासनिक संज्ञा होत्या त्या संज्ञांना एकरूप मराठी पर्याय याच्यामुळे दिले गेले. उदाहरणार्थ पॉवर हा शब्द आहे, पॉवरला आपण मराठीमध्ये अधिकार म्हणतो, काही ठिकाणी शक्ती हा शब्द देखील वापरला जात होता, परंतु आता प्रशासनामध्ये पॉवर म्हटलं की अधिकार हाच मराठी पर्याय त्याच्यासाठी वापरला जातो. प्रोव्हिजनला तरतूद हा देखील शब्द वापरला जातो आणि उपबंध हा देखील मराठी पर्याय वापरला जातो, परंतु अलीकडं प्रोव्हिजन म्हटलं की तरतूद हाच एकरूप असा त्याला मराठी पर्याय देण्यात आलेला आहे. म्हणजे या शासन व्यवहार कोशामुळे काय झालं की संदर्भानुसार मराठी पर्यायांचा वापर करणं सोपं जाऊ लागलं. सँक्शनला मंजुरी म्हणायचं की मान्यता म्हणायचं, मग सँक्शन म्हटलं की मंजुरी, हाच मराठी पर्याय शासकीय कार्यालयांमध्ये आता रुजलेला आहे. म्हणजे एखादी इंग्रजी संज्ञा वापरत असताना त्या संज्ञेमध्ये ज्यावेळेला मराठी पर्याय वापरले जातात त्यावेळेला अर्थाचा अनर्थ होऊ नये या दृष्टीनं काळजी घेतली जाते आणि हा जो शासन व्यवहार कोश तयार करतानाचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झालेला आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातला जो काही भाषिक दुरावा आहे तो भाषिक दुरावा या शासन व्यवहार कोशामुळे कमी झालेला आहे. त्याचबरोबर ज्या काही प्रशासकीय संज्ञा वापरल्या जातात त्या वापरामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक संदिग्धता होती, या शासन व्यवहार कोशामुळे ही संदिग्धता आता कमी झालेली आहे. त्यामुळे शासन व्यवहार कोश तयार करण्यामागे शासनाचे जे काही मुख्य उद्देश होते ते उद्देश यामुळे सफल झालेले आहेत.
1: सर, अगदी छान सांगितलं. आपण आता शासन व्यवहार कोश निर्माण झाल्यानंतर याची मुख्य वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे कसा त्याचा उपयोग होतो किंवा काय त्यातून साध्य होतं हे जरा थोडं उदाहरणासह सांगा.
0: हो, नक्कीच मॅडम. शासन व्यवहार कोशाचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकरूप परिभाषा. म्हणजे शासनामध्ये जी इंग्रजी भाषा आहे किंवा ज्या इंग्रजी संज्ञा आहेत ज्या संज्ञा शासकीय कामकाजामध्ये वापरल्या जातात परंतु त्याचे अर्थानुसार मराठी पर्याय वेगवेगळे होतात. मग उदाहरणार्थ विधी व न्याय व्यवहारामध्ये ऍक्ट म्हटलं की अधिनियम, बिल म्हटलं की विधेयक, नोटिफिकेशन म्हटलं की अधिसूचना, जीआर म्हटलं की शासन निर्णय, ऑर्डिनन्स म्हटलं की अध्यादेश, लॉ म्हटलं की कायदा. म्हणजे अशा पद्धतीची आता एकरूप परिभाषा या शासन व्यवहार कोशामुळे निर्माण झालेली आहे. म्हणजे ऍक्ट म्हटलं की कायदा किंवा अधिनियम असा संभ्रम आता होत नाही. ऍक्ट म्हटलं की अधिनियम हाच पर्याय सर्रास वापरला जातो, बिल म्हटलं की विधेयक हाच पर्याय सर्रास वापरला जातो. शासन व्यवहार कोशाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शब्दकुळ आहे. आता तुम्ही मॅडम विचाराल की शब्दकुळ म्हणजे काय. आता शब्दकुळ म्हणजे जवळजवळ समानार्थी शब्दांची मालिकाच आहे असं वरवर भासतं, परंतु शब्दकुळांमध्ये आशयाच्या दृष्टीनं एक प्रकारचा सूक्ष्म भेद असतो. शब्दकुळातील शब्दांची आधारभूत कल्पना जरी एक असली तरी ते शब्द वेगवेगळ्या संदर्भानुसार व संकेतानुसार सूक्ष्म अर्थछटा व्यक्त करतात व आपली भिन्नता दर्शवून देत असतात. उदाहरणार्थ कॅन्सल हा एक शब्द आहे. कॅन्सलचा अर्थ होतो रद्द करणं, परंतु त्याचबरोबर मराठीमध्ये नाहीसा करणं, शून्य ठरवणं, विधिअग्राह्य ठरवणं, निरसित करणं अशा प्रकारचे देखील त्याला समानार्थी शब्द आहेत, परंतु त्यामध्ये एक सूक्ष्म भेद आहे. कॅन्सल म्हटलं की रद्द करणं, अबॉलिश म्हटलं की नाहीसा करणं, इनव्हॅलिड म्हटलं की विधेयग्राह्य ठरवणं, रिपील म्हटलं की निरसित करणं

0: अशा प्रकारचे सूक्ष्म भेद त्याच्यामध्ये आहेत. म्हणून या शासन व्यवहार कोशामध्ये जी शब्दकुळं दिलेली आहेत ती शब्दकुळं अतिशय महत्वाची आहेत. त्या शब्दकुळांमधून सूक्ष्म प्रकारचा भेद आपल्या लक्षात येतो आणि शब्दकुळं हे या शासन व्यवहार कोशाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. शासन व्यवहार कोशाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थाच्या दृष्टीनं नेमकेपणा व अचूकपणा.
1: अगदी बरोबर.
0: इंग्रजी संज्ञांना अर्थाच्या दृष्टीनं निश्चित नेमके अचूक मराठी पर्याय दिलेले आहेत. म्हणजे त्या पर्यायांचा वापर करताना अर्थाचा अनर्थ होत नाही. आता आणखीन शासन व्यवहार कोशाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शासन व्यवहार कोशामध्ये अलीकडे सुधारणा करण्याचं काम सुरू आहे. आता या सुधारित शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ आणखी 7 ते 8 हजार शब्दांची नव्यानं भर घालण्यात येणार आहे. तसेच शासन व्यवहार कोशाचं भ्रमणध्वनी उपयोजक देखील तयार करण्यात आलेलं आहे आणि हा कोश सामान्य जनतेसाठी ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत. संदीप साबळे सर, आज आपण इथं आलात आणि शासन व्यवहार शब्दकोश या विषयावर आम्हाला खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही आपल्याला एक ईमेल उपलब्ध करून दिला आहे, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकला.
1: FM 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 झालेले आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार प्रसारित करीत आहोत.
2: मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुंदर हास्य एक अलंकार.
3: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
4: रसिक श्रोते हो नमस्कार. रसिक हो मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या सुंदर हास्य एक अलंकार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, दातांच्या संदर्भानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच डॉक्टरांशी बातचीत करीत असतो. आजही आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे दुधाचे दात पडत असताना घ्यावयाची काळजी. मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉक्टर सागर मापारे सर आज आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांतर्फे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, लहान मूल जेव्हा असतं आणि सुरुवातीला जेव्हा त्याला दुधाचे दात यायला लागतात, ते दात कितव्या वर्षी येतात आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे?
5: दुधाचे दात जे आहेत ते वयाच्या 6व्या महिन्याला चालू होतात, म्हणजे जन्मल्यानंतर 6व्या महिन्यापासून ते यायला सुरुवात होतात. पहिल्यांदा आपल्याला एक खालचा दात दिसायला लागतो आणि नंतर मग वरच्या जबड्यात दात यायला लागतात. दात असताना थोडंसं हिरड्यामध्ये सळसळपणा वगैरे जाणवतो, त्यावेळी बऱ्याचदा आजकाल जे नवीन निघालेले आहे टीथर म्हणतात किंवा ते चावायसाठी वगैरे देतात, तर ते वापरता येऊ शकतात. बऱ्याचदा त्या पिरियडमध्ये मुलांच्या आता सळसळपणा असल्यामुळं मुलं मग काही पदार्थ आजूबाजूचे घेतात, खेळणी घेतात किंवा आपला हात तोंडात घालतात आणि मग त्यामुळे बऱ्याचदा पेशंटला अनहायजेनिक कंडिशनमुळे किंवा आपण काय आरोग्यदायी प्रकार नसतो तोंडात हात घालणे किंवा बूट घालणे किंवा खेळणी घालणे, तर त्याच्यामुळे बऱ्याचदा पेशंटला डिसेंट्री किंवा डायरिया सुद्धा होतो, हे कॉमनली आपण पाहतो. आणि कधी कधी फार क्वचित असा प्रकार सुद्धा घडतो की जन्मलेल्या मुलाला दात असतो, म्हणजे जन्मल्याबरोबर दात असणं म्हणजे याला आपण एकदम म्हणजे

0: न्यूनॅटल टीथ किंवा नॅटल टीथ म्हणजे जो एकदम जन्मल्यापासून असेल तो न्यूनॅटल, आणि जन्मल्याबरोबर आला तर त्याला आम्ही नॅटल म्हणतो. म्हणजे लगेच म्हणजे पेशंटची डिलिव्हरी झाली की त्याला जे आपत्ती जन्मत त्या मुलाला लगेच तोंडात पाहिलं तर लगेच दात दिसतो. हा फार क्वचित घडणारा संयोग आहे, मात्र असा नॅटल टीथ हा असतो. बऱ्याचदा मग ते आला समजा असा टीथ तर यालाही घाबरून जायचं कारण नसतं. याला आपल्याला एखाद्या वेळेस काढायची गरज पडू शकते किंवा तो एक्स्ट्रा दात असतो तर त्यावेळेस जी काही परिस्थिती असेल त्यानुसार दंतवैद्यकाला त्याच्यावर उपचार करावा लागतो. नाही तर त्या मुलाला जे स्तनपान आहे आईचं तर ते करणं फार अवघड होतं, कारण ते जन्मालेलं बाळ असतं आणि तोंडामध्ये दात असतो तर त्याची इजा त्या आईच्या स्तनाला होऊ शकते. त्यामुळं तो दात कधी कधी आपल्याला काढावा पण लागतो. आणि या मुलांचे दात शक्यतो नॉर्मली 6व्या महिन्यापासून जन्मल्यापासून 6वा महिना इथून चालू होतात आणि वयाच्या जवळजवळ 12-13 वर्षापर्यंत ते एक एक करत मग ते पडत राहतात. नंतर येतात 6व्या वर्षापर्यंत येतात, 6व्या वर्षी ते येणं बंद होतात आणि नंतर मग त्यानंतर ते पडण्यास सुरू होतात.
1: सर, या संदर्भाने आणखी एक असा प्रश्न येतो की जर दुधाचे दात किडले असतील तर ती पडण्याची वाट पाहायची का, त्याच्यावर लगेच उपचार करायला पाहिजे?
0: जर किडलेला दात हा वयाच्या 3व्या वर्षी 4व्या वर्षी वगैरे दिसत असेल आणि तो जर दाड असेल दुधाची तर तो दात पडायला 12-13 वर्ष लागतात. म्हणजे 12 वर्षी किंवा 13 वर्ष तो दात पडतो, एकदम शेवटी शेवटी तो पडतो. बऱ्याचदा त्याला वेळ जास्त लागत असल्यामुळं तो आपण जर अनट्रीटेड म्हणजे त्याच्यावर उपचारच केला नाही तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की बाबा पेशंटला जेवता येणार नाही, खाता येणार नाही. मग तो जो कोणी मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तो जेवणाच्यासाठी किरकिर करेल, खाणार नाही, कुपोषित राहील आणि त्याला दात वारंवार दुखत असल्यामुळं त्याच्या अभ्यासामध्ये त्याच्या रोजच्या जे काही रुटीन आहे त्याच्यामध्ये लक्ष लागणार नाही. त्यामुळं अशा दुधाच्या दाताचं लगेच काम करून घ्यावं जो किडलेला आहे, म्हणजे तो दात नाहीतर त्या वयाच्या 12 वर्षापर्यंत 3व्या वयाच्या किडलेला दात तो काही कॅरी करू शकणार नाही. 8 वर्ष 9 वर्ष तो काही ठेवू शकणार नाही. त्यामुळे कधी कधी उपचार करणं हे अनिवार्य होऊन जातं.
1: श्रोते हो, आपल्याला जर दातांच्या समस्येसंदर्भात काही प्रश्न डॉक्टरांशी विचारायचे असतील तर आपण डॉक्टरांना विचारू शकता. मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, चाणक्य बिल्डिंग, डॉक्टर्स लेन, नांदेड इथं, आणि दुसरी शाखा आनंदनगर रोड, नांदेड. फोन क्रमांक 024-62-234-038 234-038 मोबाईल 99-23-15-39-53 मोबाईल पुन्हा एकदा 99-23-15-39-53 सर, दुधाचे दात जे असतात ते साधारणतः कोणत्या वयापर्यंत पडतात? बरं,
0: तुम्ही जे प्रश्न विचारता की बाबा शेवटचा दात जो कधी पडतो तो अंदाजे 12 वर्षी हा पडत असतो. म्हणजे आपल्याला जे पक्के दात असतात ते 32 असतात आणि दुधाचे दात असतात ते 20 असतात. म्हणजे 20 दुधाचे दात पडतात आणि त्याला रिप्लेस 32 पक्के दात करतात. तर त्याच्यामध्ये जी पक्की पहिली दाढ उगवते तर ती वयाच्या 6व्या वर्षी उगवते आणि दुधाचा दात जो शेवटचा जो पडतो तो जवळजवळ 12व्या 13व्या वर्षी पडतो. म्हणजे पहिला पक्का दात हा तुमची दाढ असते किंवा एक लोअरचा सेंट्रल इन्सायझर किंवा अपर सेंट्रल इन्सायझर म्हणजे समोरचा पटाशीचा दात असू शकतो. आणि दुधाचे दात पडल्यानंतर पक्के दात हे जवळजवळ वयाच्या 15-16 वर्षापर्यंत हे सगळे येतात पक्के दात. कधी कधी अक्कलदाडला वेळ लागतच असतो तर तो 18 वर्षापर्यंत येते ती कधी कधी कधी कधी 22 वर्षापर्यंत. फार क्वचित केसेसमध्ये असं पण आढळलेलं आहे की ती अक्कलदाड यायला 40 वर्ष सुद्धा लागतात. तर त्यामुळं ते जो क्रम आहे हा थोडासा मागपुढे होऊ शकतो. ते प्रत्येकाच्या आपापल्या शरीर एसटीवर आहे. त्याला जे खानपान मिळतं, व्हिटॅमिन्स मिळतात, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, त्याचे फूड हॅबिट्स आहेत, त्याच्यावर सुद्धा बरंच डिपेंड असतं.
1: डॉक्टर, असा एक माझा प्रश्न आहे की जर दुधाच्या दाताच्या ठिकाणी दुसरा पक्का दात आला तर त्याचा काही त्याच्यावर परिणाम होतो का?
0: असा आपण विचार करतो सामान्यतः की बाबा हा दुधाचा दात किडलेला आहे आणि आपण जर याच्यावर इलाजच केला नाही तर येणारा दात हा किडका असेल का. मात्र त्याच्यामुळे एक सायंटिफिक असं रिझनिंग काही नाही आहे की बाबा तो किडकाच असायला पाहिजे. म्हणजे त्याची काही आवश्यकता नाही की तो किडलेला असेल, तो सामान्य एकदम व्यवस्थित दात निघू शकतो. त्यामुळे असं काही नाही आहे की बाबा उपचार करायलाच पाहिजे. उपचार याच्यासाठी करायला पाहिजे किंवा तो किडका दात जर आपण तोंडात ठेवला तर आपलं जे डे टू डे रुटीन आहे त्या मुलाचं, त्या लहान बाळाचं, तो 6 वर्षाचा मुलगा असेल, 7 वर्षाचा मुलगा असेल, तो चॉकलेट्स खास असेल आणि त्याच्या तोंडामध्ये जर किडके जात आहे तर त्याच्यामुळं त्याला ज्या वेदना होणार आहेत, त्याला जो त्रास होणार आहे, त्याच्यामुळे त्याची जी करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे आपण जे म्हणतो अभ्यास आहे, त्याचं रोजचं रोज जे खाणं पिणं आहे ते सगळं बाधित होणार आहे. त्यामुळे त्या किडक्या दातावर बिलकुल उपचार करायला पाहिजे. माझ्या किडक्या दातावर उपचार केला नाही म्हणून तुम्ही येणारे दात सगळेच किडके निघतील किंवा खराब निघतील असं काही सायंटिफिक त्याला काही असं थेरी नाही आहे.
1: सर, आपण पाहतो की कधी कधी दुधाचे दात पडत नाहीत पण त्याच्या बाजूला पक्के दात येत असतात, जसे एकावर एक दात येत असतात, तर अशावेळी आपण काय करायला पाहिजे बरं?
0: त्याच्यामध्ये कसं असतं की जर दुधाच्या दाताचं विशिष्ट

0: असतं म्हणजे आपण आता जो पक्का दात पहिला जो उगवतो तो बऱ्याचदा मी म्हणलं किंवा पहिली दाढ जी असते पक्की ती उगवते ती मागच्या साईडला असते. म्हणजे कसं आहे की चेहऱ्याला एक सरळ रेष मारली आणि आडवी रेष मारली की चेहऱ्याचे चार भाग होतात. प्रत्येक भागामध्ये म्हणजे प्रत्येक क्वाड्रंटमध्ये पाच दुधाचे दात असतात. म्हणजे पाच पाच पाच पाच असे पाचशे वीस दुधाचे दात असतात आणि येणारे दात जे असतात ते आठ आठ आठ आठशे आठशे बत्तीस दात असतात. म्हणजे आठ प्रत्येक क्वाड्रंटमध्ये चेहऱ्याच्या चौथ्या हिश्श्यामध्ये आठ दात येतात आणि पाच दुधाचे असतात. तर हे येत असताना आपल्याला जर दुधाचा दात योग्य वयात पडला नाही तर येणाऱ्या दाताला जागा राहत नाही. मग अशा वेळेस काय होतो डबल दात दिसायला लागतो. पेशंट म्हणतो डॉक्टर साहेब आमच्या मुलाला की आमच्या मुलाला डबल दात आहे. डबल दात म्हणजे काय असतो त्यातला एक दात दुधाचा असतो आणि एक दात पक्का असतो. तर ते दुधाचा दात तुझा पडलाच नाही बेटा टाइमावर म्हणून तो येणारा पक्का दात मागच्या साईडनं कुठून तरी उगवला. म्हणून आता परिस्थिती जी आहे की असं वाटतं की डबल दात आहे. डबल दात नसतात तो सिंगलच असतो. फक्त सिंगल एक दुधाचा असतो आणि एक सिंगल पक्का असतो. तर त्यातला दुधाचा दात आपल्याला ओळखावा लागतो आणि दुधाचा दात पडून टाकावा लागतो. नाही तर येणारा दात खूपच वेडावाकडा होईल आणि मग त्याला परत सरळ करण्यासाठी दाताला पिन बसवा आणि सगळे उपचार करावे लागतात. त्यामुळे एखाद्या वयामध्ये आपल्याला असं आढळून आलं की या मुलाचे व्यवस्थित दात टाइमवर पडत नाहीये तर ताबडतोब दंतवैद्यकाला तुम्ही म्हणजे प्रश्न केला पाहिजे. त्याला सल्ला घ्यायला पाहिजे की बाबा याची दात पडतच नाहीये. त्याचं वय सहा झालं असतं. सहाव्या ते सातव्या वर्षी दुधाचे दात पडून पक्के दात यायला सुरुवात व्हायलाच पाहिजे. जर ते डिले होत असेल काही कारणामुळे तर ते आपल्याला आपल्याला त्याचं निदान हे डॉक्टरांकडून करून घ्यायला पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या दातांना जागा राहील आणि जे येणाऱ्या दातांना जागा नाही राहिली तर ते डेफिनेटली वेडेवाकडे हे होणारच आहेत.
1: नक्की सर, लहानपणी जर आपण या संबंधी काळजी घेतली तर पुढे त्याला उपचार करण्यासाठी त्रास होणार नाही, सोबतच पैसाही वाचेल आणि वेळही वाचेल. श्रोते हो, आपल्याला जर दातांच्या समस्येसंदर्भात काही प्रश्न डॉक्टरांशी विचारायचे असतील तर आपण डॉक्टरांना विचारू शकता. मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, चाणक्य बिल्डिंग, डॉक्टर्स लेन, नांदेड इथं, आणि दुसरी शाखा आनंदनगर रोड, नांदेड. फोन क्रमांक 0242 234 0338 234 0338. मोबाईल 99 23 15 39 53. मोबाईल पुन्हा एकदा 99 23 15 39 53. सर, आपण वेळातला वेळ काढून श्रोत्यांना दुधाच्या दातासंबंधी महत्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड चा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. सुंदर हास्य एक अलंकार.
3: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडेवाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया काही व्यावसायिक जाहिराती.
5: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
6: बोला.
5: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
6: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
5: पण हे होईल कसं?
6: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
5: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
6: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
5: बस
6: बस
5: समजलं.
6: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
7: आरबीआय सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: रत्नेश्वरी गड वडेपुरी येथे नवरात्र यात्रा महोत्सव 2026 निमित्त येणाऱ्या सर्व दुकाने आणि स्टॉल धारकांना जागा वाटप मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 होणार आहे. सर्व दुकानदार आणि स्टॉल धारक बंधू भगिनींनी उपस्थित राहून जागा आरक्षित करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री शिवाजीराव दळवे आणि सचिव श्री साहेबराव झांबरे आणि रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य यांनी केलं आहे.
7: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला नांदेड.
10: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड.

0: दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा. क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीन उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
5: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
6: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण,
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
7: श्रोतेहो, या अल्पविरामानंतर भावधारा या कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमात स्वप्नील बांदोडकर यांच्या सरात विजया खांडेकर यांचं भावगीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे अंजली देशमुख यांनी.

श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. एफ एम मेड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रत्नेश्वरी गड वडेपुरी येथे नवरात्र यात्रा महोत्सव 2026 निमित्त येणाऱ्या सर्व दुकाने आणि स्टॉल धारकांना जागा वाटप मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सर्व दुकानदार आणि स्टॉल धारक बंधू भगिनींनी उपस्थित राहून जागा आरक्षित करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री शिवाजीराव दळवे आणि सचिव श्री साहेबराव झांबरे आणि रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य यांनी केले आहे.
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
1: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
6: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
7: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
6: आणि सर्व खादी रेडीमेड्सवर भव्य 35% डिस्काउंट.
7: संपर्क खादी भवन वजिराबाद, हनुमान पेठ, नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.
8: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला, नांदेड.
9: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
10: श्रोतेहो, सुगम संगीत या कार्यक्रमात वैभव जोशी यांच्या स्वरात डॉक्टर राहुल देशपांडे यांचं सुगम गीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे पार्थ उमारानी यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आताच आपण विभावरी जोशी यांच्या स्वरा डॉक्टर राहुल देशपांडे यांचं सुगम गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पार्थ उमाराणी यांनी. कार्यक्रमात यानंतर चंद्रशेखर सानेकर यांची रचना ऐकवित आहोत. वैशाली सामंत यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

श्रोतेहो, याबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी सुहास देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं येत्या 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना केली आहे. भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे राधामोहन सिंह संरक्षण तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायती राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उल्का करतील. या समित्यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्याच्या 26 तारखेपासून लागू होईल. गेल्या दशकात आर्थिक शिस्त, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांच्या एकत्रित प्रयत्नातून भारताची आर्थिक ताकद निर्माण झाली असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 5व्या कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. सरकारनं जीएसटी, दिवाळखोरी, नादारी संहिता तसंच 4 कामगार संहितांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यप्रणाली अधिक सक्षम केली आहे. भारतानं गेल्या 4 वर्षातील विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांना मंजुरी दिली आहे. मराठीसह आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यासासाठी ही 5 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममधील तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातील डेक्कन कॉलेज, ओडिशाचं आणि गुजरातचं केंद्रीय विद्यापीठ इथं स्थापन केली जातील. या केंद्रीय विद्यापीठांच्या मध्ये

भारतातील अभिजात भाषांचा अभ्यास संशोधन आणि जतन यांच्यासाठी संस्थात्मक परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. 19वी प्रवासी भारतीय दिवस परिषद पुढील वर्षी 7 ते 9 जानेवारी दरम्यान पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित केली जाणार आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले होते. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. या अधिवेशनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार असून त्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात जगभरातील भारतीय वंशाचे नागरिक, युवा नेते, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, नवोन्मेषक आणि इतर संबंधित घटक एकत्र येतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. वेगानं बदलत जाणाऱ्या भूराजकीय, तांत्रिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार नियामक चौकटीमध्येही आवश्यक ते बदल करण्याची गरज नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या आर्थिक परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. जोखीम नियंत्रित करताना नवोन्मेषक स्पर्धा आणि गुंतवणुकीला चालना देणारी प्रभावी नियामक व्यवस्था विकसित करणं हे धोरणकर्त्यांसमोरचं आव्हान आहे असं गौबा यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधून बेकायदेशीर सीमापार घुसखोरीला सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तान उच्चायुक्ताच्या कार्यवाहांना प्रमुखांना बोलवून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानातून 3 व्यक्तींनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलानं त्यांना परत जाण्याबाबत सूचना देऊनही त्यांनी त्याचं पालन केलं नाही, त्यामुळे सीमा सुरक्षा दलानं त्यांच्यावर कारवाई केली. या सीमापार घुसखोरीची, अंमली पदार्थांच्या तस्करीची आणि यात पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या सहभागाची चौकशी करून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं या पाकिस्तानी अधिकाऱ्याला सांगण्यात आलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांना इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात औपचारिक ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नेतान्याहू यांनी मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मच्छार यांनी हवाई हल्ला हाणून पाडल्याबद्दल त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं. भारत, इस्रायल आणि संपूर्ण जगासाठी मच्छार हे नायक असल्याचे गौरवोद्गार नेतान्याहू यांनी काढले. कॅप्टन मच्छार यांची तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडाऊ यांनीही भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार आणि इतरांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. फ्लाय दुबईच्या विमानासह वैमानिकात दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचं युएईच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अमेरिकेनं ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागानं रिलायन्स कम्युनिकेशनच्या 2 माजी अधिकाऱ्यांविरुद्ध आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या 1 माजी अधिकाऱ्याविरुद्ध 3,750 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकी प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे प्रकरण या 3 माजी अधिकाऱ्यांशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेशी निगडीत आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेची 94 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतल्या हंजर बायोटेक एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि हमीदार यांच्याविरुद्धही केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणेनं गुरुवारी मुंबईत कंपनीच्या संचालकांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 5 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकली. या दमदार कामगिरीमुळे एकूण पदतालिकेत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला असून देशाची एकूण पदकांची संख्या 85 वर पोहोचली आहे. त्यात 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. काल हॉकीमध्येही भारतानं मलेशियाचा 5-1 असा पराभव करत पुरुषांच्या गटातील सुवर्णपदकासह 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही निश्चित केली. निशिन इथं झालेल्या पुरुषांच्या मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघानं 6 गड्यांच्या बदल्यात 211 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 61 धावा केल्या. भारतानं सलग दुसऱ्यांदा हे सुवर्णपदक पटकावलं आहे.

0: कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. त्यानं अटीतटीच्या अंतिम सामन्यात उत्तर कोरियाचा जागतिक विजेता चोंग सोंग हान याचा 11-7 असा पराभव केला. महिलांच्या रिकव्ह तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहाडनं वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स महिलांच्या वैयक्तिक गटात आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. कुस्तीपटू अंतिम पंघालनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक निश्चित केलं. दीपक पुनियानं पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात मंगोलियाच्या गंगखुयानचा पराभव करून कांस्य पदक जिंकलं. तिरंदाज नीरज चौहानला पुरुषांच्या वैयक्तिक रिकॉर्ड स्पर्धेत कांस्य पदक मिळालं. दरम्यान 2 आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा यांची आज संगता होत असून स्पर्धेचा समारोप सोहळा जपानमधील नागोया शहरात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भाग तसंच छत्तीसगड तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्याची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आज केरळ तामिळनाडू आणि पुद्देचरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि गोव्यामध्ये उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:41 आणि 27 सेकंद झालेले आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गझल. कार्यक्रमात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांची गझल ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

श्रोतो कार्यक्रमात हसरत मोहानी यांची गझल ऐकवित आहोत. स्वर आणि संगीत आहे गुलाम अली यांचा.

श्रोते हो, याबरोबरच गझल गीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विविध भारती पर हर रोज दिन में एक बजे विविध भारती की गीतमाला आपके साथ।
1: जन्म जन्म का साथ है तुम्हारा।
0: इस कार्यक्रम में हर पायदान पर होगी आपकी भागीदारी।
1: हम और तुम,
0: तो हम और आप पिरोएंगे गीतों की इस माला के मोती साथ साथ।
2: हम साथ साथ है।
0: जुड़े रहिए हमारे साथ विविध भारती के फेसबुक पेज पर। विविध भारती की गीतमाला हर रोज दिन में एक बजे। विविध भारती, आपका जीवन संगीत।
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत। सकाळची 10 वाजले प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश।
4: कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला आहे आनंद पंडित आणि शोभा शितळे यांनी।
3: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं आहे संजय उंचेगावकर आणि जयराम कंचलवाड घुमराळेकर यांचं।
4: तंत्र निर्देशन बाबू डोली।
3: सादर करते राहुल अत्राम। कार्यक्रमाला सुरुवात करूया या फोनने।
4: हॅलो नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश।
5: हा मॅडम, मी किशन स्टुडिओ बोलालो।
4: काय करता बरं किशन? आपण
5: व्यवसाय आहे।
4: किती खंडी शेळ्या आहेत?
5: खंडीभर आता।
4: खंडीभर, बरं। ह्या शेळ्या घेऊन कुठे कुठे तुम्ही चारायला नेता बरं?
5: नदीला नेहाल्या, पाणी नाही होत सध्याला।
4: हो, पाऊस तर खूप कमी प्रमाणात पडलाय ना, त्याच्यामुळे नद्यांना विहिरींना पाणी कमीच आहे।
5: कमी झालं तर घरतक नाही, पाणी जास्त।
4: किशनजी, आपण कार्यक्रमामध्ये कोणतं गाणं ऐकू इच्छिता बरं?
5: गीता आहे, गीत केले।
4: बरं, ठीक आहे किशनजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद।

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: येडशून बोला, येडशून तुकाराम आवचार, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली.
1: काय करता बरं तुकाराम?
0: काय नाही, मजुरी करतो साहेब.
1: बरं, आज या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे.
1: ठीक आहे तुकाराम, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्यासाठी पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे हे गीत.

0: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा

0: एटीएम मध्ये अथवा बिझनेस करिस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हॅलो,
4: नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश. हा, कोण बोलता?
3: देवराव रामजी वाघमारे, पिंपळगाव महादेव.
4: देवराव, आपण काय करता बरं?
3: आपण काही नाही, घरी जात आहे.
4: घरीच असता का? बरं बरं.
3: हो, ते गोळपट्टी विकताय दरोडाला. शेंगदाण्याचे गुळ, तीळ गुळ राहते, त्याचा खोबरा गुळ राहते, मिश्रण करून बनवतात.
4: बरं बरं, तुम्ही घरीच व्यवसाय करता म्हणा की?
3: हा सर, इंग्लंडला.

0: घरीच मॅडम.
1: घरीच असता का? बर बर.
0: ते गोळपट्टी विकताय दरोडाला. शेंगदाण्याचे गुळ, तीळ गुळ राहते त्याचा, खोबरा गुळ राहते ना, ते मिश्रण करून कंपनी त्याचा.
1: बरोबर. तुम्ही घरीच व्यवसाय करता म्हणा की?
0: हा सर, इंग्लंडला मागवतात. बरोबर.
1: फोक
0: माझी काहीचे 1-2 क्विंटल.
1: बरोबर. आणि मग विक्री कुठं करता ही?
0: दरोडाला. पुढं.
1: बरं. प्रत्येक दुकानामध्ये देता की डिलिव्हरी करता की स्वतः लोक येऊन घेऊन जातात?
0: स्वतः येऊन घेतात. इथं छत्री लावून बसा टेबल टाकून.
1: बरं. देवरावजी, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही फोन केलात, कार्यक्रमामध्ये कोणतं गाणं ऐकायचंय मग?
0: मॅडम,
1: गाण्याचे बोल सांगा.
0: जबाम जवाब म्हणजे.
1: ठीक आहे देवराजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं आपल्या रेडिओ सेटवर हे गीत.

0: हेलो
1: हेलो।
0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश।
1: हाँ नमस्कार सर, मी दीना जी गंगाधर संत किलोनी खुर्जून बोलायले सर।
0: दीना जी काय चालू आहे सध्या?
1: हा गाणं ऐकायचं होतं सर आम्हाला, जंगल लव चित्रपट म्हणलं।
0: जंगल लव चित्रपटातलं कोणतं गीत?
1: हा जंगल लव म्हणलं सर, कोणतं टाका सर तुम्हाला।
0: दीना जी आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूया आपल्यासाठी जंगल लव या चित्रपटातील हे गीत।

0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश।
1: सर मी गजानन शिंदी बोलतो।
0: गजाननची काय करता बरं आपण?
1: आम्ही शेती करतो मॅडम।
0: बरं, किती एकर जमीन आहे? बरं, काही भिजती का कोरडवाहू आहे?
1: नाही, बघायचंय।
0: बरं, सध्या शेतीमध्ये काय आहे मग तुमच्या
1: शेतीमध्ये? हळद आहे, सोयाबीन आहे, टोमॅटो आहेत थोडी।
0: बरं, टोमॅटोला तर सध्या काही भाव नाहीये,
1: टोमॅटोचा सध्या वाढायचा भाव।
0: बरं बरं, हळद किती एकर आहे तुमच्याकडे?
1: हळद एक एकर आहे।

0: पाणी आहे का जमीन म्हणजे शेतीला देण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी आहे? आता इथून पुढच्या
1: बोर आहे,
0: हळदीला पाणी पुरू राहिले का मग? सध्या
1: आहे पण पाणी कमी झाले जातं बोरचे,
0: कारण 2 महिने झालं पाऊस पडला नाहीये. पाऊस पडत नसल्यामुळं बोरला पण आणि विहिरीला पण पाणी कमीच येणार. आणि मग इथून पुढे काय? मग ते हळदीला पाणी देण्यासाठी काय नियोजन केलं आहे? जर बोर आटला तर
1: काही नियोजन नाही मॅडम, आता काय आटल्या काय करता?
0: दुसरं काहीच म्हणजे सोर्स नाहीये म्हणा की?
1: नाही काहीच नाही.
0: आज कार्यक्रमामध्ये कोणतं गाणं ऐकायचंय?
1: चांदणी पिक्चर मधलं मॅडम, टायटल सॉन्ग.
0: टायटल सॉन्ग ऐकायचंय चांदणी या चित्रपटातील. बरं, ठीक आहे गजाननजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या रेडिओ सेटवर चांदणी या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो
1: नमस्कार.
0: आम्ही किल्लेदार बोलतो सर.
1: कोण बोलताय आपण?
0: मी दत्त चित्ते बोलतोय. जाहीर महाराज किल्लेदार जिल्हा दिले. सर आपण ऐकायचं होतं.
1: कोणतं?
0: जरा माहिती मध्ये दादा कोण किल्लेदार तुमच्या आली अंगावर मधलं.
1: आली अंगावरचं कोणतं?
0: आली अंगावर मधलं कोणत्या?
1: दत्त आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आली अंगावर या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो,
1: हा नांदेड केंद्रात आहे.
0: आकाशवाणी नांदेड केंद्र, कुठून बोलता आपण?
1: बिलगुजरी.
0: नाव सांगा आपलं.
1: साहेबराव देवराज सावळे.
0: साहेबराव जी, काय करता बरं आपण?
1: शेती करतात आहे.
0: बरं, शेती आहे का? किती एकर आहे शेती?
1: 4 एकर आहे शेती.
0: काय काय आहे शेतीमध्ये सध्या?
1: आता सोयाबीन आहे.
0: सोयाबीनची काढणी झाली नाही का?
1: आता येऊला आता कापूला कोणी कोणी सुरू केली आता.
0: बरं बरं, तुमचं कापणीला आलं नाही का आणखीन?
1: नाही, लागते 10-12 दिवस.
0: बरं बरं, मग सोयाबीनचं एकरीवर गुत्त राहत की म्हणजे रोजानी लावता? बरं,
1: आपण घरीच कापतात आहे आम्ही दोघं.
0: बरं बरं, कोण कोण आहे मग तुमच्या सोबत काम करण्यासाठी शेतीमध्ये?
1: आम्ही दोघं, आमचे मिसेस आहेत
0: समजा,
1: आम्ही दोघं कापता. कोणाचं जायना काही ना, आम्ही घरीच कापता.
0: बरं, घरच्या घरीच शेतीचं काम करता म्हणा की तुम्हाला रोजगाराची काही गरज नाहीये दुसऱ्या?
1: गरज नाही, लावत नाही काय आम्ही.
0: बरं बरं, सध्या रोज कसा आहे बरं शेतीमध्ये काम करण्यासाठी?
1: गड्याला 500 रुपये आहे ताई. बायला 250.
0: बरं, तुमच्या शेतीमध्ये सगळं सोयाबीनच आहे का मग?
1: सोयाबीनच आहे ताई.
0: पाण्याची काही सोय नाही म्हणा की म्हणजे ओलिताखाली जमीन नाहीये तुमची?
1: कोरडभाव आहे ताई, पाणी नाही.
0: साहेबरावजी, तुम्ही फोन फरमाईश या कार्यक्रमामध्ये फोन केला, तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचंय?
1: गवळण आहे का ताई? गवळण, कृष्णाची गवळण.
0: कृष्णाची गवळण, ठीक आहे. दादा, तुम्ही आम्हाला फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया सूर्यकांत यांनी गायलेली ही गवळण.

0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय? देवीदास, काय करता आपण?
1: मी सध्या आता शेतातला सर. आता
0: सध्या पाऊस, मागच्या 2 महिन्यापासून पाऊस नाहीये, मग शेतातील पीक कशी आहेत आपली?
1: काय सर, पान नाही काय, आपली सोयाबीन हे वाळून आता वाळून गेले.
0: मग आता त्याच्यातून पीक काही, पीक किती येईल असं वाटतं आपल्याला?
1: काय नाही, माळावरती कोरडं होती.
0: अच्छा, या कोरडवाहू मध्ये एक तर पहिलंच कमी पीक येतं आणि त्याच्यामध्ये यावर्षी पाऊसच नाही.
1: हो सर. निगा आहे म्हणजे गाण्याचं का सर?
0: निगा आहे चित्रपटातलं कोणतं गीत?
1: अवंत्य.
0: ठीक आहे ठीक आहे, देवीदास फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: समोर.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाई.
1: नमस्कार नमस्कार मॅडम, मी गणेश कोमाजी कांबळे राहणार गणेशपूर तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून बोलतो.
0: बरं गणेशजी, काय करता आपण?
1: माझा भंगारचा व्यवसाय आहे मॅडम, आणि किराणा दुकान आहे, पंक्चरचं दुकान आहे.
0: किराणा दुकान पण आहे, पंक्चरचं दुकान पण आहे, आणि भंगारचं पण दुकान आहे.
1: हो हो. नाही, भंगारला आम्ही बाहेर खेडेगावाला जाऊन त्यांनी वसमतला विक्री करतो. हा व्यवसाय जवळजवळ 10 वर्ष झाला मॅडम मी करतो. साधारणतः 400-500 रुपये सरास रोज पडते मॅडम. मला गाणं ऐकायचं होतं मॅडम.
0: हो, कोणतं गाणं ऐकायचंय सांगा.
1: बुद्ध गीत टाका मॅडम, अमृतवाणी ही बुद्धाची.
0: ठीक आहे गणेशजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या रेडिओ सेटवर हे बुद्ध गीत.

0: श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात, फोन फरमाईश.
1: कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला होता आनंद पंडित आणि शोभा शितळे यांनी.
0: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं संजय उंचगावकर आणि जयराम कंचरवाड घुंगराळेकर यांचं.
1: तंत्र निर्देशन होतं बाबू डोली यांचं.
0: सादर करते राहुल अत्राम. फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.9.

0: FM 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत प्रसारित करीत आहोत.
1: कस काय, आपण सगळेजण छान आहात ना? नक्कीच, शाळा चालू आहेत, अभ्यास आणि त्यासोबतच खूप सारी मजा मस्ती. आणि आकाशवाणीचा हा तुमच्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गम्मत जम्मत. चला तर मग बालमित्र मैत्रिणींनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमामध्ये आपण खूप साऱ्या माहितीला आत्मसात करणार आहोत. नक्कीच, तर बालमित्र मैत्रिणींनो, आज गम्मत जम्मत या कार्यक्रमामध्ये आपण सारेजण ऐकणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठ्ठा येथील विद्यार्थिनींनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. चला तर मग बालमित्र मैत्रिणींनो, ऐकूयात हा सुंदर कार्यक्रम.

0: बालमित्रांनो, 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आपण नुकतीच साजरी केलेली आहे. या दोन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आज आपण आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठ्ठा, तालुका भोकर, जिल्हा नांदेड येथील विद्यार्थ्यांचं भाषण आणि स्वच्छतेवर आधारित प्रबोधनपर गीत ऐकणार आहोत. बालमित्रांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुमारी दुर्गा नामदेव दासरवाड या बालमैत्रिणीचं भाषण.
1: माझे नाव दुर्गा नामदेव दासरवाड आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठ्ठा आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला राष्ट्रपिता महात्मा गांधी या विषयी 2 शब्द सांगणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी सत्य आणि अहिंसेवर मनापासून विश्वास ठेवत भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह, अहिंसा, असहकार आणि स्वदेशीचा मार्ग स्वीकारला. चले जाओ चळवळ, दांडी यात्रा आणि उपवास यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला मोठी ताकद दिली. गरीब आणि दुर्बल लोकांनाही त्यांनी या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली. लोकांच्या मनातील भीती दूर करून आपण सारे भारतीय आहोत हा अभिमान त्यांनी जागवला. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई आणि वडिलांचे नाव करमचंद गांधी होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि बॅरिस्टर झाले. 1891 साली भारतात परतल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथे त्यांनी भारतीयांना एकत्र करून त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि सत्याग्रह हे प्रभावी शस्त्र जगाला दाखवून दिले. गांधीजी म्हणत, जे सत्य आहे असे आपल्याला खात्रीने वाटते ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ते मिळवले पाहिजे. सत्य आणि न्यायासाठी लढण्याचा संदेश त्यांनी लोकांना दिला. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांना एकत्र करून त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 1915 साली ते भारतात परत आले. भारतात आल्यानंतर त्यांनी देशभर प्रवास केला. त्यांनी कलकत्ता जवळील शांतिनिकेतनला भेट दिली. चंपारण येथे निळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी आवाज उठवला. त्यांनी सत्याग्रह सुरू केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे सत्याग्रह यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. गुजरात मधील साबरमती नदीच्या काठावर प्रसन्न आणि शांत वातावरणात त्यांनी साबरमती आश्रम सुरू केला. या आश्रमातून स्वातंत्र्य लढ्याला मोठी प्रेरणा मिळाली. 1927 साली भारतात आलेल्या सायमन कमिशनवर राष्ट्रीय सभेने बहिष्कार टाकला. पुढे गांधीजींनी मिठाच्या कायद्याविरुद्ध सत्याग्रह केला. मार्च 1930 मध्ये त्यांनी दांडी यात्रा काढली. साबरमती आश्रमातून दांडी पर्यंत त्यांनी पदयात्रा केली. दांडी येथे त्यांनी मिठाचा कायदा मोडून ब्रिटिश सरकारच्या मिठाच्या कराला विरोध केला.

महात्मा गांधी म्हणत खरा भारत खेड्यातच आहे अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू गरीबातील गरीब माणूस होता. सर्व योजना आखताना या शेवटच्या माणसाला डोळ्यासमोर ठेवा आणि त्याचे हित कशात आहे याचा विचार करा असे ते आवर्जून सांगत. भारताला आणि त्याबरोबरच संपूर्ण जगाला खरे स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर लोकांना शहरातील महलांमध्ये नव्हे तर गावोगावी साध्या घरांमध्ये आनंदाने राहता आले पाहिजे असे गांधीजींचे मत होते. लोकांमध्ये प्रेम बंधुभाव आणि शांतता निर्माण झाल्याशिवाय खरे स्वातंत्र्य मिळणार नाही. सत्य आणि अहिंसेच्या अभावी मानव जातीचा विनाश होऊ शकतो असा इशारा गांधीजी देत ग्रामीण जीवनाच्या साधेपणातच आपल्याला सत्य आणि अहिंसेचे खरे दर्शन घडते असे ते आवर्जून सांगत. आज संपूर्ण जग सुखाच्या आणि भौतिक प्रगतीच्या मागे धावत असेल तरी त्याची मला चिंता वाटते असे गांधीजी म्हणत. भारतही त्याच मार्गाने गेला तर तो पंतगाप्रमाणे दिव्याभोवती फिरत राहून शेवटी त्यात जळून नष्ट होईल अशी त्यांनी उपमा दिली. परंतु संपूर्ण जगाचा विनाश होण्यापासून बचाव करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे हे माझे सर्वोच्च कर्तव्य आहे अशी गांधीजींची ठाम भूमिका होती. सत्य अहिंसा साधेपणा आणि मानवतेच्या मार्गाने जगाचे कल्याण होऊ शकते असा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजींनी अनेक महत्वाच्या विषयांवर मूलभूत लेखन केले आहे. भारताला संदेश देताना त्यांनी शारीरिक सुखसाधनांचा अतिरेक आणि त्यांची बेसुमार वाढ हा समाजातील एक दोष असल्याचे सांगितले. त्यांचे हे विचार आजच्या वर्तमान काळातही तितकेच महत्वाचे आहेत. गांधीजींच्या मते खरे स्वातंत्र्य म्हणजे केवळ सरकारी नियंत्रणातून मुक्तता नव्हे तर प्रत्येक माणसाच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होणे होय. स्वातंत्र्याची सुरुवात समाजातील खालच्या स्तरापासून झाली पाहिजे. भारतीय बहुसंख्य लोक खेड्यामध्ये राहतात त्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गांधीजींनी ग्राम स्वराज्याची संकल्पना मांडली. ग्राम स्वराज्य म्हणजे गाव स्वयंपूर्ण होणे, स्थानिक उद्योगांना चालना मिळणे आणि गावातील लोकांनी स्वावलंबी होणे होय. समाजातील अतिभौतिक समृद्धी आणि पराकोटीचे दारिद्र्य यांच्यातील अंतर कमी करणे आवश्यक आहे. कष्टाचे मोल ओळखून श्रम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे. स्वावलंबनासाठी चरखा, गोरक्षण, खतनिर्मिती सैंद्रिय पद्धतीने खताचा उपयोग, ग्राम स्वच्छता आणि आरोग्य रक्षण यांना महत्व दिले पाहिजे. या सर्व गोष्टीची शिक्षणाची सांगड घातली पाहिजे. प्रौढ शिक्षणालाही गांधीजींनी महत्व दिले. धर्मग्रंथ, ज्ञान आणि धर्म यांच्यातील योग्य संबंध समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षणामुळे समाजात परिवर्तन घडते. मात्र शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असेल तर विद्यार्थ्यांना ते अधिक सहजपणे समजते. लोकसंख्या वाढीचा प्रश्न लक्षात घेऊन कुटुंब नियोजन आणि संतती नियमनाचे महत्वही गांधीजींनी अधोरेखित केले. नशिबाजी हा समाजाचा सर्वनाश करणारा दोष आहे तर अस्पृश्यता हा मानवतेवरील कलंक आहे. स्त्री शक्तीचा उपयोग आणि स्त्रियांचा सन्मान हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. गांधीजींच्या मते मजूर हे देशाचे बळ आहेत. नवतरुणांनी आपल्या स्वप्नातील भारत ताची उभारणी करण्यासाठी पुढे आले पाहिजे. हे सर्व करताना सत्याची कास सोडता कामा नये. शांतता आणि अहिंसेचे व्रत स्वीकारूनच भारताला प्रगतीच्या उच्च शिखरावर नेता येईल अशा निर्भीड स्वतंत्र आणि मानवतावादी विचारांनी महात्मा गांधीजींनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा दिली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध अनेक आंदोलने केली. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेसची बैठक झाली. या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी चले जाओ चळवळीची घोषणा केली. त्यांनी इंग्रजांना भारतातून तात्काळ निघून जाण्याचे आवाहन केले. भारतीय जनतेला त्यांनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. इंग्रजांनी भारत सोडल्याशिवाय आपला संघर्ष थांबवायचा नाही असा निर्धार

0: त्यांनी केला. 9 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली आणि त्यांना पुण्यातील आगा खान पॅलेस मध्ये नजर कैदेत ठेवण्यात आले. तेथे त्यांनी 21 दिवसांचे उपोषण केले. महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने आणि सत्याग्रह केले. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या बळावर त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीय जनतेला एकत्र केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींचे योगदान अत्यंत मोलाचे आणि ऐतिहासिक आहे. आजची परिस्थिती पाहता देशातील वातावरण वाढता भ्रष्टाचार आणि नीतिमूल्याचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेतला तर महात्मा गांधीजींची मूल्ये आजही किती उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत हे आपल्याला पदोपदी जाणवते. सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, स्वावलंबन आणि मानवतेचा संदेश आजही समाजासाठी तितकाच महत्वाचा आहे. अशा या महान नेत्याची 30 जानेवारी 1948 रोजी निधन झाले. महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात देशासाठी मोठे कार्य केले. त्यांनी भारतीय जनतेचे प्रेम आणि आदर मिळवला. सत्य, अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या महान विभूतीला माझा कोटी कोटी प्रणाम.
1: आताच आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुमारी दुर्गा दासरवाड या बालमैत्रिणीचं भाषण ऐकलं.

0: बालमित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुमारी वेदिका सैनाती शंकर या बालमैत्रिणीचे भाषण.
1: सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदिका सैनाती शंकर आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठा. आता मी लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी दोन शब्द बोलणार आहे. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1919

1904 रोजी बनारस जवळील मोगलसराई या गावी झाला. त्यांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असे होते. त्यांच्या आईचे नाव रामदुलारी देवी तर वडिलांचे नाव शारदा प्रसाद. शास्त्रीजी 4 महिन्याचे असताना त्यांच्या जीवनात एक चमत्कारिक घटना घडली. प्रयाग येथे गंगा नदी स्नानासाठी भली मोठी यात्रा भरली होती. शारदा प्रसाद हे रामदुलारी देवी शास्त्रीजींना घेऊन बोटीत बसले. मोठ्या लाटांमुळे बोट हेलकावे खाऊ लागली. एवढ्यात रामदुलारी देवीच्या हातातून बाळ शास्त्रीजी निसटले. मूल कुठे पडले हे कोणालाच कळेनासे झाले. आईचा आक्रोश सुरू झाला. शेवटी शोध घेतल्यानंतर कळले की ते मूल दुसऱ्या बोटीत एका शेतकऱ्यांच्या टोपलीत पडले होते. मूल पाण्यात पडले नव्हते हे पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. देवतारी त्याला कोण मारी यांची सर्वांनाच प्रचिती झाली. बाळ शास्त्रीजीचे नशीब नव्हे तर देशाचे नशीब म्हणून ते वाचले. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात उर्दू माध्यमातून झाली. समाजात कसे वागावे, शहरी संस्कृतीचे रीतिरिवाजन, शिष्टाचार यांचे व गजल यांचे शिक्षण लालबहादूरांना अगदी लहानपणापासूनच देण्यात आले. त्यामुळे

मुळे बोट हेलकावे खाऊ लागली. एवढ्यात राम दुलारी देवीच्या हातातून बाळशास्त्रीजी निसटले. मूल कुठे पडले हे कोणालाच कळेनासे झाले. आईचा आक्रोश सुरू झाला. शेवटी शोध घेतल्यानंतर कळले की ते मूल दुसऱ्या बोटीत एका शेतकऱ्यांच्या टोपलीत पडले होते. मूल पाण्यात पडले नव्हते हे पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. देवतारी त्याला कोण मारी यांची सर्वांनाच प्रचिती झाली. बाळशास्त्रीजीचे नशीब नव्हे तर देशाचे नशीब म्हणून ते वाचले. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात उर्दू माध्यमातून झाली. समाजात कसे वागावे, शहरी संस्कृतीचे रीतिरिवाजन, शिष्टाचार यांचे व गजल यांचे शिक्षण लालबहादूरांना अगदी लहानपणापासूनच देण्यात आले. त्यामुळे त्यांचा पिंड वेगळ्याच पद्धतीप्रमाणे घडला. जातीप्रथा, विषमता याला विरोध ही यांची भूमिका शालेय आयुष्यापासूनच कायम राहिली. लालबहादूर सहावीस असतानाच एक प्रसंग. उत्तर भारतात जातीनुसार अडनावाचे वर्गीकरण झालेले. अडनावावरून त्रिपाठी, यादव, वर्मा, सिंह, ठाकूर हे लोक लगेच समजतात. त्यामुळे सहावी शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने स्वतःच्या स्वाक्षरीतला अर्ज मुख्याध्यापकाकडे दिला. अर्जातील मजकूर आणि आशय समजल्यावर मुख्याध्यापकांना काय प्रक्रिया घ्यावी हेच समजेना, कारण यांची दुहेरी पंचायत झाली. या मुलाने अर्जात लिहिलेले की माझे जातीवाचन अडनाव मला मान्य नाही, सहब माझे अडनाव बदला. वसंतलाल वर्मा या मुख्याध्यापकांना या मुलाचे धाडशीचे आणि हुशारीचे कौतुक वाटले. त्यांनी मोकळ्या मनाने या मुलाची विनंती मान्य केली आणि या मुलाचे अडनाव वगळण्यात आले. 1925 मध्ये या मुलाचे स्वप्न प्रयत्नाने पदवी आणि अडवना दोन्ही एकाच वेळी मिळवले. त्यांनी बनारस विद्यापीठातून शास्त्री ही उपाधी मिळवली. त्यामुळे लालबहादूर वर्मा ही व्यक्ती लालबहादूर शास्त्री झाली. शाळेतच शास्त्रींच्या मनात राष्ट्रप्रेमाच्या भावना निर्माण झाल्या. अभ्यासाचे काम झाल्यावर मोकळ्या वेळात शास्त्रीजींच्या वर्गातील मुलांना भारतीय वारसा, थोर विभूती, देशभक्त, महाकाव्य याबद्दल माहिती सांगत असत. त्यांनी बनारस विद्यापीठातून शास्त्री ही उपाधी मिळवली. या दोन महापुरुषांच्या विचारांनाही शास्त्रीजी प्रभावित झाले आणि देशासाठी काहीतरी केले पाहिजे हे त्यांच्या मनात पक्के ठरले. महात्मा गांधीजींचे नेतृत्व स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. असहकाराच्या चळवळीत भाग घेतला. 1921 साली ब्रिटिश सरकार विरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. विद्यापीठात त्यांनी तत्वज्ञानाचा 4 वर्ष अभ्यास केला आणि 1926 साली तत्वज्ञानातील शास्त्री ही पदवी घेऊन ते बाहेर पडले. 1927 साली शास्त्रीजींचा विवाह मिर्झापूरच्या ललिता देवी यांच्याशी झाला. जिल्हा काँग्रेस समितीचे शास्त्रीजी सचिव झाल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढवल्या. आपली गैरसोय करून दुसऱ्याची सोय बघणारे शास्त्रीजी सारखी राजकारणी विरळच. शास्त्रीजींनी स्वतःला आणि कुटुंबाला कधीच महत्वाचे मानले नाही. अयशस्वी दिला तो राष्ट्रसेवा करीत असताना त्यांना 7 वेळा अटक करण्यात आली. त्यांनी सुमारे 9 वर्ष तुरुंगवास भोगला. तुरुंगात त्यांनी वाचन केले, तसेच 42 चळवळीत इतिहास लिहिला. 1951 साली ते काँग्रेस सरचिटणीस झाले. 1992 सार्वत्रिक निवडणुकीला इतरांना उमेदवारी देण्यात आली. महत्वाची भूमिका बजावली पण ते स्वतः निवडणुकीला उभे राहिले नाहीत. शास्त्रीजी सारखी त्यागी सेवाभावी व्यक्तिमत्व सरकारामध्ये असावे असे पंडित नेहरूंना वाटल्याने त्यांनी त्यांना राज्यसभेचे निवडणुकीत लढवल्यास सांगितले. राज्यसभेच्या निवडून आल्यावर पंडित नेहरू त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. तसेच त्यांच्यावर रेल्वे आणि दळणवळण खात्याची जबाबदारी सोपवली. देशाला एक प्रामाणिक तत्वनिष्ठा मंत्री मिळाला. त्यांच्या तत्वनिष्ठाचे अनुभव राष्ट्राला 1956 साली आला. शास्त्रीजी प्रामाणिक देशभक्त होते. राष्ट्राच्या प्रतिमेला धक्का लागणे त्यांना आवड नसे. देशात काही फुटरवादी गट स्वातंत्र्य राष्ट्राची मागणी करत असत, त्या सर्वांनाच वटणीवर आणण्यासाठी घटना दुरुस्त करून अशा लोकांमध्ये कृष्ट रात्रद्रोही समजले जाईल असे नियमाने बजावले. सरकार कामातील दंगगाई, ब्रह्माचार, शिलेबाजी विरुद्ध त्यांनी कडक पावले उचलली. 27 मे 1964 साली पंडित नेहरूंचे निधन झाले. हिमालय कोसळला, गंगा थबकली पण राष्ट्राला थांबू चालणार नाही. लालबहादूर शास्त्रीजींचे काँग्रेसच्या नेतेपदी निवड झाली. 9 जानेवारी 1964 रोजी शास्त्रीजींनी पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली. एवढा महान देश स्वतःला एकट्या लहान माणसात पाहू लागला. एका प्रामाणिक शिक्षकांचा मुलगा पंतप्रधान झाला. एका गरीब माणसाच्या हातात राष्ट्राची सूत्रे आली. सारा देश आनंदून गेला. शास्त्रीजी स्वभावाने शांत होते, विनयी होते, स्वयंनवी होते. दुसऱ्यांचा सल्ला देण्यात त्यांना संकोच वाटत नसे, पर निर्णय त्यांच्या स्वतःचाच असे. शास्त्रीजी स्वभावाने जसे साधे होते, विचारांनाही सरळ आणि साधे होते. शास्त्रीजींनी 9 जून 1964 रोजी भारताच्या पंतप्रधानाची सूत्रे हाती घेतली. त्यांचे व्यक्तिमत्व साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण होते. ते दिसायला साधे आणि शरीराने लहान असेल तरी त्यांची बुद्धिमत्ता, तत्वनिष्ठा आणि

0: राष्ट्रप्रेम अफाट होते, म्हणूनच आचार्य प्रज्ञे अंत्रे यांनी त्यांच्याबद्दल इतका लहान एवढा महान असे गौरवदार काढले आहेत. शास्त्रीजींनी देशाला जय जवान जय किसान हा अजरामर मंत्र दिला. राष्ट्राचे रक्षण करणारा जवान आणि राष्ट्राचे पोषण करणारा शेतकरी या दोघांवर देश अवलंबून आहे, हा संदेश त्यांनी या घोषणेतून दिला. 1965 भारत पाकिस्तान युद्धाच्या कठीण काळात त्यांनी देशाला खंबीर नेतृत्व दिले आणि आपल्याला कणखरपणाची प्रचिती दिली. देशात देशवासियांना एकच वेळ जेवण करण्याचे त्यांनी आवाहन दिले, त्यामुळे अन्न घाण या तुकडा पडणार नाही. शास्त्रीजींचे विचार महात्मा गांधीच्या विचारांच्याही जवळ जाणारे होते. शास्त्रीजी प्रमाणेच त्यांनाही सत्य, अहिंसा, साधेपणा आणि मानवतेच्या मार्गावर विश्वास ठेवला. शास्त्रीजींचे पाय जमीनला होते याचाच अर्थ ते अत्यंत साधे आणि वास्तववादी होते. तरीही त्यांची सृष्टी सदैव राष्ट्राच्या हितावर केंद्रित होती. ते त्यांच्या बोलण्यात, चालण्यात आणि एकदर वागण्यात अत्यंत नम्र होते. त्यांच्या या साधेपणामुळेच ते लोकांमध्ये प्रिय होते. ते दिसायला साधे आणि शरीराने छोटे होते, परंतु त्याचे स्मार्थ एखाद्या लहान पण धारदार तलवारीच्या पात्यासारखे तेजस्वी होते. आचार्य अंत्रे त्यांनी त्यांच्या साधेपणाचे आणि महानतेचे वर्णन इतका लहान एवढा महान या शब्दात केले आहे. शास्त्रीजींनी आयुष्यभर अहिंसा, शांती आणि साधेपणा तत्वज्ञानाचे पालन केले. त्यांचे हे विचार महात्मा गांधीच्या विचारांशी सुसंगत होते, जे मानत होते की साधेपणा आणि मानवतेच्या मार्गानेच जगाचे कल्याण होऊ शकते. त्यांच्या साध्या आणि शांत स्वभावामुळेच जगातील नेत्यांची त्यांचा गौरव शांतीदूत म्हणून केला.
1: लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुमारी वेदिका इसणकर या बालमैत्रिणीचं आताच आपण भाषण ऐकलं.

0: बालमित्रांनो, या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठा, तालुका भोकर, जिल्हा नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वच्छतेवर आधारित प्रबोधनपर गीत.
1: सर्वांना नमस्कार. माझे नाव शर्वरी भागोजी बाचेवाड आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठा आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते.
2: सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंजली गोविंद बोईनवाड आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठा आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते.
1: चला तर बालमित्रांनो, ऐकूयात हे सुंदर गीत.
3: घरा

0: आताच आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठ्ठा तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली स्वच्छतेवर आधारित प्रबोधनपर गीत ऐकली.
1: आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठ्ठा येथील विद्यार्थिनींनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकलाय. तर बालमित्र मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांनाच आवडला असणार याच आशेवरून मी आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करते. आजच्या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते राहुल आत्राम. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये नक्कीच बालमित्र मैत्रिणींनो एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना नम्रता वावळेचा नमस्कार.

सकाळचे 11:30 झालेली आहेत. मिश्र संगीत हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला अल्ताफ राजा यांच्या स्वरात शकील जमाली आणि मुन्नवर राणा यांची रचना ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे अल्ताफ राजा यांनी.

श्रोतहो, कार्यक्रमात यानंतर केतकी माटेगावकर यांच्या स्वरात संदीप खरे यांची रचना ऐकवीत आहोत. संगीतबद्ध केलं आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी.

मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोते हो कार्यक्रमात जगजीत सिंग यांच्या स्वरात कुंवर महिंदर सिंग बेदी यांची गझल ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे दीपक पंडित यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात महेंद्र कपूर, मीनू पुरुषोत्तम आणि सहकारी यांच्या स्वरात मनोज कुमार यांची भक्तिरचना ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमानंतर किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात इंदिवर यांची रचना ऐकविता. संगीतबद्ध केला आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: साथ
1: बिल्कुल
0: अरे पहुंचा देंगे उसके कानों तक हम ये देश।

श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतेय.

सख्यांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हे बालगीत ऐकून आपल्याला थोडंसं वेगळं वाटलं असेल नाही का? खरं तर लहान मुलांचं भावविश्व हे असंच छान सरळ सोपं असतं आणि अशा गाण्यांमधून ते सहजपणे उलगडतही जात असतं. तसं बघायला गेलं तर या बालवयापासूनच आपल्याला आकाश, चंद्र, तारे, ग्रह, अंतराळ याचं कुतूहल, आकर्षण हे असतंच. या कुतूहलातूनच अंतराळ संशोधनाला सुरुवात झाली असावी आणि त्यामध्ये काय आहे, याच्या पलीकडे काय आहे याचा शोध घेण्यासाठी पूर्वीपासूनच मानवानं प्रयत्न केलेले आहेत. खरं तर हे अंतराळ म्हणलं की आपल्या समोर येते ती अफाट

0: विश्वाची प्रतिमा, पण याचा अभ्यास करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि साहजिकच मानवाचे अपार कष्ट, प्रयत्न याची गरज असते. आणि मग त्यातून आपल्याला हे ग्रह, तारे यांच्याविषयी कळू शकतं. आज हे क्षेत्र एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाहीये, तर आज मानवानं जी काही प्रगती केलेली आहे त्यामध्ये या अंतराळ विज्ञानाचा, संशोधनाचा खूप मोठा वाटा आहे. आधुनिक सुखसोयींनी युक्त आपलं जीवन ही यामुळंच शक्य झालेलं आहे असं म्हणलं तरी ते चुकीचं वाटणार नाही. तर या अंतराळ विज्ञानाविषयीच आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण जाणून घेणार आहोत. सख्यांनो, 4 ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि याची आजपासूनच सुरुवात होतीये. तर या निमित्तच आता आपण ऐकूया डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. श्रोते हो, आज आपल्याकडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर करिश्मा मणेर. मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा स्वागत.
1: नमस्कार.
0: तर मला सांगा की जागतिक अंतराळ सप्ताह 4 ते 10 ऑक्टोबर हा साजरा करायला कधीपासून सुरुवात झाली आणि नेमका यामागचा उद्देश काय होता?
1: वर्ल्ड स्पेस वीक म्हणजे जागतिक अंतराळ सप्ताह हा दरवर्षी 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सेलिब्रेट केला जातो. तर ह्या मागचा उद्देश म्हणजे हा एक इंटरनॅशनल स्पेस अवेअरनेस प्रोग्राम आहे. म्हणजे अंतराळाबद्दल आपण जे काही प्रोग्राम्स करतो म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजी आणि ह्या स्पेस सायन्सचा किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या ह्युमन लाईफवर काय परिणाम होतो याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे आणि स्टुडंट्सना स्पेस सायन्सकडे किंवा स्टेम सिस्टीमकडे इन्स्पायर करणे हा याचा उद्देश आहे. आणि हे जे वर्ल्ड स्पेस वीक आहे तर हे ग्लोबली युनायटेड नेशन ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर आणि वर्ल्ड स्पेस वीक असोसिएशन यांच्याद्वारे कोऑर्डिनेट केला जातो. तर हा जो काही जागतिक अंतराळ सप्ताह आहे तो ऑफिशियली डिक्लेअर झाला 6 डिसेंबर 1999 मध्ये. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने तो डिक्लेअर केला ऑफिशियली आणि हा 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2000 पासून ऑफिशियली पहिल्यांदा तो साजरा करण्यात आला.
0: बरोबर.
1: तर 2000 पासून ते 2000 आता रिसेंटली 26 पर्यंत या सप्ताहामध्ये वेगवेगळे थीम असून त्याच्यामध्ये स्टार गेझिंग सेक्शन असतं, त्यानंतर जे सायंटिस्ट असतात किंवा जे रिसर्चर असतात त्यांचे जे काही काम आहे किंवा जे काही त्यांचं वर्क आहे त्यांचे ते लेक्चर्स असतात किंवा त्यांचं ते सेशन असतं की ते कसं काम करायचं किंवा काय काम आहे वगैरे, त्यावरती लेक्चर होतात त्यांचे. त्याच्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी डिबेट किंवा ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी क्विझ वगैरे असे कॉम्पिटिशन होतात. तर यामध्ये त्यांचा हाच उद्देश आहे की स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड लोकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण व्हावा. आणि जी काही स्टेम सिस्टीम आहे, स्टेम सिस्टीम म्हणजे सायन्स प्लस टेक्नॉलॉजी प्लस इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल स्टडी करून, कारण जर स्पेस सायन्सचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सायन्स माहिती पाहिजे, त्यांच्यात ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्या माहिती पाहिजेत. इंजिनिअरिंग आपल्याला त्याच्यामध्ये लागणार, कारण जर आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट डिझायनिंग करत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला ते डिझाईन करण्यासाठी त्याचं इंजिनिअरिंग वगैरे लागणार. त्यानंतर आपल्याला मॅथ्स माहिती पाहिजे, कारण एखादा जर आपण मॉडेल तयार करत आहे किंवा त्याच्यामध्ये आपण मॉडेलिंग वरती वगैरे काम करतो, आता सध्या एआयचा जमाना आहे तर ह्याच्यामध्ये मॉडेलिंग वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्स लागणार, कारण त्याच्या पाठीमागं हे कॅल्क्युलेशनचं बॅकग्राऊंड असतं. तर ह्या स्टेम सिस्टीमकडे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांचा कल न्यायचा आणि त्यांना इन्स्पायर करायचं लोकांना, याचा हा उद्देश आहे.
0: नक्कीच. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या ह्या 4 गोष्टी ह्या सगळ्याबद्दल एकूणच लोकांना सगळं समजावं किंवा अंतराळ विज्ञान नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणते भाग

0: येतात आणि त्यानुसार लोकांमध्ये जनजागृती करणं हा या मागचा उद्देश आहे. तिथलं कामकाज कसं चालतं किंवा काय त्याच्याबद्दल यातून माहिती आपल्याला कळू शकते.
1: हा
0: तुम्ही आताच म्हणलात की डिसेंबर 1999 मध्ये अशा पद्धतीनं एक जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जावा हा ठराव मंजूर झाला आणि ऍक्च्युअल 2000 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. पण नेमका हाच दिवस किंवा हाच आठवडा 4 ते 10 ऑक्टोबर हे विशिष्ट ठरवण्यामागचं काही कारण आहे का तसं काही?
1: हो, याच्यामध्ये विशेष कारण म्हणजे 4 ऑक्टोबर 1957 सोव्हिएत युनियनने स्पुटनिक 1 हा फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च केला आणि ह्याला आपण बिगिनिंग ऑफ स्पेस एज असं म्हणू शकतो. म्हणजे त्या दिवसापासून अंतराळात जे काही आता आपण सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतो तर त्याची सुरुवात झाली. सो त्यामुळे 4 ऑक्टोबर हा दिवस महत्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे 10 ऑक्टोबर 1967 आउटर स्पेस ट्रीटी तो लागू करण्यात आला आणि त्यामुळे 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा असा आठवडा आपण वर्ल्ड स्पेस वीक म्हणून साजरा करतो.
0: एकूणच आतापर्यंत भारताच्या म्हणूया, आपण जगभरातला विचार करण्याच्या आधी भारताचं म्हणूया की ज्या काही विशेष मोहिमा झाल्या, यानाचं प्रक्षेपण झालं असेल, उपग्रह असतील, अशा कोणत्या मोहिमा सांगता येतील थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा झाला तर?
1: हा, तर भारताने आपल्या अंतराळ मोहिमेमध्ये खूप आता प्रगती केलेली आहे. म्हणजे आपण आर्यभट्ट या मोहिमेपासून जर सुरुवात केलं तर हा भारताचा पहिला सॅटेलाइट आहे जो भारताने 1975 त्याचं प्रक्षेपण झालं आणि त्यानंतर आहे चांद्रयान फर्स्ट. म्हणजे हा आहे 2008 ह्या सॅटेलाइटचं लॉन्चिंग करण्यात आलं आणि हा भारताचा पहिला लुनार मिशन होता. म्हणजे चंद्रावर जाण्याचा किंवा चंद्राचा अभ्यास करण्याचा हा पहिला भारताचा लुनार मिशन होता. ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे मेजर सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन हे आहे की ह्याच्यामध्ये चंद्रावरती पाणी आहे तर ह्याच्या रिलेटेड तिथं इव्हिडन्स भेटले. तसेच मंगलयान, मंगलयान हे सुद्धा भारताने 2013 साली लॉन्च केलं आणि मंगलयान सक्सेसफुली मंगळच्या ऑर्बिटमध्ये 2014 एंटर झाला. ह्या मंगलयानामुळे इंडिया पहिला एशियन नेशन आहे ज्यानं मंगळचं ऑर्बिट हे काय केलं तिथपर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 हे सुद्धा भारताचं म्हणजे 2023 असणारी मोहीम होती ज्याच्यामध्ये भारताने सक्सेसफुली चंद्राच्या साऊथ पोल रिजनमध्ये सॉफ्ट लँडिंग केली आणि ह्याच्यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर ह्या मिशनमध्ये इन्क्ल्यूड होते. आणि त्याचप्रमाणे आदित्य यलवन सुद्धा आहे. तर आदित्य यलवन हा भारताचा पहिला डेडिकेटेड म्हणजे सोलार ऑब्झर्वेटरी मिशन आहे जे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. याच्यामध्ये सूर्याचं वातावरण कसं आहे किंवा त्याचं जे काही स्पेस वेदर जे काही त्याच्या फेनॉमेनॉन होत असतात म्हणजे तिथं घटना काय घडतात तर आदित्य यलवन या मिशनमध्ये कव्हर होतं.
0: हा, तर या काही विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण मोहिमा भारतानं आजवर केलेल्या याचा उल्लेख आपण करू शकतो. आता ह्यामध्ये महत्वाचा आणखी एक प्रश्न असा आहे, बेसिक आहे अगदी, की रॉकेट सॅटेलाइट यान बऱ्याच जणांना ह्यातला फरक कळत नाही, तर नेमकं ह्याचं वर्गीकरण कसं करता येईल किंवा म्हणजे काय ह्याबद्दल काय सांगाल?
1: जसं की आता आपण रॉकेट बद्दल बोलायला लागलोय तर रॉकेट हे एक लॉन्च व्हेकल आहे. लॉन्च व्हेकल म्हणजे सॅटेलाइटला एखाद्या प्लॅनेटच्या ऑर्बिट पर्यंत नेण्याचं काम हे रॉकेट करतं. सॅटेलाइटचं वजन किंवा सॅटेलाइटची उंची किंवा त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे आपण म्हणूया किंवा त्याचा एरिया हा कमी असतो ऍज कम्पेअर टू रॉकेट. रॉकेट म्हणजे त्याच्यामध्ये पेलोड येणार, त्याच्यामध्ये सॅटेलाइट येणार, त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे पार्ट असतात, हे सगळं मिळून रॉकेट बनतं आणि त्या रॉकेटच्या आतमध्ये सॅटेलाइट असतं. तर सॅटेलाइट म्हणजे अख्खा रॉकेट नाही. म्हणजे असं होऊ शकतं, आम्ही पण लहान असताना आम्हाला असं वाटायचं अरे रॉकेट गेलं रॉकेट गेलं, पण ऍक्च्युली ते काय आहे म्हणजे आपण जाताना बघतो तो रॉकेट. म्हणजे आता आपण जर श्रीहरिकोट्याला कधी गेलो आणि तिथून रॉकेट लॉन्चिंग बघितलं तर आपल्याला असा उभा मनोरा असल्यासारखा एक मशीन दिसतं जे

0: पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती अवकाशात उडताना बघतो, पण जेव्हा आपण सॅटेलाइट बघतो तो तसा नाही आहे जसा आपण पृथ्वीवर बघितला. मग ह्याच्यामध्ये फरक काय? व्हेकल म्हणजे एक वाहन, तर
1: सॅटेलाइट
0: घेऊन जाण्याचं वाहन म्हणजे रॉकेट. आणि सॅटेलाइट म्हणजे आपण ज्या कामासाठी किंवा ज्या मिशनसाठी उद्देश साध्य करण्यासाठी जे आपण एक इन्स्ट्रुमेंट युज करतो ते म्हणजे सॅटेलाइट. मग तो पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये किंवा मूनच्या ऑर्बिटमध्ये आपण तिथं त्याला प्लेस करतो आणि हे रॉकेटचं काम असतं. सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह.
1: नक्कीच, म्हणजे जो की मानवाच्या कोणत्या तरी एखाद्या उद्देशासाठी, एखाद्या महत्वाचा त्याचा अभ्यासासाठी म्हणून पाठवलेला तो एक कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. तर ह्या एक प्राथमिक पातळीवरच्या ह्या गोष्टी, ज्या काही माहिती असणं गरजेचं आहे त्याबद्दल हे थोडक्यात आत्ताच आपण सांगितलं.

0: महत्वाचा त्याचा अभ्यासासाठी म्हणून पाठवलेला तो एक कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. तर ह्या एक प्राथमिक पातळीवरच्या ह्या गोष्टी ज्या काही माहिती असणं गरजेचं आहे त्याबद्दल हे थोडक्यात आत्ताच आपण सांगितलं. आणखी एक महत्वाचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच एखादं सॅटेलाइट किंवा एखादं यान हे रॉकेट लॉन्च होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या कशा असतात, त्याचे टप्पे काय आहेत?
1: पहिलं म्हणजे लॉन्चिंग किंवा लिफ्ट ऑफ. याच्यामध्ये काय होतं की रॉकेट लॉन्च पॅडवरून उडान करतो, त्याच्यामध्ये इंजिन सुरू होतात. मग इंजिन सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फ्युएल आहे किंवा प्रोपेलेंट आहे ते बर्न होतो आणि हाय स्पीड गॅसेस हे त्याच्या नोझेलमधून बाहेर पडतात. आणि जसा की न्यूटन थर्ड लॉ आहे काय की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सो आपण म्हणजे त्या रॉकेटमधून जेवढं ते नोझेलमधून हाय स्पीड गॅसेस जमिनीवरती आपटतील तेवढंच ते रॉकेट काय होणार, वरती जाणार. आणि त्यानंतर जी फेज आहे ती ऍटमॉस्फेरिक फेज, म्हणजे रॉकेट काय होतो, रॉकेट हा ऍटमॉस्फेअरमधून वर जातो आणि त्यानंतर तो ऍटमॉस्फेरिक ड्रॅग वरती जसा जसा म्हणजे रॉकेट वर जाईल तसा कमी होतो आणि त्यामुळे रॉकेटचा त्यावेळी स्पीड वाढतो. आता यावेळी रॉकेटची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन व्हर्टिकल असते म्हणजे उभी. आणि त्यानंतर त्या रॉकेटला काय करतो की त्याची स्पीड जशी जशी वरती जाईल तशी वाढते आणि आपण त्याचं डायरेक्शन बदलतो आणि हॉरिझॉन्टल करतो कारण आपल्याला त्याला कोणत्या ऑर्बिटमध्ये न्यायचं आहे. मग ते किती उंचीवरून त्याची डायरेक्शन बदलावी लागणार, किती स्पीडनं ते जायला पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर स्टेज सेपरेट होतात, म्हणजे आता एखादं रॉकेट लॉन्च केलंय तर त्या लॉन्च केलेल्या रॉकेटमध्ये एक स्टेज मधला फ्युअल संपला तर ती स्टेज तिथून त्या रॉकेटमधून बाजूला होते म्हणजे निघून जातो तो पार्ट. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे त्याच्यामधलं फ्युएलचं काम सुरू होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ते सेकंड स्टेज मधलं ते फ्युएल यूज करायला लागतं पुढं जाण्यासाठी. अशा प्रकारचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ही अप्पर स्टेज किंवा स्पेस फेज. यामध्ये काय होतं की सॅटेलाइटला योग्य अल्टिट्यूड, योग्य व्हेलॉसिटी आणि योग्य डायरेक्शन देण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं आणि ते आपण म्हणजे अर्थचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी मग पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं की मग मूनचा अभ्यास करण्यासाठी त्याला मूनच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं. आणि त्याचप्रमाणे जसं आपण मंगळ यांचं बघितलं, आपल्याला ते सॅटेलाइट आपल्याला मंगळ ग्रहाच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं होतं तर ते पृथ्वीला कव्हर अप करून मग ते मंगळच्या ग्रहापर्यंत नेणं हे त्याच्यामध्ये मेन फोकस आहे. आणि लास्ट येतं की पेलोड डिप्लॉयमेंट, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की रॉकेट सॅटेलाइट हा जवळजवळ त्या टार्गेट ऑर्बिटच्या जवळ जातो आणि नंतर पेलोड डिप्लॉय होतो आणि ह्याच्यामध्ये सॅटेलाइटला आवश्यक जी ऑर्बिटल व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी मिळालेली असल्यामुळे तो पृथ्वीभोवती फिरू लागतो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत ह्यामध्ये ते रॉकेट कोणत्या प्लॅनेटचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवायला लागलोय किंवा कोणत्या ग्रहावरती आपल्याला ते न्यायचं आहे किंवा ते लँड करायचं आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं की त्याला किती व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे, त्याचं किती अल्टिट्यूड म्हणजे पृथ्वीच्या या जमिनीपासून किती उंचीवर नेऊन त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला न्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याची दिशा काय पाहिजे, असे वेगवेगळे स्टेप ह्यामध्ये कव्हर होतात.
0: नक्कीच. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की एकूणच अंतराळ विज्ञान क्षेत्र यामध्ये कशा पद्धतीनं काम चालतं याबद्दल काय सांगता येईल?
1: ह्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात, म्हणजे जसं की ह्याच्यामध्ये आपण संशोधन करू शकतो किंवा जो डेटा आपल्याला भेटतो त्या डेटाचं अनालिसिस करू शकतो आणि त्याचप्रमाणे ऍस्ट्रोफिजिसिस्ट किंवा ऍस्ट्रोनॉमर हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि ऍस्ट्रोनॉट हे सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. कारण जर आपण अंतराळ संशोधनाचा विचार करत आहोत तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. सो डिपेंड आहे की काम कशामध्ये करणार आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, जर विद्यार्थ्यांना जर सांगायचं असेल तर विद्यार्थी पहिल्यांदा फोकस रिसर्च वरतीच करतात किंवा टेक्निकल वरती करतात कारण ह्याच्यामध्ये जसा संशोधन महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण एखादं सॅटेलाइट बनवतो किंवा एखादं मशीन बनवतो जसं की आपण ऍटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या

0: वातावरणाचा किंवा पृथ्वीभोवती किंवा स्पेसमध्ये जे काही घटना घडत असतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे जे काही त्याच्यासाठी लागणारे मशीन आहेत, तर ह्यामध्ये सुद्धा टेक्निकली आपण ह्याचा म्हणजे अभ्यास करू शकतो. आणि हे महत्वाचं आहे, म्हणजे अंतराळात जर आपण काम करत असू तर ह्याच्यामध्ये रिसर्च, त्यानंतर डेटा अनालिसिस आणि जे काही इन्स्ट्रुमेंट बनवण्याचं काम आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा, म्हणजे आता आपण एखादी मोहीम बघत असू तर त्याच्या पाठीमागे काहीतर उद्देश आहे की हे आपण का करतोय किंवा ह्याचा पुढे जाऊन जगाला काय उपयोग होईल.
1: अगदी, फायदा तर सर्वसामान्यांना होणं हे महत्वाचंच आहे. आणि या सगळ्याचा विचार करणं किंवा त्या त्या दृष्टीनं ते काम तिथं केलं जातं या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये. आता काम कशा पद्धतीनं किंवा कोणकोणत्या विभागामध्ये करता येतं हे तर आत्ताच कळलं आपल्याला. तर हे काम करणाऱ्या या क्षेत्रातल्या काही ठराविक व्यक्तींची, ज्यांनी आजवर उल्लेखनीय काम केलेलं आहे, काय सांगता येईल त्यांच्याविषयी?
0: आता याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर आपल्या इस्रोचे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. जे काही भारताला त्यांनी चांद्रयान 3 किंवा मंगलयान किंवा चांद्रयान 1 किंवा जे काही आता बोललो की आदित्य L1, तर असे जे काही मिशन त्यांनी राबवले, तर ह्याच्यामध्ये म्हणजे प्रमुख सायंटिस्ट किंवा त्यांचा रोल मेजर आहे. तर असे काही व्यक्ती आहेत जसे की चांद्रयान 1 जे काही 2008 हे मिशन झालं, तर या मिशन मध्ये डॉक्टर मिलस्वामी अण्णादुराई हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे मंगलयान 2013 डॉक्टर के राधाकृष्णन हे इस्रोचे चेअरमन हे या मिशन मध्ये होते. त्याचप्रमाणे एस अरुणन हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते मंगलयानचे. आणि चांद्रयान 2 एम वनिता आणि रितू करीधर ह्या प्रोजेक्ट डायरेक्टर आणि मिशन डायरेक्टर होत्या. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 जे आता 2023 रिसेंट मिशन झालं, तर ह्याच्यामध्ये डॉक्टर पी वीरा मुथुवेल हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. आणि तसेच के कल्पना ह्या असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. आणि एम श्रीकांत हे मिशन ऑपरेशन डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे आदित्य L1 ह्याच्यासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर हे निगार साजी आणि प्रिन्सिपल सायंटिस्ट हे शंकरा सुब्रमण्यम हे होते. तर अशा प्रकारे या व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन किंवा ज्यांनी इस्रोमध्ये वेगवेगळ्या मिशनसाठी काम केलेलं आहे.
1: आता तुम्ही ह्या काही महत्वाच्या व्यक्ती किंवा शास्त्रज्ञ यांची नावं घेतलीत आणि त्यांचं कार्य हे उपग्रह असतील किंवा यान असतील हे बनवण्यासाठी आणि त्याचं प्रक्षेपण करण्यामध्ये जो काही त्यांचा वाटा आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं, त्यामध्येच तुम्ही काही महिलांचा सुद्धा उल्लेख केलात. तर एकूणच ह्या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये महिलांची कामगिरी कशी आहे किंवा त्यांचा काय वाटा आहे, कोणकोणत्या विभागामध्ये किंवा कशा पद्धतीनं महिला काम करतात त्याबद्दल काय सांगाल?
0: तर याच्यामध्ये महिलांच्या बद्दल सांगायचं असेल तर आपण जसं आधी बोललो वर्ल्ड स्पेस वीक मध्ये 2021 त्यांची ही थीम होती की त्यांनी वुमन इन स्पेस अशी थीम ठेवलेली. तर याच्यामध्ये की महिलांचा काय वाटा आहे किंवा महिला कशा पद्धतीने काम करू शकतात, तर याच्यामध्ये जर आपण विचार केला जागतिक पातळीवर तर महिलांचा वाटा सुमारे 31.4 असा होतो. आणि त्यामध्ये जर भारताचा विचार केला तर ह्याच्यामध्ये 2023-24 या रेंजमध्ये महिलांचा वाटा 29% झाला आहे. आणि इस्रोमध्ये 2025-26 या कालावधीमध्ये 1814 वुमन सायंटिस्ट आणि टेक्निकल स्टाफ काम करतात. आणि त्याचप्रमाणे 928 महिला या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शनमध्ये आहेत. तर अशा प्रकारे महिलांचा वाटा आपल्या अंतराळ विज्ञानात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि जर आपण बाहेरच्या म्हणजे आपल्या इंडिया बाहेरच्या पाश्चिमात्य देशाच्या महिलांबद्दल बोलू तर ह्याच्यामध्ये मी थोड्या महिलांचा उल्लेख करेन ज्या ऍस्ट्रॉनॉट होत्या आणि ज्या प्लॅनेट्सवर गेल्या. तर ह्याच्यामध्ये व्हॅलेंटिना टेरेस्कोवा आहेत ज्या स्पेसमध्ये जाणाऱ्या पहिल्या महिला होत्या.

0: अजून 1963 रोजी सोव्हिएत कॉस्मोनॉट व्हॅलेंटिना टेरेस्कोवा यांनी व्होस्तोक 6 मिशन मधून स्पेसमध्ये त्या गेल्या. त्यानंतर सॅली राईट या फर्स्ट अमेरिकन वुमन होत्या, त्या सुद्धा स्पेसमध्ये गेल्या. STS-7 या मिशन मधून त्यांनी स्पेस फ्लाईट केला. त्याचप्रमाणे श्वेतलाना सवित्स्काया ह्या सुद्धा सोव्हिएत कॉस्मोनॉट होत्या. ह्या पहिल्या स्पेस वॉक करणाऱ्या महिला 1984 मध्ये त्या स्पेसमध्ये गेल्या. आणि त्याचप्रमाणे जर आपण भारतीय वंशांच्या महिलांबद्दल बोलू तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कल्पना चावला आणि त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या नासा ऍस्ट्रॉनॉट आहेत ज्या स्पेसमध्ये गेल्या. त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या फॉर्मर US नेव्ही ऑफिसर आणि टेस्ट पायलट सुद्धा होत्या. आणि जर आपण महिलांचा सहभाग आपल्या तर आता रिसेंट इस्रोच्या ज्या मोहीम झाल्या त्याच्यामध्ये करत असू तर त्याच्यामध्ये रितू करीधर या इस्रोच्या सायंटिस्ट असून त्यांनी मंगलयानमध्ये खूप महत्वाची कामगिरी केली. आणि त्यामध्ये मार्स ऑर्बिटर मिशन, त्यानंतर ह्या मिशनचं प्लॅनिंग, त्याचप्रमाणे जे काही सॅटेलाइट आहे त्या सॅटेलाइटचं ऑपरेशन, त्याचं नेव्हिगेशन, तर हे सगळं काम त्यांच्याकडे होतं. त्याचप्रमाणे मुथैया कविता या सुद्धा इस्रो मधील सिनियर सायंटिस्ट आहेत. त्यांनी चांद्रयान 2 मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे मी नाव घेईन नंदिनी हरिनाथ, या सुद्धा इस्रो सायंटिस्ट आहेत. यांनी मंगलयान मध्ये डिप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचं काम मिशनचं प्लॅनिंग आणि जे काही सॅटेलाइट आहे त्याचं ऑपरेशन मध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे.
1: नक्कीच भारतात किंवा इस्रोमध्ये काम करणाऱ्या अंतराळ विज्ञानातल्या ह्या महिला शास्त्रज्ञ याचा उल्लेख आपण केलात किंवा यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आहे की एखादं यान किंवा एखादा उपग्रह याचं प्रक्षेपण होण्यामध्ये, त्याचं प्लॅनिंग करण्यामध्ये, वेगवेगळं संशोधन करण्यामध्ये. मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या अंतराळ सप्ताहानिमित्त आपण ऐकत आहोत डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. या क्षेत्रातली सर्वच शास्त्रज्ञांची, संशोधकांची कामगिरी आज नक्कीच कौतुकास्पद आहे. पण त्याचबरोबर आत्ताच आपण ऐकलं की या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आज महिला कार्यरत आहेत, कशा पद्धतीनं त्या काम करतायत, त्यांचं संशोधन आणि अंतराळ वीर म्हणून काम केलेल्या या स्त्रिया, त्यांचं धैर्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांच्याकडून माहिती जाणून घेतो आहोत. तर मॅडम, आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच ह्या अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळी आव्हानं काय असू शकतात किंवा त्यांच्या समोर काही अडथळे काही सांगता येईल का याबद्दल?
1: हो, आता याच्यामध्ये आव्हान हेच आहेत की जर आपण एखाद्या मिशनवरती काम करत असू तर त्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे फॅमिली टाइम वगैरे देता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही. हे एक मला असं वाटतं की मेजर आव्हान आहे, कारण आपण सगळे भारतीय महिला आपल्या फॅमिलीला वगैरे वेळ देतो. त्याचप्रमाणे जर आता म्हणजे आपले जे काही सायंटिस्ट आहेत, इस्रो सायंटिस्ट महिला आहेत आणि किंवा आपले जे काही रिसर्चर आहेत, त्यांच्या समोर हे आव्हान असतं की एखादा मिशन आपण त्या मिशनबद्दल प्लॅनिंग करत असू तर त्या मिशनसाठी लागणारे जे काही आर्थिक बजेट आहे ते बजेटचं प्लॅनिंग त्यांच्या समोर असतं. म्हणजे किती खर्च होईल, कारण हे सगळ्यात आधी मिशनसाठी लागणारं बेसिक नीड आहे. कारण आपण जर एखादा सॅटेलाइट लॉन्च करत असू तर त्याच्यामध्ये त्याचं लॉन्च व्हेकल, त्याच्यामध्ये लागणारं फ्युएल, त्याचप्रमाणे त्याचे जे काही पेलोड्स वगैरे असतात याच्यासाठी किती कॉस्टिंग आहे, आणि आपण जर भारतीय जे काही जुगाड करतो असं तर ते किती कमी खर्चामध्ये किंवा त्याचं वजन किती कमी करता येईल किंवा त्याचं डिझाईन कसं आहे, तर हे सगळे वेगवेगळे आव्हान आहेत. जसे की आपण ज्याच्यामध्ये आर्थिक आव्हान म्हणूया पहिल्यांदा, त्याचप्रमाणे एखादा मिशन लॉन्च करताना त्याच्यामध्ये जे काही डिझायनिंग आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं, तर ते डिझायनिंग मध्ये आपल्याला आव्हान सुद्धा त्याच्यामध्ये येतात. कारण आपण खूप जास्त प्रमाणात वजन असणारे सॅटेलाइट नाही नेऊ शकत,
0: बरोबर,
1: तर त्याचं वजन किती कमी करता येईल तर हे सुद्धा एक आव्हान आहे त्याचं डिझायनिंग वगैरे करणं. त्याचप्रमाणे फ्युएल किती कमी क्वांटिटी मध्ये जास्त म्हणजे आउटपुट देईल हे आहे. त्याचप्रमाणे आपले जी काही टीम आहे तर टीमला घेऊन वर्क करायचं म्हणजे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि टीम वर्क शिवाय ह्या गोष्टी होत सुद्धा नाही
0: अगदी.
1: आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं लँडिंग वगैरे आपण एखादा म्हणजे ऑर्बिटमध्ये करतो. म्हणजे आता आपण अर्थ रिलेटेड जर स्टडी करणार असू तर अर्थच्या ऑर्बिटमध्ये आपण ते यान प्रक्षेपण केलं आणि त्यानंतर ते सॅटेलाइट त्या ऑर्बिटमध्ये आपण फिरण्यासाठी ते त्यानंतरची मोठी कामगिरी आहे. हे म्हणजे खूप महत्वाचं आव्हान आहे. जसं आता आपण बघू शकतो की चांद्रयान 2 वेळी काय झालं की ते लँडिंग प्रॉपर झालं नाही, हे आव्हान होतं त्यांच्यासमोर. आणि ते त्यांनी चांद्रयान 3

0: मध्ये कम्प्लीट करून दाखवलं आणि ह्याच्यामध्ये ते सक्सेस झाली. तर अशा प्रकारची आव्हानं असतात, म्हणजे एखादं मिशन आपण त्या मिशनवर असलो तर त्याच्या पाठीमागे आर्थिक आव्हान, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही मशीन डिझाईन करणार आहे, सॅटेलाइट डिझाईन करणार आहे, त्याचं आव्हान, त्याचप्रमाणे ते सॅटेलाइट त्या ऑर्बिटमध्ये नेणं हे आव्हान, त्याची व्हेलॉसिटी किती न वाढवायची, किती न कमी करायची, कधी त्याला त्या ऑर्बिटमधून शिफ्ट करायचं, तर हे एक आव्हान आहे. आणि मेन म्हणजे त्याचं लँडिंग, अशी खूप आव्हाने असतात याच्यामध्ये.
1: बरोबर.
0: तर हे सगळं सक्सेसफुली आपले जे काही आहेत ते इस्रोचे सायंटिस्ट त्यांनी केलेलं आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा करणार, आणि ह्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे या आव्हानांना ते सामोरे जाऊन त्याच्यावरती मात करून ते काम करते.
1: नक्कीच नक्कीच.
0: सो अशा
1: महत्वाची गोष्ट आहे खरंच, म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करताना ही सगळी आव्हानं असतात की ज्याला तोंड देत पुढे काम करावं लागतं. आणि एकूणच महिलांचा विचार करता, म्हणजे एक उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या सुनीता विल्यम्स ज्या आहेत त्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर थोड्या कालावधीसाठी म्हणून ज्या गेल्या होत्या, आणि काही कारणास्तव त्या स्पेस स्टेशनमध्ये थोडासा बिघाड असेल किंवा काही आणखी काही वेगळं कारण असेल, त्यामुळं त्यांचा हा तिथला राहण्याचा कालावधी अचानकपणे वाढला. ते अचानक त्या त्यावेळी उद्भवणाऱ्या त्या समस्या असतात आणि त्याला तोंड देणं हे तिथल्या शास्त्रज्ञांचंच खरं तर काम असतं, किंवा त्यांच्या समोरचं हे सर्वात मोठं आव्हान म्हणता येईल आपल्याला. एक महिला म्हणून त्या तिथे कशा राहिल्या इतका कालावधी, एक ती वेगळ्या प्रकारची मानसिकता असेल त्यांची, आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथं आत त्या वातावरणात तग धरून राहणं हे कसं झालं असेल किंवा काय, याच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही?
0: जे काही ऍस्ट्रॉनॉट्स वगैरे असतात हे ऍस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये जातात तर त्यांच्या समोर ही आव्हाने असतात, कारण त्यांना एकतर स्पेस सूट घालून तिथं राहावं लागतं आणि ते ज्या यानमधून गेलेले आहेत तर तिथं त्यांना झोपायची वगैरे केबिन किंवा त्यांचं आपण म्हणू की एक पिशवी असते, त्याच्यामध्ये ते रेस्ट घेतात थोडा वेळ, कारण स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नाही,
1: बरोबर,
0: त्यामुळे तिथं चालता येत नाही. त्यामुळे ऍस्ट्रॉनॉट जे सूटमध्ये असतात तर त्या स्पेस सूटमध्ये त्यांना म्हणजे हे करणं, म्हणजे एक महिला म्हणून जर आपण सुनीता विल्यम यांचा विचार केला तर तिथं त्यांचं राहणं किंवा जे काही अन्न आपण घेऊन जातो तर ते किती शिल्लक राहणार किंवा किती दिवस पुरेल हे सुद्धा सांगता येत नाही. आणि जर अचानक कालावधी वाढला तर तिथं कुठून फूड येणार, कारण तिथं काही अवेलेबलच नाहीये. मग ते अन्न व्यवस्थितरित्या पुढं पुरवणं आणि त्याचप्रमाणे त्या सूटमध्ये स्वतःला कम्फर्टेबल करणं की आता आपल्याला इतके दिवस तिथं घालवायचं आहे कालावधी, हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समोर हे सुद्धा आव्हान आलं असेल की आता इतके दिवस तिथं आहे अंतराळामध्ये, मग त्यांच्या फॅमिलीचं असेल ते सुद्धा त्यांच्या समोर असेल, कारण तिथं आपण कोणत्याही प्रकारचा संपर्क साधू शकत नाही. तर हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे.
1: आणखी एक महत्वाचं असं आहे की ती मानसिकता सांभाळा, कारण तो सगळ्यात मोठा मुद्दा होऊ शकतो की आपण थोडक्या दिवसांसाठी आलेलो आहोत आणि अचानक ह्या सगळ्या घटनेमुळे प्रकारामुळे आपला हा कालावधी इतका वाढतो आहे, तर ती मानसिकता सांभाळणं, त्या त्या वेळेला आपलं धैर्य जागृत ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीची ही त्यांच्या समोर येणारी ही सुद्धा आव्हानं यामध्ये नक्कीच असतात. आता आणखी एक महत्वाचं म्हणजे असं की अंतराळ विज्ञान क्षेत्र हे आहे, तर त्यामध्ये आजच्या तरुण पिढीला मुलींना जर यामध्ये यायचं असेल, काम करायचं असेल, तर त्यांनी सुरुवातीपासून शालेय वयापासून असेल किंवा कॉलेजवयीन काळापासून असेल कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे, किंवा कोणकोणत्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि पुढे जाऊन त्यांना कशा संधी उपलब्ध होऊ शकतात यामध्ये काम करण्यासाठी?
0: आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं जर आपण बघत असू तर ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हापासून आपलं शालेय जीवन सुरू असतं त्यावेळी आपण सुरुवातीला वाचनाची आवड डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे वाचनाची आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अंतराळाशी जे काही संबंधित पुस्तके आहेत ते वाचायला सुरुवात करताना विद्यार्थ्यांना कळेल की नेमकं स्पेस म्हणजे काय आहे, आपली जी काही पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीच्या भोवती वातावरणात कोणकोणते

0: थर असतात किंवा जे काही आपण रॉकेट किंवा सॅटेलाइट लॉन्च करतो तर ह्याच्यामध्ये त्याचा आपला डेली लाईफमध्ये कसा परिणाम होतो किंवा त्याचा काय उपयोग आहे, तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत मुख्यतः जे त्यांना माहिती पाहिजे. आणि आता तर एआयचा जमाना आहे, सगळेजण मोबाईल युज करतात, तर ते असे व्हिडिओज बघत राहायचे. जर तुम्हाला आवड असेल तर एज्युकेशन रिलेटेड, स्पेस सायन्स रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत, किंवा आता जर काही सोप्या भाषेत सांगायचं छोट्या मुलांसाठी तर वगैरे, की चांदण्या कशा बनतात, कशा तयार होतात, त्या का लुकलुकतात वगैरे, तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इंटरेस्ट निर्माण होतो. आणि ह्या इंटरेस्ट निर्माण होणाऱ्या गोष्टी सुरुवातीला त्या वाचायला पाहिजेत, त्या समजून घ्यायला पाहिजेत. आणि हे करत असताना त्यानंतर जर आपण एज्युकेशन वाईज बघितलं तर 11th 12th हे सायन्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण इंजिनिअरिंग करू शकतो किंवा बीएससी करू शकतो. तर इंजिनिअरिंग मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट लॉन्चिंगचं वगैरे, ऍस्ट्रॉनॉट वगैरे ह्याच्याबद्दल त्यांचा सिलॅबस असतो, तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करू शकतो. त्याचप्रमाणे आपण बीएससी मध्ये स्पेशलायझेशन फिजिक्स आपला बॅकग्राऊंड ठेवायचं, किंवा त्याचप्रमाणे जर तुम्हाला मॅथ्स मध्ये आवड आहे तर मॅथ्स सुद्धा तुम्ही बीएससी ला फायनल इयरला ठेवू शकता. तर आता ह्याचा उपयोग कसा होतो, ज्यावेळी तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स घेता, एखादं मॉडेलिंग करायचं असेल किंवा एखादा डेटा अनालिसिस करायचं असेल, तर त्याच्या बॅकग्राऊंडला हे मॅथमॅटिक्स आहे, त्याच्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज आहेत आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा तुम्ही फिजिक्स घेऊन फिजिसिस्ट होऊ शकता. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की बीएससी फिजिक्स झालं, त्याचप्रमाणे तुम्ही आता वेगवेगळे कॉलेजेस किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा स्पेस सायन्समध्ये स्पेशलायझेशन घेऊ शकता.
1: बरं,
0: त्याचप्रमाणे जर तुम्हाला अंतराळ विज्ञान यामध्ये आवड आहे तर तुम्ही अंतराळ विज्ञान हाच विषय घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर्स होऊ शकता. जसं की हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे की तुम्ही मास्टरची डिग्री, कम्प्लीट डिग्री ही अंतराळ विज्ञानात करू शकता. तर त्याच्यामध्ये म्हणजे अंतराळात जे काही घटना घडतात किंवा जे काही सॅटेलाइट किंवा जे काही मिशन्स वगैरे होतात, हा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होतो. त्याच्यामध्ये प्लॅनेट्स येतात, त्यानंतर स्टार्स, त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करतो, किंवा वेगवेगळे अँटेनाज वगैरे आहेत जे काही आपण यूज करतो, किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, किंवा वेगवेगळे मिशन्स होतात, तर ह्याचा सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स होऊ शकता, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. अँड इफ यू आर लुकिंग फॉर रिसर्च, म्हणजे संशोधनासाठी तुम्ही बघत असाल, तर तुम्ही त्याच्यामध्ये पीएचडी सुद्धा करू शकता. तर हा वे आहे की तुम्ही तुमचं करिअर अंतराळ विज्ञानात घडवू शकता. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत. जसं की आता जर तुम्ही पीएचडी केली तर तुम्ही स्पेस सायन्सचे प्रोफेसर होऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही रिसर्च असोसिएट म्हणून तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये, म्हणजे जर आपण भारताचा विचार केला तर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, आणि आपले इस्रोचे जे काही आपले फॅसिलिटीज आहेत वेगवेगळ्या, जसं विक्रम साराभाई स्पेस सेंटर, डीआरडीओ, तर याच्यामध्ये तुम्ही आफ्टर पीएचडी, आफ्टर एमएससी तुम्ही तिथं प्रोजेक्ट असोसिएट किंवा रिसर्च असोसिएट म्हणून काम करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुमची प्रगती होत जाते आणि त्यामध्ये तुम्हाला स्पेस सायन्समध्ये कशा प्रकारचा संशोधन किंवा कशा प्रकारचं त्यांचं काम आहे हे तुम्हाला खूप डीप मध्ये आणि स्वतःच्या बेसिक लेवलवर समजू शकतो की ऍक्च्युअल हे संशोधन काय आहे आणि हे संशोधन करून मी जगासाठी काय करू शकतो, हे तुम्ही या सगळ्या अंतराळ विज्ञानात तुम्ही करू शकता. तर हे तुमच्या समोर करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक सायंटिस्ट बनवण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे.
1: अगदीच, नक्कीच. आणखी असं मला म्हणता येईल की फक्त सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ इतकंच नाही तर ह्या विभागाचा जे ऍडमिनिस्ट्रेशन विभाग जो आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच संधी उपलब्ध असतील काम करण्यासाठी.
0: हो, याच्यामध्ये जे काही आता मी ज्या इन्स्टिट्यूटची वगैरे नावं घेतली तर याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शनमध्ये सुद्धा काम करण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला म्हणजे फक्त रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे किंवा डेटा अनालिसिस मध्ये इंटरेस्ट आहे किंवा ऍस्ट्रॉनॉट व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रॉनॉमर व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रोफिजिसिस्ट व्हायचं आहे, कारण या खूप वेगवेगळ्या

0: वेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये काम सुद्धा खूप आहे. फक्त ह्याच्यामध्ये एकच ड्रॉबॅक आहे की लोक जास्त ह्याच्यामध्ये काम करत नाहीत. काम करत नाहीत इन द सेन्स मोस्टली कसं होतं की सगळेजण आता नॅनो टेक्नॉलॉजी आहे किंवा मटेरियल सायन्स आहे तर ह्या फील्डमध्ये मोस्टली सगळेजण पीएचडी परस्यू करतात किंवा त्याच्यामध्ये काम करतात. बट स्पेस सायन्स हा असा एरिया आहे ज्याच्यामध्ये खूप कमी लोक काम करतात. आणि तो आपण ह्याच्या आधी ज्या विषयावर बोललो की वर्ल्ड स्पेस वीक, तर त्यांचा हेच आहे की लोकांना इन्स्पायर करणं, त्यांना स्पेस टेक्नॉलॉजी स्पेस सायन्सकडे त्यांचा कल कसा होईल वळवता येईल हे बघणं. तर ह्याच्यामधून ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतात आणि ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करिअर होऊ शकतो.
1: नक्कीच. आताच तुम्ही म्हणलात की जागतिक अंतराळ सप्ताहाचा हाच उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं आणि या क्षेत्राविषयी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि त्यानुसार त्यांनी सुरुवातीपासून दरवर्षी वेगवेगळ्या थीम सुद्धा अंमलात आणल्या, त्यानुसार त्या त्या वर्षामध्ये काम सुद्धा केलं. तर एकूणच काही महत्वाच्या थीम ज्या आहेत त्या काय सांगता येतील, किंवा त्याचबरोबर आता या वर्षीची 2026 सालची जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्तची थीम काय आहे याबद्दल काय सांगाल?
0: आता याच्यामध्ये वर्ल्ड स्पेस वीक ते काय करतात की प्रत्येक वर्षी जे काही स्पेस रिलेटेड फेनॉमेनॉन आहेत किंवा जे काही मिशन आहेत ते कोणत्या पद्धतीने झालेले आहेत किंवा जास्त इव्होल्युशन कशामध्ये दिसतंय, तर त्या रिलेटेड थीम त्यांची प्रत्येक वर्षी सिलेक्ट केली जात. तर ह्याच्यामध्ये आता 2026 ह्या वर्षाची त्यांची थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. तर आपण जसं बघितलं आता रिसेंटली इस्रो किंवा नासा किंवा आपण जे काही स्पेस रिलेटेड अंतराळ रिलेटेड ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या देशांच्या, तर त्यांनी खूप सॅटेलाइट लॉन्च केले म्हणजे वेगवेगळ्या प्लॅनेटचा किंवा आपण म्हणूया की पृथ्वीचा, चंद्राचा, मंगळ ग्रह, तर ह्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी असे वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्च केले. त्यामुळे त्यांचं आता ह्या वर्षीचं थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. त्याचप्रमाणे हा सप्ताह जो काही सेलिब्रेट करतात तर तो 2000 सालापासून त्यांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तर 2000 ते 2006 पर्यंत त्यांची थीम किंवा त्यांचं मेन उद्देश हा होता की स्पेस अवेअरनेस प्लस ह्युमन बेनिफिट कसा होईल, तर ह्या थीमवर ते काम करत होते. त्याचप्रमाणे 2007 पासून 2011 पर्यंत त्यांच्या थीम होत्या जसं की स्पेस एक्सप्लोरेशन आहे, त्याचप्रमाणे हिस्ट्री काय आहे. तर ह्या थीमवर त्यांनी त्यांचे सेशन वगैरे त्यांनी हे सप्ताह सेलिब्रेट केले. 2012 पासून 2016 पर्यंत त्यांचे थीम प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनवर बेसिस होती, म्हणजे स्पेस आता हिस्ट्री काय आहे, स्पेसची माहिती झाली, त्याचप्रमाणे आपण स्पेसमध्ये काम करतोय तर त्याचं आपण डे टू डे लाईफमध्ये काय इम्प्लिमेंट करू शकतो, तर ह्यावर प्रॅक्टिकल बेसिसवर त्यांनी त्या थीम ठेवल्या. आणि 2017 ते 2019 उद्देश त्यांचा हा होता की फ्युचर एक्सप्लोरेशन प्लस इंटरनॅशनल कोऑपरेशन. आणि 2020 ते 2022 पर्यंत त्यांचा फोकस अर्थवर होता, सो स्पेस फॉर अर्थ ह्या बेसिसवर त्यांनी थीम ठेवलेली. आणि आता रिसेंट त्यांची थीम आहे न्यू स्पेस इरा. आणि 2026 मध्ये त्यांनी रॉकेटवरती भर दिला, सो त्यांची आता रिसेंट थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन.
1: नक्कीच. आता थोडक्यात आपण आढावा घेतला की पहिल्यापासून ह्या वेगवेगळ्या थीम कोणत्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार या विभागाकडून कशा पद्धतीनं काम केलं गेलेलं आहे, तर यामध्येच एक मुद्दा जो आला त्याला अनुसरून मी प्रश्न विचारते की सर्वसामान्यांसाठी लोकांसाठी या अंतराळ विज्ञानाचं किंवा या ज्या काही मोहिमा होतात अंतराळामध्ये, उपग्रह असतील, सॅटेलाइट असतील, वेगवेगळ्या प्रकारची यानं असतील, तर यांचा सर्वसामान्यांच्या जगण्यावर कसा परिणाम होत असतो, त्यांच्या दैनंदिन जगण्यासाठी या सगळ्याचा कसा उपयोग होत असतो, कोणत्या प्रकारे फायदा होतो?
0: तर आता याच्यामध्ये सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर आधी मोबाईल किंवा टेलिफोन वगैरे काही अवेलेबल नव्हतं, किंवा आपण आता जे काही रेडिओ वगैरे ऐकतो तर ह्याच्या एक फ्रिक्वेन्सी असतात, त्या फ्रिक्वेन्सीवर आपण ते रेडिओ ऐकू शकतो किंवा जे काही मोबाईल आहे किंवा आपण म्हणतो की आता मोबाईल मध्ये आपण डोंगरावर वगैरे गेलो तर तिथं रेंज नाही तर हा रेंज प्रॉब्लेम काय तो कारण तिथपर्यंत ते सिग्नल पोहोचत नाहीत. आता हे का होतं तर आपण सॅटेलाइट वरती सोडलेले आहेत तर वेगवेगळे सॅटेलाइट हे वेगवेगळ्या पर्पजसाठी युज करतात. जसं की

0: डेटा कम्युनिकेशन सॅटेलाइट असतील. तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग काय? तर आपण मोबाईल किंवा टीव्ही, आपण सुरुवातीला जुन्या काळात आपण बघायचो की एक अँटेना असायची, आता डिश आहे. तर आधी अँटेना असायची, मग ती अँटेना अरे रेंज येत नाही, टीव्ही मुंग्या आल्या असं व्हायचं. तर त्यावेळी ते अँटेना आपण काय करायचो, वरती कोणतर एक जण जाणार, मग ती अँटेना हलवणार, हा मग ओके टीव्ही लागली, मग ते अँटेना मधून ते रेंज कॅप्चर होतं. आता डिश टीव्ही आहे, आता सर्वत्र रेंज प्रॉब्लेम काहीच नाही. त्याचप्रमाणे मोबाईल आहे, तर हे मोबाईल मध्ये आपण एकमेकांना, आता आपण इंडियामध्ये बसून बाहेर अब्रॉडला आपण कॉल करू शकतो, जर आपले कोण पाहुणे आहेत किंवा आपली मित्रमंडळी आहे. तर हे का पॉसिबल झालं? तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटमुळे पॉसिबल झालं, कारण जे सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या बाहेर त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, तर तिथून ते जी काही रेडिओ सिग्नल आहेत ते रेडिओ सिग्नल पास होतात, आणि ते पास होऊन आपलं जे काही मोबाईल टू मोबाईल कनेक्शन आहे ते आपल्याला भेटतं. म्हणजे आपण कोणत्याही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण कोणासोबतही बोलू शकतो मोबाईलच्या थ्रू. आणि त्याचप्रमाणे जर आपण जर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बघितले, तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा उपयोग हा अॅग्रिकल्चर बेसिसवर होतो. म्हणजे सॉइल कोणत्या पद्धतीची आहे किंवा पीक कोणत्या पद्धतीचं पाहिजे. त्याचप्रमाणे स्पेस वेदर सॅटेलाइट असतात, ज्याचं सायक्लोन म्हणजे आता आपण बघू शकतो
1: की
0: आपत्ती करत
1: हवामान
0: बरोबर कसं आहे, हे
1: जास्त धोकादायक आहे कुठं चांगलं,
0: हे बघण्यासाठी वेगवेगळे सॅटेलाइट आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे, जे जास्त करून आर्मी किंवा नेव्ही ऑफिसर्स वगैरे युज करतात, म्हणजे रडार वगैरे आपण युज करतो. त्यानंतर आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बद्दल बोललो, आणि असे वेगवेगळे सॅटेलाइट आहेत ज्याचा उपयोग आपण डे टू डे लाईफ मध्ये करत असतो, आणि हे माणसाच्या प्रगतीमध्ये पडणारे पाऊल आहेत.
1: नक्कीच. आता आपण तेच थोडक्यात उल्लेख जर केला तर पूर्वी अँटेना होता तेव्हाची सॅटेलाइट पद्धती आणि त्यावेळचे त्याचे फायदे, त्याच्यात प्रगती करत करत आज मानवानं किती प्रगती केलेली आहे, किंवा या क्षेत्रातली म्हणूया प्रगती अशी झालेली आहे की आता डिशवर आपण व्यवस्थित टीव्ही वर चित्र बघतो, किंवा फोन असेल, पूर्वीच्या काळचा फोन कसा होता आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहेत, तर त्यानुसार सगळं किती सोयीस्कर झालेलं आहे अगदी. तर या अंतराळ विज्ञान क्षेत्रातलं हे संशोधन जितकं प्रगत होत आहे, त्याच पद्धतीनं मानवाचं दैनंदिन जीवन प्रगतीशील होत आहे, प्रगती करत आहे असं म्हणायला हरकत नाही. या अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या भारताच्या पुढच्या योजना काय आहेत, त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला?
0: आता जसं की पुढच्या योजनेमध्ये गगनयान येतो, जसं की आता पाश्चिमात्य देशांनी जसे की ऍस्ट्रॉनॉट्स पाठवले अंतराळामध्ये, तसंच आपल्या भारतामध्ये सुद्धा आपले भारतीय ऍस्ट्रॉनॉट हे स्पेसमध्ये जाऊन तिथं स्पेस वॉक करतील आणि तिथला अभ्यास करतील. तर हे आपलं भारतातील संशोधकांचं ध्येय आहे की गगनयान बनवून त्याच्यामधून आपले भारतीय ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम तर तो विकसित करून यशस्वीपणे भारतीय ऍस्ट्रॉनॉटना तिथं नेऊन परत सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणं हे त्यांचं ध्येय
1: हे एक ध्येय आहे, आणि त्यावर आता सध्या संशोधकांचं
0: काम चालू आहे.
1: नक्कीच. म्हणजेच काय तर एकूणच भारताच्या सगळ्या या अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या संशोधकांची शास्त्रज्ञांची ही वाटचाल अशा पद्धतीनं चालू आहे याबद्दल तुम्ही आताच सांगितलं. म्हणजेच काय तर अंतराळ क्षेत्रात संशोधन करणारा देश भारत देश, याहून या क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश अशी ओळख आज आपला भारत देश मिळवू पाहत आहे, किंवा त्या दृष्टीनं वाटचाल आपली चालू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
0: जेव्हापासून आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ स्पेस याची स्थापना झाली आणि त्याचप्रमाणे स्पेस कमिशन स्थापन झालं, तर त्यामुळे आपल्या भारताची जी काही स्पेसमध्ये प्रगती आहे आणि त्यांनी जे काही मिशन्स केले, जे काही सॅटेलाइट लॉन्च केले, जे काही त्या सॅटेलाइटमधून जे काही डेटा भेटला, त्या डेटाचा आपल्या जगासाठी किंवा आपल्या ह्युमनसाठी म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये किंवा त्याचा काय उपयोग होईल किंवा त्याचा मानवावरती काय परिणाम होईल किंवा आपण पुढं अंतराळात जाऊ शकतो का किंवा तिथं राहू शकतो का, आता ह्या लेवलवरती सगळी चर्चा चालू आहे किंवा ह्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे, तर हे खूप उल्लेखनीय आहे.

0: हो आता भारत पुढील थोड्याच वर्षांमध्ये अंतराळातील मिशनमध्ये नेतृत्व करणारा देश सगळ्यात पुढे जगामध्ये राहील हे तर नक्कीच. आणि ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रगतिशील होईल हे उद्दिष्ट आपण समोर ठेवूया.
1: तर करिश्मा मॅडम, तुम्ही आज आमच्या इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त ही इतकी छान माहिती आम्हाला दिलीत, तुमचा वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आताच आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत ऐकलीत. सख्यानो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, पण आजची ही माहिती, एकूणच हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. आता मात्र मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी ठीक 1 वाजता दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

FM 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकुली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायने आणि खतं समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली. काँग्रेसचे खासदार चरणजित सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण तर राजीव प्रताप रूढी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबरपासून पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू होईल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वर्षाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममध्ये तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमध्ये विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातलं डेक्कन कॉलेज, ओदिशातलं केंद्रीय विद्यापीठ आणि गुजरातमधल्या केंद्रीय विद्यापीठात स्थापन केली जातील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीनं केंद्रीय निवडणूक आयोग आणि इतर यंत्रणांवर कब्जा मिळवला असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी यावेळी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. दिल्लीच्या करोल बाग इथं भूमिगत मेट्रोच्या कामादरम्यान तिथल्या झाडांचं नुकसान होत असून ते थांबवण्यासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून उत्तर मागवलंय. या भागात मोठं बांधकाम सुरू असून पूर्ण वाढ झालेल्या झाडांना याचा फटका बसत असल्याचं याचिकेत म्हटलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. रशियाबरोबरच्या संभाव्य युद्धविरामाबाबत भारतानं मांडलेला प्रस्ताव हा आपल्याला मिळालेल्या चार प्रस्तावांमधला सर्वात व्यापक प्रस्ताव असला

0: असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलंय. रशिया युक्रेन संघर्षावर परस्पर सहमतीनं तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला विचार सकारात्मक असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर युक्रेननं आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला भारत, तुर्की, इजिप्त आणि अमेरिका यांच्याकडून युद्धविरामाचे प्रस्ताव मिळाले असून यावर विचार करण्याची आपली तयारी आहे, मात्र कोणताही करार हा केवळ लष्करी हालचालींपुरता मर्यादित न राहता यामध्ये ऊर्जा आणि बंदरांच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा तसंच काळ्या समुद्रातल्या हालचालींचाही समावेश असायला हवा असं सीबीआय यांनी म्हटलंय. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांडचे कमांडर एडमिरल सॅम्युएल जे पापारो यांची भेट घेतली. हिंद प्रशांत क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातली सुरक्षा भागीदारी आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. अमेरिकेचा वाढता आर्थिक दबाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी आपण एक नवीन व्यवस्था स्वीकारल्याचं इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलंय. इराणी जनतेवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि इतर विरोधक आपल्या अत्यंत महत्वाच्या आर्थिक जीवनवाहिन्या तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जनतेचा पाठिंबा आणि सरकारी उपाययोजनांमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचं पेझेशकियान यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. इंडोनेशियाच्या सुम्बावा प्रांतात आज सकाळी 5.9 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता अशी माहिती स्थानिक हवामान विभागानं दिली. यावेळी कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होतोय. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या संचलन फेरीत भारताच्या ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा यांची निवड निश्चित झाली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल तर कोकण आणि गोव्यात उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: पावसानं ओढ दिल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. जिल्ह्यातील 8ही तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर वन लागू झाल्यानं पंचनामे सुरू. आणि तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला राज्य शासनाकडून 240 कोटी रुपये मंजूर.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम हातातून गेला असून सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासन तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धाराशिव तालुक्यातील करजखेडा आणि मलकापूर शिवारात पिकांची तसंच साठवण तलावाची मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. या कठीण समयी प्रत्येकानं सहकार्याची भावना ठेवण्याची गरज व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी आगामी 5 महिने सर्वांनी धैर्यानं संकटाला सामोरं जाण्याचं आवाहन केलं.

जिल्ह्यातील आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले, त्यामुळे धाराशिवच्या पाणी प्रश्नाबाबत दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. या संकटाच्या काळात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून शासन तसंच प्रशासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याची ग्वाही द्यावी असं आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत

खरीप हंगामातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या तालुक्यातील पीक नुकसानीची वस्तुस्थिती नोंदवून आवश्यक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाधित क्षेत्रात पंचनामे करून आवश्यक माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे. खरीप पिकांची सद्यस्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करण्याचं तसंच पीक परिस्थितीचा अहवाल शासनानं निश्चित केलेल्या विहित नमुन्यात तयार करून सादर करण्याचंही स्पष्ट सूचित करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यात पीक पंचनाम्यांना वेग आला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे भविष्यात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं आतापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे. शेतात आणि साखर कारखाना परिसरात उपलब्ध होणाऱ्या ऊसाच्या वाड्यांचा चाऱ्यासाठी उपयोग करण्याबरोबरच उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचं पोषणमूल्य वाढवण्यावर प्रशासन

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील 2046 अंगणवाड्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. यात गावागावात पोषण जनजागृती रॅली, अंगणवाडी स्तरावर पाककला स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची नोंदणी आणि माता गृह भेटी असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील गरोदर माता, स्तन्यदा माता, बालक आणि किशोरवयीन मुलींच्या आहाराबाबत जनजागृती होऊन महिलांमधील रक्तक्षयाचं प्रमाण कमी होण्यास तसंच कुपोषण कमी होण्यास मदत होत आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा 78वा वर्धापन दिन गेल्या महिन्यात साजरा झाला. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय

0: सामाजिक न्यायाच्या योजनांमधून कष्टकरी घटकांना आर्थिक बळ देण्याच्या दृष्टीनं गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेअंतर्गत 7 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 पत्र्याचा स्टॉल तसंच प्रत्येकी 5,000 रुपये आर्थिक सहाय्यही यावेळी करण्यात आलं. सोलापूर तुळजापूर धाराशिव या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाला आता आणखी वेग येणार आहे. या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या हिश्याचे आणखी 240 कोटी रुपये वितरित करण्यास नुकतीच मंजुरी दिली. डिसेंबर 2029 पर्यंत संपूर्ण रेल्वे मार्ग पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला या निर्णयामुळे आणखी गती मिळाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: दीवारों पर आता था या जब आपकी सहेलियों से साथियों से बातें होती थी तो क्या किसी दीवार से लगकर आप घंटों बातें किया करते थे.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा. आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विविध केंद्रीय मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे. भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्ती

0: पाटीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण विषयक समितीचे तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका हे करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबरपासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी या योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यावर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी जर एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवाल त्यांनी केला. राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलून निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं, तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य अशी एकूण 85 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 4थं स्थान मिळवलं आहे. नागोया इथल्या पालोमा मिझुहा स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होत आहे. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडा भारताची ध्वजवाहक आहे. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर निर्णय घेऊन जास्तीत जास्त भरीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दुष्काळाविषयीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. शेगाव इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीच्या आत मदत देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत. एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. अकोला शहरात पाणी टंचाईचा फटका जाणवू लागलाय. आजपासून शहरात 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलस्रोतांमधून अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाकरता केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये तो प्रदान केला जाईल. लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाउंडेशनने यंदापासून सुरू केलेल्या सामाजिक पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई धनंजय पाटील यांना पुरस्कार जाहीर झाला असून काल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: पूछो ना भैया।
1: पूछो।
0: ये वायलिन तुम कहाँ से लाए?
1: ये वायलिन

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों के, उजाले उनकी यादों के।

मित्र हो, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात शिक्षण, करिअर, नोकरी, नातेसंबंध आणि भविष्यातल्या चिंता यामुळं अनेकदा आपल्या मनावर ताण निर्माण होतो. शरीराची काळजी आपण घेतो, पण मनाचं काय? मन शांत, स्थिर आणि सकारात्मक ठेवणं म्हणजेच मानसिक संतुलन. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, मात्र त्या परिस्थितीला आपण कशा पद्धतीनं सामोरं जातो हे आपल्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असतं. मनातल्या भावना ओळखणं, ताणतणावाचं व्यवस्थापन करणं, स्वतःशी संवाद साधणं आणि गरज भासल्यास योग्य व्यक्तीची मदत घेणं या सगळ्या गोष्टी मानसिक संतुलनासाठी महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आजच्या युववाणी या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी हे मस्त गाणं.

0: तर फ्रेंड्स, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकूया शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत.
1: मित्रांनो, युवावस्था म्हणजे स्वप्न पाहण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि आयुष्याला दिशा देण्याची वेळ. पण याच काळात अभ्यास, करिअर, स्पर्धा, नातेसंबंध, कुटुंबाच्या अपेक्षा, सोशल मीडियाचा प्रभाव आणि भविष्याची चिंता यामुळे अनेक तरुण मानसिक ताणाचा अनुभव घेत असतात. मित्रांनो, शारीरिक आरोग्याची तर आपण काळजी घेतोच, पण मन थकलंय, अस्वस्थ आहे किंवा सतत चिंता वाटतेय हे मात्र अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित केलं जातं. आज याच विषयावर आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर. तर उर्मिलाजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर उर्मिलाजी, मानसिक आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्या इतकंच महत्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस, एन्झायटी, लोनलीनेस आणि अनेक इमोशनल चॅलेंजेस वाढताना दिसतात.
2: हो.
1: म्हणूनच दरवर्षी 10 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ डे साजरा करत असतो. दरवर्षी मानसिक आरोग्याच्या एखाद्या महत्वाच्या पैलूवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी एक थीम निश्चित केली जाते. तर मग या वर्षीची थीम काय आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल?
2: तर मित्र हो, या वर्षीची थीम आहे लिव्ड एक्सपिरियन्सेस हर्ड, रिअल व्हॉइसेस रिअल चेंज. अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मानसिक आरोग्याच्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना ऐकणं, फक्त ऐकणं नाही तर त्यांना समजून घेणं आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत त्या आधारे आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवणं. अर्थातच बोलायचं झालं तर आपले युवक मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे अनुभव, त्यांचे प्रश्न, त्यांना आवश्यक असलेला जो आधार आहे याला महत्व देणं ही या वर्षीची थीम आहे असं आपल्याला म्हणता येईल.
1: खूप छान आणि अगदी व्यापक असा याचा अर्थ तुम्ही समजावून सांगितला. मग आजच्या युवकांच्या आयुष्यातले कोणते प्रश्न त्यांच्या मेंटल हेल्थवर अधिक परिणाम करताना दिसतात तुम्हाला?
2: खरं सांगायचं झालं तर आज युवकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाई लढावी लागते. आपण असं म्हणूया की मला बरंच काही मॅनेज करायचंय असं सगळेच युवक मित्रमैत्रिणी म्हणताना दिसतात. म्हणजे काय? अभ्यास आहे, करिअर आहे, रिलेशनशिप, किंवा आता सोशल मीडिया आहे, कॉम्पिटिशन आहे, स्वतःबद्दलच्या अपेक्षा आपल्या पालकांच्याकडून किंवा इतरांच्याकडूनच्या अपेक्षा, आणि मग या सगळ्याचा एक मुख्य प्रमुख प्रश्न म्हणू शकतो आपण त्याला की मी पुरेसा आहे का, मी याला पुरेशी पडणारी आहे का. बाहेरून सगळं छान व्यवस्थित दिसतंय पण आतून कुठेतरी ताण आहे, ज्याला आपण म्हणतो स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येत आहेत, कन्फ्युजन आहे, एकटेपणा वाटणं आहे, किंवा मी अपर्याप्त आहे, मी इनएडिक्वेट आहे म्हणतो आपण तसं. म्हणजेच काय तर आपण ह्या सगळ्या बाबतीमध्ये ऍडवाइस देण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण मला असं

0: वाटतं की ह्यासाठीच आज आपण चर्चा करतोय की नेमकं आपल्याला काय अनुभवायला मिळतंय आणि त्याच्याबद्दल आपण काय करायला हवंय असं.
1: उर्मिला जी, मला सांगा, या सगळ्यामध्ये मोबाईल, सोशल मीडिया आणि गेमिंग हा तरुणांच्या आयुष्यातला मोठा भाग झालेला आपल्याला दिसून येतोय. मनोरंजन आणि ऍडिक्शन यामधली सीमा नेमकी कुठं असायला पाहिजे आणि याचा मेंटल हेल्थवर नेमका कसा परिणाम होतो, काय सांगाल?
0: खरं तर हा अगदीच छान प्रश्न विचारला तुम्ही. सध्याच्या काळामध्ये बघितलं तर टेक्नॉलॉजी हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालाय. पण हा प्रश्न आहे की आपल्या आयुष्याचा किती कंट्रोल घेत आहे टेक्नॉलॉजी आत्ताची. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आता छान लेक्चर संपून येतो किंवा सगळं आता बसतो आणि म्हणतो काय की चला मी 10 मिनिटं आता पुढची रील्स बघणार आहे. मग असं 10-10-10 मिनिट करत कधी तास 2 तास निघून जातात हे कळत नाही. एकच शेवटचा व्हिडिओ बघतो असं म्हणत म्हणत म्हणत आपला किती वेळ पुढे गेलेला असतो याची बिलकुल कल्पना आपल्याला आलेली नसते. आणि या सगळ्याचा परिणाम होतो झोपेवर, ओव्हरऑल आपण ज्याला म्हणतो अटेन्शन स्पॅमवर, म्हणजे क्लासमध्ये लक्ष लागत नाही. आता अर्थातच झोप नाही झालेली त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. बर, प्रोक्रॅस्टिनेशन वाढतं म्हणजे कामामध्ये चाल ढकल होत राहते. मग परत गिल्ट येतो, मग परत ताण वाढतो आणि हा ताण घालवायचा म्हणजे परत रील्स बघितल्या जातात. तर हे एक प्रकारचं दुष्टचक्र आहे. गेमिंग किंवा बाकी अशा काही गोष्टींमध्ये सुद्धा असंच होतं, एक चला थोडा वेळ टाइमपास करूया म्हणून सुरुवात होते आणि मग गेममुळे एवढं आयुष्य व्यापलं जातं की सगळं बाजूला राहतं आणि त्याचा पूर्ण परिणाम आपल्या झोपेवर, अभ्यासावर, जेवणावर, रिलेशनशिपवर किंवा ओव्हरऑल पूर्ण आयुष्यावर पडायला लागतो. आणि हे जर आपल्याला जेव्हा वाटतंय तेव्हा थांबवता येत नाहीये तर ही वॉर्निंग साईन आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे या सगळ्याच्या दृष्टीनं जर काही सायन्स बोलायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली झोपेची सायकल बिघडणं, झोप बिघडणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, खूप चिडचिड वाढणं, एन्झायटी येणं, मूड स्विंग्स होत राहणं असतं, कधी कधी सोशली विड्रॉल होणं पण होतं. म्हणजे मला समाजात कोणाशीच आता बोलायचं नाहीये, मी आणि माझा मोबाईल किंवा माझी मी एकटी बसते. मग आणखी पण आहे की सोशल मीडियावर आपण कंपॅरिझन करायला लागतो, ही व्यक्ती एवढं करतीये आणि मी कुठे आहे. मग त्यामुळे आत्मप्रतिष्ठा, आत्मप्रतिमा कमी असण्याचं प्रमाण सुद्धा दिसायला लागतं या सगळ्यात.
1: बरोबर. पण उर्मिलाजी, मला सांगा, या सगळ्या दुष्टचक्रामध्ये एखादा तरुण किंवा एखादी तरुणी अडकली असेल तर त्यावर आपल्याला काय उपाय करता येतील?
0: अर्थातच बघा, आता याची चर्चा जेव्हा होते तेव्हा म्हणलं जातं सोशल मीडिया बंद करायला हवंय, नको वापरायला, हे असं नाहीये.
1: बरोबर.
0: तर आपल्याला ते नेमकं कसं वापरायचंय हे बघायला पाहिजे. पूर्णपणे सोडणं हा निश्चितच उपाय असू शकत नाही, कारण टेक्नॉलॉजीपासून कितीही आपण ठरवलं तरी आता दूर राहू शकत नाहीये आणि त्याची तशी गरज पण नाहीये. पण प्रश्न हा आहे की मी टेक्नॉलॉजी वापरतोय का टेक्नॉलॉजी मला वापरतीये, हा मुळात प्रश्न आहे. म्हणजे स्वतःला एक छोटासा प्रश्न अशा वेळी विचारणं, एक छोटी सुरुवात आपण म्हणूया की मला मोबाईल आता वापरायचा आहे, ठीक आहे, मी किती वेळ वापरणार आहे आता, ठीक आहे, मला तो थांबवायचा आहे असं ठरवलंय मी, तर तुम्ही बाजूला ठेवू शकतीये का, हा मुळात प्रश्न आहे. मुळात आपण गोष्टी तयार करू शकतो, त्या पद्धतीनं आपण प्लॅन करू शकतो, पण ह्यामध्ये जर मोबाईल किंवा कोणतंही तत्सम टेक्नॉलॉजी अडथळा ठरत असेल तर हा खूप मोठा विचार करण्याचा भाग आहे. आपण एक म्हणूया की एक छोटीशी सुरुवात यातली की झोपेतून उठल्यानंतर किमान अर्धा तास किंवा झोपायच्या आधी अर्धा तास मी मोबाईल नाही हातात घेणार आहे, तर ही अशी छोटी छोटी सुरुवात पण आपण करू शकतो. बाकी उपाय खूप आहेत आणि मोठे मोठे आहेत, पण अशा छोट्या छोट्या वन टायनी स्टेप ऍट अ टाइम म्हणतो ना, तसं आपण सुरुवात नक्कीच करू शकतो.
1: खूप छान. उर्मिला जी, मला सांगा की सोशल मीडियामुळे आपल्याला आता दिसतंय की कनेक्शन्स तर खूप वाढलेले आहेत,
0: हो,
1: पण हजारो फॉलोअर्स, फ्रेंड्स हे सोशल मीडियावर आपले असतात,
0: हो,
1: पण तरीही आजचा युवक थोडासा लोनली फील करतो,
0: हो,
1: तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: अगदी खरं सांगितलंच बघ, कारण सगळ्यात महत्वाचं ना की आपण ज्याला म्हणतो कनेक्शन आणि इमोशनल कनेक्शन, म्हणजे मोबाईलवर, सोशल मीडियावर या ठिकाणी असणारं कनेक्शन आणि इमोशनली स्वतः समोरच्या व्यक्तीबरोबर असणारं, समोर बसून बोलण्याचं जे कनेक्शन आहे याच्यात तफावत आहे ना, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थातच आपल्याकडे हजारो ऑनलाईन कॉन्टॅक्ट असू शकतात, म्हणजे 1000 फॉलोअर्स आहेत, 1000 फ्रेंड्स आहेत. कधी कधी असं असतं की आपण एवढं ऍक्टिव्ह असतो, काही आपण बघतो आपले फ्रेंड सुद्धा किंवा आपण पण रादर खूप ऍक्टिव्ह असतो, आणि जेव्हा मला असं वाटतंय की मला काहीतरी

0: बोलायचे, काहीतरी होतंय मला, तर माझं खरंच ऐकून घेईल अशी व्यक्ती समोर आहे का, हा एक वेगळाच प्रश्न आहे. त्यामुळे इतर वेळेला ऑनलाईन चॅटमध्ये वगैरे ऍक्टिव्ह असणं, रील शेअर करणारी व्यक्ती, पोस्ट कमेंट करणारी व्यक्ती रात्रीच्या वेळेला खूप लोनली फील करते. आणि त्याचं महत्वाचं कारण की मला नेमकं काय वाटतंय, काय होतंय हे सांगायला समोर प्रत्यक्ष व्यक्ती नाहीये. म्हणून डिजिटल कनेक्शन वगैरे ठीक आहे, म्हणजे हा एक भाग आहे, पण त्याच्यापेक्षा एक रिअल बिलॉंगिंग ज्याला म्हणतो, खरी मैत्री किंवा खरं नातेसंबंध, समोरासमोर बसून गप्पा टप्पा असेल किंवा तसा वेळ आपण त्यांच्यासोबत स्पेंड करणं असेल, तर हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: एखादी मनातली गोष्ट बोलायला काय बॅरियर्स असतील आजच्या तरुण पिढीकडे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अगदी जवळच्या व्यक्ती समोर बोलायचं असू देत किंवा मग सोशल मीडियावरच्या एखाद्या फ्रेंडला बोलायचं असेल, पण काय असा अडथळा असेल की त्यांना मनातल्या गोष्टी बोलाव्याशा वाटत नाहीत किंवा त्रास सांगाव्यासा वाटत नाही?
0: या दोन भाग आहेत बघ. पहिलं महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ती व्यक्ती खरंच आपली मैत्रीण किंवा मित्र आहे का, कारण आता व्हर्च्युअल लाईफमध्ये, व्हर्च्युअल जगामध्ये जी व्यक्ती जे प्रिटेंड करते ती ते असतेच असं नाहीये. कारण बऱ्याच वेळेला आपण अशाही काही घटना बघतोय की ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय ती व्यक्ती त्या वयोगटाची, रादर त्या जेंडरची पण नाहीये. त्यामुळे अशा माहीत नसलेल्या व्यक्तीशी शेअर करणं हे खरंच धोकादायक आहे आणि धक्कादायक सुद्धा जेव्हा हे उघडतीला येतं त्यावेळी. दुसरा उपाय आहे समोरच्या व्यक्तीशी बोलताना. तर ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे हेच मुळात व्यक्तींना कळत नाही. मी स्ट्रॉंग आहे, मी स्ट्रॉंग आहे, आता अर्थात एखादं काहीतरी वाटणं, भावना आपल्याला काहीतरी जी तयार होतीये तीच मुळात वाईट आहे असं काहींना वाटतं. त्यामुळे ते पुढे वर्णन करणं, त्याबद्दल मला काहीतरी सांगणं, एक्सप्रेस करणं हा त्याच्या पुढचा भाग राहिला. त्याच्या महत्वाची आणखी एक गोष्ट की लोक मला काय म्हणतील हा असणारा एक भाग आहे की हे असं कसं वाटू शकतं या व्यक्तीला, किंवा आपल्याकडे अजून सुद्धा थोडं जेंडर बायस्ड बघितलं जातं, मुलगा आहेस ना मग अशा भावना कशा तयार होऊ शकतात, मग मुळमुळ असं रडणं काही योग्य आहे का, कसं स्ट्रॉंग असायला हवं वगैरे. तर ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या बॅरियर म्हणून ठरतात. भावना या युनिव्हर्सल आहेत, त्या सगळ्यांच्या मध्ये असतात, स्त्री पुरुष आणि सगळ्यांच्या मध्येच. तर त्यामुळे त्या स्वीकारणं हा एक मोठा प्रश्न असतो, हा एक मोठा बॅरियर आहे असं मला वाटतं.
1: उर्मिलाजी, या रिअल कनेक्शन्समध्ये रिलेशनशिप्सचा मोठा भाग आहे.
0: हो,
1: प्रेमसंबंध, ब्रेकअप, इनसिक्युरिटी, पजेसिव्हनेस यांचा युवकांच्या मेंटल हेल्थवर किती आणि कसा परिणाम होतो?
0: अर्थातच खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कारण जेव्हा आपण नातेसंबंध किंवा रिलेशनशिप म्हणतो त्याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक आहे ना, आपण म्हणतो इमोशनल इन्व्हेस्टमेंट. तर अशामध्ये फक्त प्रेम असं म्हणतो तेव्हा नेमकं ते प्रेम काय आहे मुळात ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला जे प्रेम वाटतं ते काय आहे ह्याची तपासणी प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. पण याच्या बरोबर आणखी काय आहे, तर त्या नात्यांमध्ये असणारा विश्वास आहे, त्या नात्यांमध्ये असणारा रिस्पेक्ट आहे, कम्युनिकेशन आहे, बाउंड्रीज आहेत. कधी कधी काय होतं माहितीये का, याच्यात तफावत होते. म्हणजे प्रेम म्हणजे पजेसिव्हनेस असं काहीतरी वाटायला लागतं, म्हणजे तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर तुझ्या प्रत्येक गोष्टीचा ऍक्सेस मला असायलाच हवा, म्हणजे ते प्रेम आहे असा काहीसा समज होऊन जातो. तर त्या बाउंड्रीज कळत नाहीत आणि नेमकं इतका पजेसिव्हनेस वाढतो की मग त्याच्यातून दोघांनाही एक निराशाजनक स्थिती तयार होते. त्यामुळं काळजी घेणं, काळजी करणं आणि कंट्रोलिंग असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे की खूप वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या नातेसंबंधांमध्ये येतो, काही शॉर्ट टर्म होतात अर्थातच आणि त्याच्यातून होतं ब्रेकअप. आता ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा मुळात एक विशेष सायकल तयार होती सध्या, जी आपण बघतो की आपले मित्रमैत्रिणी म्हणतात की आता याच्यातून बाहेर यायचंय, तर दुसऱ्या नात्याचा आधार घेतला जातो की जे होता कामा नाहीये. खरं तर दुःख होतंय ना, तर ते दुःख होऊ द्यावं, स्वीकारावं की हो मला आत्ता हे नातं जरा तुटतंय, याचा मला त्रास होतोय, तर हे स्वीकारणं कमी पडतंय. मग ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्या नात्यामध्ये पटकन गेलं जातं, त्यामुळे ती भावना ऍक्सेप्टन्सच्या मूडवरच नाहीये ना आपण. त्यामुळे रिलेशनशिप संपलं की झालं आता, मग काही काही वेळेला याच्यातून न्यूनगंड तयार होतात की हे रिलेशन मी पुढे नाही नेऊ शकलो, किंवा मग ह्या समोरच्या व्यक्तीनं माझी किंमतच संपलेली आहे त्याच्या दृष्टीतून, किंवा आता माझ्या आयुष्यात काहीही अर्थ नाहीये असं बरंचसं काही वाटायला लागतं. तर अशा वेळेला आपल्या भावना खूप

0: शांतपणे बघणं आणि त्या स्वीकारणं हा पहिला टप्पा त्याच्यामध्ये गरजेचा असतो. कारण रिलेशनशिप हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, ते म्हणजे आयुष्य नाहीये, ती म्हणजे आपली पूर्ण आयडेंटिटी नाहीये. आपण बऱ्याच वेळेला ती गफलत करून बसतो आणि काही चुकीचे निर्णय सुद्धा त्यामध्ये घेतले जातात.
1: बरोबर. आज सिच्युएशनशिप, कमिटमेंटची भीती आणि सतत बदलणारे रिलेशनशिप हे सुद्धा आपण कॅज्युअली ऐकतो. अगदी ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज झालेल्या आहेत. तर युवकांनी रिलेशनशिपमध्ये स्वतःला इमोशनली सुरक्षित कसं ठेवायला पाहिजे?
0: सगळ्यात आधी जेव्हा नाते संबंध असं आपण म्हणतोय, तेव्हा नेमकं आपल्याला काय हवंय, काय अपेक्षित आहे याची कल्पना आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे मला हे असं असं आवडतं, तर मग समोरच्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये मला असं असलेलं आवडेल, या गोष्टींची क्लॅरिटी नसते आपल्याकडे. आणि दुसरा भाग आहे बाउंड्रीज, ती पण खूप कळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पण दुसऱ्याच्या बाउंड्रीज क्रॉस करतो आणि दुसरी व्यक्ती जेव्हा आपल्या बाउंड्रीज क्रॉस करतीये तेव्हा तेही आपल्याला लक्षात येत नाहीये. म्हणजे मला अर्थात कम्फर्टेबल काय आहे काय नाही, किंवा एखादं नातं टिकवायचंय, तर मी स्वतःला संपूर्णपणे बदलणं हा भाग असूच शकत नाही. मला आहे असं स्वीकारणं किंवा माझ्यात समजा काही अशा गोष्टी आहेत, प्रत्येकामध्ये असतात, प्रत्येक नात्यामध्ये असतात, तर त्या बदलायला लागणं ही छान गोष्ट आहे. अर्थात किंवा ऍडजस्टमेंट करणं हाही खूप छान भाग आहे, पण ती कुठे कशी आणि किती पातळीवर हा आपण एक विचारात घ्यायचा मुद्दा आहे. कोणतेही चांगले रिलेशनशिप ज्याला आपण म्हणू ना, ते स्वतःला स्वतःपासून दूर नेत नाहीत, तर स्वतःशी जोडून तर ठेवतात आणि त्याच्यामध्ये काही एलिव्हेट करण्याचा पण प्रयत्न केला जातो, आणखी त्याला फ्लरिश करायचा प्रयत्न केला जातो नातेसंबंधांमध्ये. त्यामुळे सगळ्या युवा मित्रमैत्रिणींनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नेमकं मला काय हवंय आणि मी सर्वस्व अर्पण करणं वगैरे हा पुढचा भाग राहिला, पण आपण पूर्णपणे बदलणं म्हणजे नातेसंबंध नाहीत, त्याच्यात काय अपेक्षा आहेत हे बघणं थोडं गरजेचं आहे. आणि मग सावधगिरीनं त्या नात्यांमध्ये जाणं आणि मग एकमेकांना फुलवणं हा अर्थातच मोठा भाग आहे.
1: खरंय, म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये दोघांचीही ग्रोथ झाली पाहिजे.
0: अगदी अगदी.
2: फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

तर फ्रेंड्स, कार्यक्रमात आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत टेक केअर युअर सेल्फ. तुमचा मित्र अंजर मुजावरला निरोप द्या. गुड बाय. युववाणी, निवेदन अंजर मुजावर. निर्मिती सहाय्य रश्मी कुंभार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

करो भलाई कब की, कब संसारी गुण गाएंगे, कब संसारी गुण गाएंगे पूरन।

0: डिजिटल पेमेंट करून टाका.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल, लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तर हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशीनंतर पुढची कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ म्हणाले. प्रत्येक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जातनिहाय जनगणनेचा आग्रह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरला आणि शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला असं प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद यांनी आज केलं. टिळक भवन इथं ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आणि मंडल विरुद्ध मनुवाद या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाच्या कार्यकाळात सहकार क्षेत्र संकटात असून ते वाचवण्याचं मोठं

मोठं आव्हान उभं ठाकलं आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केलं. टिळक भवन इथं आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. देशाच्या आणि राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचं महत्वाचं योगदान आहे, पण आजचं युग हे कॉर्पोरेटचं आहे. छोटे मोठे उद्योग मोठ्या उद्योगपतींच्या हातात एकवटत आहेत, त्यामुळे सहकार क्षेत्र जपण्याची नितांत गरज आहे असं मत त्यांनी मांडलं. सहकार क्षेत्राच्या जडणघडणीत काँग्रेस पक्षाचं योगदानही त्यांनी अधोरेखित केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकंदर 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारताच्या गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला आहे. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बीड तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज काकडहिरा, मुर्शदपूर, वंजारवाडी आणि पाटोदा तालुक्यातल्या काही गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार यंदा डॉ सौरभ पाटणकर यांना जाहीर झाला आहे. समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अभियंत्यांना हा पुरस्कार दिला जातो. मुंबई महानगरपालिकेबरोबर घनकचरा व्यवस्थापनात मोलाचं योगदान देणारे सौरभ पाटणकर यांनी सफाई मित्र असा अभ्यासक्रम विकसित केला आहे. 10,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र असा स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या 19 ऑक्टोबरला मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. सेवा संकल्प अभियानानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेली रॅली गेटवे ऑफ इंडिया मार्गे NCPA मरीन ड्राईव्ह पर्यंत काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचं पुरस्कार समितीच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी सांगितलं. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेनं रन टू एंड एड्स या संकल्पनेअंतर्गत आज मुंबईतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 4 किलोमीटर अंतराची रेड रन 2026 मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. या मोहिमेत 500 पेक्षा अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे आदेश FSSAI नं दिले आहेत. या जिरेपुडीत 2 घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचा पतधोरण निर्णय चालू आर्थिक वर्षाच्या 2र्या तिमाहीतल्या कंपन्यांचे कमाईचे निकाल यासारख्या प्रमुख बाजार घटकांवर देशांतर्गत गुंतवणूकदार गुंतवणुकीचा ओघ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. येत्या आठवड्यातल्या भूराजकीय घडामोडी, परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ओघ

आणि वस्तूंच्या किमती तसंच चलनातला चढ उतार यावरही गुंतवणूक अवलंबून असेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याच्या आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या विरोधी पक्षांच्या मुंबईतल्या मोर्चात मागणी. एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांची सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: से बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें। अरे
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू। दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पिन, 4000 आलं बिल। रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून। रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल। तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंट ने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
5: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।
6: आकाशवाणी मुंबई केंद्र, 7:11 झालेली आहेत। ठीक 7:15 कार्यक्रम वृत्त विशेष।
7: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात। अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे।
8: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं।
7: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका। मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर।
9: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे। त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे। आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत।
10: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे।
9: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर।
7: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. 6:07 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, जपानमधल्या आयची नागोया इथं झालेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत एकूण 85 पदकं जिंकली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह भारतानं पदक तालिकेत चौथं स्थान राखण्यात यश मिळवलंय. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीविषयी क्रीडा पत्रकार अभिजित कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. अभिजित कुलकर्णी सर, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, आयची नागोया इथं पार पडलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या भारताच्या एकूण कामगिरीकडे आपण कसं पाहता?
1: आयची नागोयाला आपला संघ गेला तेव्हा अशी अपेक्षा होती की आपण 100 पदकांच्या आसपास पोहोचू, कारण आपण मागच्या वेळेला हंगझाऊ मध्ये पण 100 पदकांपर्यंत पोहोचलो होतो. जर फक्त पदकांची जर आपण संख्या बघितली तर 85 पदकं त्या मनाने कमी वाटतात, पण माझ्या मते ज्या पद्धतीने भारताने नंतर पदकं मिळवली आहेत त्याने मी म्हणेल की आपण समाधानकारक कामगिरी केलेली आहे. कारण आपल्या मागच्या वेळेला जेव्हा हंगझाऊ मध्ये आपल्याला जास्तीत जास्त सुवर्ण पदक आणि पदकं सुद्धा ही नेमबाजीत आणि अथलेटिक्स मध्ये मिळाली होती, पण ह्यावेळेला अथलेटिक्स आणि नेमबाजीत तसं बघितलं तर आपल्याला तेवढी पदकं मिळवून दिली नाही. ती असमाधानकारक कामगिरी होती. आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं होतं की भारत कदाचित पहिल्या 10 तरी असेल का, कारण मागच्या वेळची 8 आणि 7 अशी 15 सुवर्ण पदकं, त्याऐवजी आपल्याला यावेळेला एकूण 4 सुवर्ण पदकं मिळालेली होती अथलेटिक्स आणि नेमबाजीमधून. त्यामुळे असं वाटायला लागलं होतं की आपल्याला खरंच तेवढे पदकं मिळतील का नाही मिळणार. पण नंतर जो दुसरा आठवडा होता आशियाई स्पर्धेचा त्याच्यात आपण खूपच चांगली कामगिरी केली. तिरंदाजांनी, हॉकीच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने पदकं मिळवली आणि शेवटी आपण 4थ्या क्रमांकापर्यंत पोहोचलो. कोरियाला, चीनला किंवा जपानला पकडणं तसंही अवघड आहे पदक तालिकेत. त्यामुळे रिअलिस्टिकली जर बघायचं तर 4थं भारत असणं ही एक अपेक्षा सगळ्यांनीच ठेवली होती. त्या मानाने आपण 4थं स्थान आलो आहे. मी म्हणेल समाधानकारक कामगिरी झाली आहे.
0: सांघिक खेळांमध्ये भारतीय संघांनी यंदा इतिहास रचला. त्यांच्या या कामगिरीविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचंय.
1: जर आपण जर बघितलं तर कबड्डी ह्या खेळामध्ये आपल्याला नेहमी सुवर्ण पदकं मिळतात, त्याच्यामुळे ते अपेक्षित आहे. इराण हा एक असा संघ आहे जो आपल्याला कधी कधी त्रास देऊ शकतो, पण आपल्या खेळाडूंनी ते कबड्डीतलं आपलं वर्चस्व नेहमीप्रमाणे साबूत ठेवलं. क्रिकेटमध्ये पण मागच्या वेळेलाही आपल्याला 2 सुवर्ण पदकं मिळाली होती. ह्यावेळेला सुद्धा महिलांचा संघ तर अतिशय डॉमिनेटिंग होता, पण पुरुषांच्या संघांनी पण अतिशय चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आपल्याला ती 2 सुवर्ण पदकं मिळवून दिली. पण माझ्या मते सगळ्यात मोठी जी कामगिरी आपण केली आहे ना ती तिरंदाजीमध्ये, आणि त्याच्याहून जास्त मला असं वाटतं की ती हॉकीमध्ये आपण केलेली आहे. म्हणजे तिरंदाजीमध्ये आतापर्यंत आपल्याला नेहमी कंपाऊंड ह्या प्रकारात सुवर्ण पदक मिळत होती, पण रिकव्ह ह्या प्रकार जो की वर्षानुवर्ष ऑलिम्पिक्समध्ये, कंपाऊंड हा ऑलिम्पिकचा क्रीडा प्रकार नसल्यामुळे खूप वेळा चीन किंवा कोरिया सारखे देश त्याला तेवढं महत्व द्यायचे नाहीत. मागच्या वेळेला आपण जेव्हा 5 सुवर्ण पदकं जिंकली होती तेव्हा ती सगळीच्या सगळी कंपाऊंड मध्ये आली होती, पण ह्या वेळेला आपण सांघिक कोरियाला हरवून महिलांचं सांघिक सुवर्ण पदक हे रिकव्ह मध्ये जिंकलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक गोल्ड रिकव्ह मध्ये महिलांमध्ये जिंकलं. त्यामुळे तिरंदाजीचा जो आपला जो परफॉर्मन्स होता तो सगळ्यात छान होता. दुसरा, हॉकीमध्ये पुरुषांकडून आपल्याला सुवर्ण पदकाची अपेक्षा होतीच, कारण कोरिया किंवा पाकिस्तान आता तेवढे चांगले संघ राहिलेले नाहीयेत, पण तरी उपांत्यपूर्व फेरीमध्ये 3-0 नंतर पाकिस्तानने 3-3 बरोबरी केल्यानंतर सुद्धा पुरुषांच्या संघांनी खूप चांगला ताळमेळ दाखवत ती स्पर्धा जिंकली. आणि महिलांनी तर चीन सारख्या देशाला हरवून फायनलमध्ये 1-0 हरवून 44 वर्षानंतर सुवर्ण पदक महिलांमध्ये मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे हॉकीमध्ये आपण खूप छान कामगिरी केली आहे आणि नुसतं सुवर्ण

पदक मिळालेलं नाही. त्याचा एक सगळ्यात मोठा जो फायदा भारताला होतो हॉकीमध्ये दोन्ही सुवर्ण पदक मिळून आपल्या दोघी हॉकी संघ आता एले 28 ऑलिम्पिक्सला पण क्वालिफाय झाले असल्यामुळे आता पुढची 2 वर्ष क्वालिफिकेशनचा विचार न करता आपल्याला ऑलिम्पिक्सचा विचार करता येणार आहे. त्यामुळे हॉकी आणि तिरंदाजीमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर महिलांनी आपल्याला गोल्फमध्ये पण सांघिकमध्ये रौप्य पदक जिंकून दिलेलं आहे, त्यामुळे गोल्फमध्ये पण आपण यावेळेला मदत मिळवलेलं आहे. तर एकूणच मला ते सांघिक स्पर्धेमध्ये आणि हे पदकांची

0: रौप्य पदक जिंकून दिलेलं आहे, त्यामुळे गोल्फमध्ये पण आपण या वेळेला मदत मिळवलेलं आहे. तर एकूणच मला ते सांघिक स्पर्धेमध्ये म्हणजे आणि हे पदकांचे खेळ झाले, पण जर बघायला गेलं तर कतार सारख्या देशाला 3 मॅच पॉइंट वाचवून आपण व्हॉलीबॉलमध्ये हरवलं आणि पहिल्या 8 मध्ये आलो. स्कॉश मध्ये सांघिक मध्ये आपल्याला पदकं मिळाली महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा, त्यामुळे सांघिक आपण चांगले खेळलोय. बॅडमिंटन मध्ये आपण पुन्हा एकदा पुरुषांच्या सांघिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालंय. या वर्षी सगळ्या सांघिक खेळात भारताने खरंच चांगली कामगिरी केलेली आहे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि युवा खेळाडूंनी निर्माण केलेला मोठा दबदबा हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणता येईल का?
0: काही वर्षांमध्ये असं झालेलं आहे की आपले युवा खेळाडू म्हणजे 18, 19, 20, 21 वर्षाचे खेळाडूच चांगली कामगिरी करायला लागले. एक वेळ होती जेव्हा असं म्हटलं जायचं की भारतातला खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाला पोहोचायला 25व्या किंवा 26व्या वर्षी तयार होतो, पण ज्या पद्धतीने मागच्या कित्येक वर्षात खेलो इंडिया असेल किंवा त्याच्यानंतर जे सरकारने वेगवेगळ्या स्कीम्स आणि 15 वर्षांना 17 वर्षाच्या मुलांना जे सपोर्ट मिळायला लागलाय त्याच्यामुळे असेल, पण असं झालेलं आहे की आता जी तरुण मुलं आहेत 19 वर्षाची 20 वर्षाची ती पण आता पदकांच्या आशेने या स्पर्धेला जायला लागले आहेत. नुसताच एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी त्या स्पर्धेला जात नाहीयेत आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झालाय. जर आपण बघितलं तर कुमकुम, त्याच्यानंतर रुद्रांश पाटील हे सगळे 18, 19 वर्षाचे खेळाडू आहेत, पण ज्या पद्धतीने त्यांनी ती कामगिरी केलेली आहे त्याच्यावर हे लक्षात येतं की आपले जे सगळे युवा खेळाडू आहेत त्यांच्यावर एक भूक आहे जिंकण्याची आणि ती जिंकण्याची भूक त्यांना पुढे नेतीये आणि त्याचाच आपल्याला फायदा होतोय. कारण जर बघायला गेलं तर कमी वयात जेव्हा तुम्हाला जिंकण्याची भूक असते त्याच्यानंतर एकूणच सगळं सोपं होत जातं असं मला तरी वाटतं आणि त्या पद्धतीने आपल्याकडच्या कित्येक युवा खेळाडूंनी यावेळेला पदकं जरी नसली जिंकली तर कित्येकांनी अॅथलेटिक्समध्ये नॅशनल रेकॉर्ड तोडलाय. टेबल टेनिस सारख्या खेळामध्ये 20-22 वर्षाच्या दिया चितळे आणि मानुष शहानी मेडल मिळवलेलं आहे. सो त्या पद्धतीने जर बघितलं तर युवा खेळाडूंनी केलेलंच आहे आणि कुठेतरी आपण जर बघितलं तर महिलांचं योगदान आपल्या पदक तालिकेमध्ये नेहमीच जास्त येतं आणि दरवेळेलाच महिलांचं योगदान जास्त असतं. 4x400 मीटर मध्ये महिलांनी आपल्याला पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवून दिलं. अॅथलेटिक्स मधलं तेवढं एकच सुवर्ण पदक यावेळेला आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर महिलांच्या हॉकी संघाचं मी आधीच बोललो की ते इतकं छान खेळलेले. स्कॉश मध्ये अनाथ सिंग सर जी आता 19 वर्षाची आहे पहिलंच आशिया चषक खेळत होती त्याच्यात तिने सांघिक मध्ये आपल्याला ब्रॉन्झ पदक मिळवलं आणि महिला एकेरीमध्ये तिने रौप्य पदक मिळवलं. महिलांनी तर केलंय आणि युवकांनी ज्या पद्धतीने योगदान दिलंय त्याच्यामुळे असं म्हणता येईल की नुसताच हा आशियाई क्रीडा स्पर्धा नाही तर येणारा ऑलिम्पिक्स आणि त्याच्या पुढच्या कित्येक आशियाई आणि ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला पदकांची आता अपेक्षा ह्या खेळाडूंकडून करता येणार आहे.
1: यंदाच्या स्पर्धेत भारताची पदक संख्या कमी झाली असली तरी कोणत्या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून आला? कोणत्या खेळांमध्ये भारताकडून अपेक्षेइतकी कामगिरी झाली नाही?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की सगळ्यात असमाधानकारक कामगिरी जर म्हणालो तर आपण ती आपण नेमबाजी मध्ये म्हणू शकतो. कारण नेमबाजीकडून मागच्या वेळेला आपल्याला 8 सुवर्ण पदकं मिळाली होती आणि ह्या वेळेला कमीत कमी 5-6 सुवर्ण पदकं तरी मिळतील अशी अपेक्षा होती. आपल्याला 3 सुवर्ण पदकं मिळाली आणि त्याच्यातला आश्चर्याचा भाग म्हणजे आपल्याला शॉटगन या प्रकारात ज्याच्यात आपण खरं म्हणजे चांगले मानले जात नाही त्याच्यात सुवर्ण पदकं मिळाली. पण जे एअर रायफलचे इव्हेंट आहेत 10 मीटर 25 मीटर याच्यामध्ये आपण तेवढी समाधानकारक कामगिरी करू शकलेलो नाहीये. नुसतंच एकेरीमध्ये पदक नाही मिळालं असं नाही. जसं होतं नेहमी की आपल्याला एकेरीमध्ये जरी पदक नाही मिळालं तरी सांघिकमध्ये आपल्याला पदक मिळतं कारण आपले 3 चांगले नेमबाज प्रत्येक स्पर्धेमध्ये असतात, पण ह्यावेळेला तेही झालं नाही. त्यामुळे मला वाटते नेमबाजीमध्ये येईल की आपण असमाधानकारक कामगिरी केली. दुसरा अॅथलेटिक्स सारखा विषय पदकांचं जर आपण बघितलं तर कदाचित असमाधानकारक कामगिरी आहे, पण माझ्या मते ती पदकांवर जर मोजली तरच ती असमाधानकारक असेल. कारण असं झालंय की आपला 4था आलाय खेळाडू 5वा आलाय खेळाडू पण तरीही त्यांनी भारताचा नॅशनल रेकॉर्ड किंवा स्वतःचा सीझन बेस्ट दिलाय, त्यामुळे असं म्हणता येणार नाही की त्यांनी त्यांचा बेस्ट दिला नाही. पण काही देश जसं बहरेन आहे किंवा कतार आहे ह्या देशांमध्ये आता आफ्रिकन खेळाडू पण खेळतात, त्याच्यामुळे तिथे मेडल जिंकणं किंवा आपली कामगिरी त्या लेवलवर येणं याला वेळ लागणार आहे. कारण आपण आशियामध्ये जरी पदकं जिंकत असलो तरी जागतिक स्पर्धेत किंवा जागतिक प्लॅटफॉर्मवर आपण अजूनही अॅथलेटिक्समध्ये तितके चांगले नाही आहोत आणि हे आपल्याला मान्य केलं पाहिजे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या यशामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही मोठा वाटा पाहायला मिळाला. राज्यातल्या या खेळाडूंच्या कामगिरीविषयी आपण काय सांगाल?
0: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यावेळेला खरंच चांगली कामगिरी केली. जसं आपण मी आता सुरुवातीपासून म्हणतोय की कुंकू मोहोळचं नाव मी सारखं घेतोय, कारण इतके वर्ष तो रिकव्हर मध्ये आपल्याकडे दीपिका कुमारी ही जागतिक दर्जावर खेळत होती, दर वेळेला आपण तिच्याकडून पदकाची अपेक्षा करत होतो.

0: होतो. ह्या वेळेला कुमकुमनी दीपिकाला हरवून भारताच्या संघात जागा मिळवली होती आणि ज्या पद्धतीने ती खेळली म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये कोरियाच्या पूर्व विश्वविजेत्या खेळाडू बरोबर शेवटच्या शेवटी 10 परफेक्ट 10 मारण्याची गरज असताना त्यांनी तो परफेक्ट 10 मारला. सेमीफायनलमध्ये चीनच्या तिरंदाजाच्या विरुद्ध सुद्धा शेवटी 10 मारणं गरजेचं होतं, तिने तो 10 मारला. त्यामुळे कुमकुम मोहोळ ही तसं बघायला गेलं तर ह्या स्पर्धेची MVP म्हणता येईल, महाराष्ट्राचीच नाही तर भारताची. दुसरा खेळाडू सर्वेश कुशारे, उंच उडीमध्ये पदक मिळवणं इतकं सोपं नाहीये पण सर्वेशनी ह्या वेळेला ते पदक आपल्याला मिळवून दिलं. दिया चित्रे टेबल टेनिस खेळते, टेबल टेनिसमध्ये चीन, जपान, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, तायवान हे देश आपल्या खूप पुढे आहेत, त्यामुळे आपल्याला शक्यतो टेबल टेनिसमध्ये पदकं मिळवणं हे खूप अवघड जातं. पण दिया चित्रे आणि मानुषाने आपल्याला त्याच्यातही एक कांस्य पदक मिळवून दिलं. रुद्रांश पाटील वयाच्या 19 वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झाला होता, ह्या वेळेला त्यांनी इंडिव्हिज्युअल मध्ये ब्रॉन्झ मिळवलं, टीम मध्ये भारताला सिल्वर मिळवून दिलं. साहिल जाधवजी पुन्हा एकदा तिरंदाजीमध्ये आपल्याला पदक मिळवून दिलं. साहिल ह्याच्या आधी पण चांगला खेळत आलेला होता. मला साहिलचं आठवतं की मी एकदा साहिलला भेटलो होतो 2-2.5 वर्षापूर्वी आणि तेव्हा कुठेतरी त्यांना प्रश्न पडला होता त्याच्या डोक्यात की आता मी खेळावरच लक्ष देऊ का, मला माझं आता वय होतंय, मला नोकरी करायची गरज आहे का. आणि त्यावेळेला चर्चा करत असताना त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला म्हटलं होतं की एक काही वर्ष दे, 2 वर्ष दे 3 वर्ष दे या खेळाला आणि बघ तू कुठे पोहोचशील. आणि माझ्या मते ह्या वर्षी आशय स्पर्धेमध्ये त्यांनी जे पदक मिळवलंय त्याच्यावरून माझ्या मते त्याच्या प्रशिक्षकांचं आणि त्यांनी जो स्वतःवर दाखवलेला विश्वास आहे तो कुठेतरी पूर्ण करून दाखवला.
1: कुलकर्णी सर, भारतानं यंदा 85 पदकं मिळवली, या कामगिरीची 2023 हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेशी तुलना करता येईल का?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की फक्त पदकांची संख्या जर बघितली तर आपण म्हणू की आपली कामगिरी समाधानकारक नाही, कारण हांगझाऊ मध्ये आपल्याला 100 पदकं मिळाली होती, आपल्याला 28 सुवर्ण पदकं मिळाली होती, यावेळेला आपल्याला 21 सुवर्ण पदकं मिळाली आहेत आणि एकूण आपल्याला 85 पदकं मिळालेली आहेत. पण माझ्या दृष्टीने जर मी बघितलं तर आपली पदक संख्या कमी झाली कारण शूटिंगमध्ये आपल्याला पदकं मिळाली नाही किंवा अॅथलेटिक्समध्ये पदकं मिळाली नाही. पण त्याच्या उलट आपण टेबल टेनिस सारख्या खेळात पदक मिळवलं, आपण स्कॉशमध्ये नेहमीप्रमाणे चांगले खेळलो, आपण तिरंदाजीमध्ये चांगले खेळलो. त्यामुळे एकूण जर फक्त बघितलं तर मला ते फक्त पदक संख्या बघितली तर आपण म्हणू की 2023 हांगझाऊ आताच्या अशा स्पर्धेपेक्षा चांगलं गेलं. पण एकूणच ज्या पद्धतीने आपण पदकं जिंकली आहेत किंवा ज्या वयोगटाच्या मुलांनी म्हणजे 19, 20, 21, 22 वर्षाच्या वयोगटातल्या ज्या तरुण मुलांनी जी पदकं जिंकल्यामुळे माझ्या मते असं म्हणायला हरकत नाही की ही 85 पदकांमुळे आपल्याला भविष्यात खूप गोष्टींची अपेक्षा करता येईल. कारण जेव्हा आपण मागच्या वेळेला 2 सुवर्ण पदकं स्कॉशमध्ये जिंकली होती तेव्हा सौरव घोषाल, दीपिका पलिकल हे खेळत होते, ते त्याच्यानंतर वय झाल्यामुळे तेवढी चांगली कामगिरी करू शकत नाहीयेत किंवा काही रिटायर झालेले आहेत. सो हांगझाऊ मधले कितीतरी पदक विजेते हे त्याच्यानंतर त्यांच्या पीकवर राहिलेले नाहीयेत. पण आत्ताचे जे 85 पदक विजेते आहेत त्यातले कमीत कमी 30-40% हे 18-25 वयोगटातले असल्यामुळे ही पुढे पण त्याच पद्धतीने कामगिरी करू शकतात अशी आपण अपेक्षा करू शकतो. म्हणून मी म्हणेन की ही जी 85 पदकं आली आहेत ती संख्येच्या मनाने जरी कमी असली तरी भविष्याचा विचार केला तर ही कामगिरी खरंच छान आहे आणि आपण ह्या कामगिरीवर पुढे जाऊन अजून खूप काही अचीव करू शकतो याच्या बाबतीत मला शंका नाही.
1: कुलकर्णी सर, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या यशस्वी कामगिरीविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत 326 पदकांसह चीननं अव्वल स्थान पटकावलंय, 250 पदकांसह जपान दुसऱ्या तर 143 पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर राहिलाय. या दिग्गज देशांच्या पाठोपाठ भारतानंही आपल्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर चौथं स्थान मिळवलंय. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचं तसंच पदक विजेत्या आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय. मात्र ही केवळ पदकांची किंवा क्रमवारीची गोष्ट नाही तर आहे जिद्दीची, मेहनतीची आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या स्वप्नाची. भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की जागतिक क्रीडा विश्वात भारताची ताकद सातत्यानं वाढतीय. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष

कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य निकिता लाड. लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे. निवेदन राजश्री आगाशे.

वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आवार माझा शिवार.

मंडळी नमस्कार, राम राम। आजच्या माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपला मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 12 आश्विन शके 1948, दिनांक 4 ऑक्टोबर 2026। मंडळी, आज ऐकूया सरस्वती पूजन या आख्यानावर कीर्तन। कीर्तनकार आहेत नीता पांडे। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे।

विद्येची देवता, बुद्धीची स्फूर्तीची जी देवता सरस्वती माता, त्या मातेची नामदेव महाराज करुणा भक्त आहेत। हे माते, मला स्फूर्ती दे, बुद्धी दे, तू माझ्यावर प्रसन्न हो। अहो काकुळतीच्या फुलांची ओंजळ भरून नामदेव महाराज या फुलांनी या वागीश्वरी सरस्वती मातेची पूजा बांधताय आणि या स्फूर्ती देवतेची पूजा किंवा या स्फूर्ती देवतेवर जवळ नामदेव महाराज स्फूर्ती कशासाठी मागताय। विश्वात्मा जो हरी त्याची वर्णी न कीर्ती, म्हणजे या चराचरात भरलेल्या या भगवंताची, म्हणजे हा जो विश्वात्मा जो हरी आहे त्याचं गुणगान करायला नामदेव महाराज स्फूर्ती मागताय। अहो ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 20 ओव्यातून आधी बुद्धिदाता आणि विघ्नहर्ता असा मंगलदाता जो श्री गजानन, त्याची अक्षर पूजा बांधली आणि लगेचच पूजा बांधली ती या सरस्वती मातेची।

इथं माऊलीनं सरस्वती मातेलाच शारदा देवी म्हणून मोठ्या प्रेमानं संबोधलंय. अहो सगळ्या संत मंडळींनी आदि मंगलाचरणात ओंकार रूपात असलेल्या अखिल विश्वात भरून राहिलेल्या गजाननाला आधी वंदन केलं आणि लगेचच वाणीची जी देवता, विद्येची स्फूर्तीची जी देवता, तिलाही वंदन केलेलं दिसत.

64 कलांची स्वामिनी असलेली वागेश्वरी संपूर्ण विश्वाची ओळखच मुळी शब्दांच्या आणि अक्षरांच्या माध्यमातून आपल्याला होते, नाही का? मग या अक्षर विश्वाची, या वाक्शक्तीची, कलेची जी दात्री

म्हणजेच काय? दूध का दूध आणि पाणी का पाणी वेगळा करणारा विवेकी राजहंसच जिचं वाहन आहे त्या देवतेची सगळे संत मंडळी स्तुती करतात. काय सामर्थ्य हो या देवतेचं? मुकं करोती वाचालं, मुक्याला बोलत करणारी, अज्ञानाला ज्ञानवंत प्रज्ञावंत करण्याचं जिचं सामर्थ्य आहे. तिचं स्तवन सुद्धा शंकराचार्यांनी किती छान केलंय.

या पृथ्वीची जी उत्पत्ती स्थिती लय हे जे संक्रमण आहे या संक्रमणाच्या आपण तीन देवता मानतो, म्हणजे उत्पत्तीची देवता भगवान ब्रह्मदेव, स्थितीची देवता भगवान विष्णू आणि लयाची जी देवता भगवान महादेव। या तिन्ही देवतांना आपण मानतो, पण या देवतांनीही सुद्धा नंतर मानलं की या सृष्टीला चलायमान गतिमान जर करायचं असेल तर नुसती सृष्टीची उत्पत्ती करून काही होणार नाही। म्हणून मग या देवांनी ही सृष्टी चलायमान गतिमान करण्यासाठी जी परमेश्वरी शक्ती, जी चेतना शक्ती त्यात ओतली, तीच मुळी ही आदिमाया आदिशक्ती। आपण कल्पना करूया।

रेल्वे गाडी तयार केली, रुळावर उभी केली, पण तिला चलायमान गतिमान करायला जोपर्यंत ड्रायव्हर मिळत नाही तोपर्यंत ती गाडी चालू शकते का हो? तसंच आपल्या शरीराचं आहे किंवा या सर्व सृष्टीतल्या अनेक जीवांचं आहे तिला चलायमान करणारी ही शक्ती भगवंतानं ओतली तेव्हाच कुठे ही सर्व सृष्टी चलायमान गतिमान झाली आणि ही परमेश्वराने ही शक्ती ओतल्यामुळंच तिला आपण भगवती आदिमाया आदिशक्ती असंही आपण म्हटलं. कल्पना करा ही चेतना शक्तीच जर का नाहीशी झाली तर सर्व सृष्टी कशी तेजहीन मतीहीन गतीहीन जाणवेल नाही का? मग ही भगवंताची जी ही वैश्विक चेतना शक्ती तिची जाणीव ठेवायची, तिला ओळखायचं आणि तिचं स्मरण सतत ठेवायचं म्हणून हिची पूजा केली जाते.

मग या भगवती देवीनं, या आदिमायेनं, या सृष्टीवर जेव्हा जेव्हा म्हणून संकट आलीत ना, तेव्हा वेळोवेळी अंबा, रेणुका, सरस्वती, तुकामाई, अन्नपूर्णा, वरदा अशी किती ना किती नावं घ्यावी हो, असे वेळोवेळी विशेष अवतार धारण करून या पृथ्वीला वाचवलं बर का. आणि आपल्याकडे या देवीचं पूजन करायची प्रथा आहे.

अहो आपला प्रपंच सुखाचा जर करायचा असेल ना, तर आपल्याला धैर्य, साहस, हिम्मत, पराक्रम, उत्साह, चैतन्य, नीती, सेवाभाव, बंधुत्व अशा अनेक सद्गुणांची जोपासना करावी लागते. तेव्हाच कुठे आपल्याला सुख, समाधान, शांती लाभते. मग या सगळ्या सद्गुणांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे देवी भगवती. तिचं स्मरण करायचं ते एवढ्यासाठीच. दुर्गुणांचा नाश करून सद्गुणांना वर्धित करण्याचं सामर्थ्य या देवीत असल्यामुळं समृद्ध, सुखी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी या आदिशक्तीचं आपण स्मरण करायचं. आपल्याकडे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत 9 दिवस या आदिशक्तीचं, या आदिशक्तीच्या निरनिराळ्या रूपांची आराधना करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. किंबहुना या शक्तीची उपासना केली जाते. 9 दिवसात या देवीच्या 9 रूपांची आराधना केली जाते. प्रथम

अशी ही आदि शक्ती सगळ्या कार्यात यश देणारी, मनोकामना पूर्ण करणारी, युक्ती स्फूर्ती शक्ती देणारी हिचं स्वागत या नवरात्रात मोठ्या भक्तिभावानं केलं जातं।

अ पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा म्हणून दानव दानवी वृत्ती किंवा दुर्दन दुर्जनांच्या शक्तीचा जेव्हा जेव्हा म्हणून जोर वाढतो ना, आसुरी शक्तींचा प्रभाव वाढतो आणि सज्जनांना जगणं अशक्य होतं, तेव्हा साहजिकच ही सज्जन साधू आणि ऋषी मुनी मंडळी भगवंताला साकडं घालतात आणि भगवंत ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपात अवतार धारण करून या सृष्टीचं रक्षण करतात. अहो त्यांना करावं लागतच, न करून सांगणार कुणाला, कारण वचन दिलंय ना यदा यदा धर्मस्य. आणि नेमकं तसं झालं बघा, देव आणि दानवांचं प्रचंड युद्ध झालं. युद्धात विजय झाला तो दानवी शक्तीचा, सात्विक शक्तीचा पराभव झाला. त्यामुळे दैत्य राक्षस हे त्रिभुवनांचे स्वामी झाले, देवगण पराभूत झालेत. मग काय विचारता, सत्ताच हातात आली दानवांच्या. आधीच मरकट त्यात मद्य प्यार.

म्हणजे आधीच दुराचारी, दुराभिमानी दैत्य, त्यात आता तर सत्ताच हातात आलेली. मग काय उन्मत्तपणाचा कळस असा वाढला, असा वाढला की काही विचारूच नका. काय असतं मंडळी, कुस स्वभावाची व्यक्ती जर का सत्तारूढ झाली तर तिला सत्तेचा असाच मात चढतो. वास्तविक सत्तेचा वापर हा लोककल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी करावायचा असतो. पण झालं काय, साधू ऋषी मुनीजन आणि सगळे स्वर्गातले देवही त्रस्त झाले या दैत्यांच्या अतोनात छळामुळे. सगळ्यांना असुरक्षित वाटायला लागलं. मग सगळ्यांनी ठरवलं की आता या सृष्टीचा जो निर्माता ब्रह्मदेव त्याच्याकडे जायचं. ही सगळी ऋषी मुनी मंडळी ब्रह्मदेवाकडे साकडं घालायला गेली.

ब्रह्मदेव सुद्धा काय बोलणार कपाळ. सगळे देवच मुळी पराभूत झालेले, हतबल झालेले. ब्रह्मदेवाने हे सगळं गाणं ऐकलं आणि सांगितलं, ओळखलं की हे काम आपल्या आवाक्या बाहेरच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की या कामासाठी आपण कैलास राणा भगवान महादेव यांच्याकडे जावं. सगळी मंडळी निघाली आणि हिमस्थळी असलेल्या कैलास पर्वतावर आली. पण झालं काय, भगवान शंकर तपात मग्न होते, ध्यानस्थ होते आणि भगवान महादेवांचा क्रोध सगळ्यांना माहित असल्यामुळं कोणाची मुळी हिम्मतच होईना ध्यानातून त्यांना उठवायची. मग सगळ्यांनी प्रार्थना सुरू केली.

हिमस्थळी एवढ्या दूरवर आपली स्तुती कोण करते हे पाहिला भगवान महादेवांनी डोळे उघडले. बघतात तो समोर सगळी देवगण, साधू ऋषी मुनी सगळी मंडळी जमलेली. अहो भगवान महादेवांना या लोकांनी गाऱ्हाणं प्रत्यक्ष शब्दात सांगायची गरजच नव्हती, महादेवांनी ती ओळखलं. त्यांनी सांगितलं की आपल्या कामासाठी आपण वैकुंठात भगवान विष्णूंकडे गमन करावं. आता सगळी मंडळी एकदम आश्चर्यचकित झाली की ब्रह्मदेवाकडून होत नाही, महादेवांकडून हे काम होत नाही. सगळी मंडळी चिंतेत पडली बरं का, पण सगळ्यांनी ठरवलं विष्णूकडे वैकुंठात जायचं. सगळी मंडळी विष्णूंकडे गेली. विष्णूंनी स्मितहास्याने सगळ्यांचं स्वागत केलं, पण कोणी मुळी हसेच ना. सगळ्यांचे चेहरे कसे चिंतन काळजीनं ग्रासलेले. भगवान विष्णूंनी यांचं नेमकं कारण ओळखलं आणि विष्णू म्हणाले, मंडळी तुमचं काम करणं माझ्याही आवाक्या बाहेरचं आहे. झालं एवढं विष्णू म्हणताच सगळ्यांचा मुळी धीरच सुटला हो. प्रत्येक जण एकमेकांकडे पाहाय लागले, काय करावं काय करावं. पण भगवान विष्णू तेवढ्यात हसले आणि म्हणाले की तुमचं हे काम करणारी या स्वर्ग लोकात एकच व्यक्ती या स्वर्ग लोकात आहे. एवढं भगवान विष्णूंनी म्हणताच सगळ्यांना एकदम धीर आला. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. देवर्षी पुढे आलेत, म्हणाले, देवा

व्यक्तीचं नाव तरी आपण सांगावं हो. देवर्षींनी असं म्हणतात विष्णूंनी एका दिशेकडे अंगुली निर्देश केला. ज्या दिशेला भगवान विष्णूंनी अंगुली निर्देश केला होता त्या दिशेकडे सगळी मंडळी बघायला लागली. बघा आणि बघतात तर काय, कैलास पर्वताकडे भगवान विष्णूंनी अंगुली निर्देश केला होता. सगळी मंडळी म्हणाली, देवा देवा आम्ही तिथूनच आलोय, कैलासपतींनीच आम्हाला इथे पाठवलं हो. अरे हो हो हो, कैलास पर्वतावर कैलासपतींशिवाय आणखी ही दुसरी व्यक्ती राहते ना, मग त्यांना जाऊन विचारा, त्यांना साकडं घाला. भगवान विष्णूंनी एवढं म्हटलं, प्रत्येकाला प्रश्न पडला, आणखीन दुसरी व्यक्ती कैलास पर्वतावर भगवान शंकराशिवाय आणखीन कोण राहत. तेवढ्या देवर्षींनी ओळखलं बर का, अंबा माता की जय, भवानी माता की जय. देवर्षींनी असं म्हणताच सगळ्यांच्या लक्षात आलं की देवी पार्वती आदि शक्ती हीच मुळे आपलं काम करणार, दैत्यांचा संहार करण्याचं काम पार्वती देवी करणार म्हणून ही सगळी मंडळी कैलास पर्वतावर गेली. बघा आणि तिथे जाताच यांनी पार्वती मातेचा जय जयकार केला. आणि झालं काय, सगळ्या देवांनी ठरवलं की या दैत्यांचा संहार करायला या आदि शक्तीने नवरूप घ्यावं. भगवान विष्णू आणि महादेव यांच्याही मनात या असुराविषयीचा असा तीव्र क्रोध जागृत झाला होता. नेमकं झालं काय, ही सगळी मंडळी जमलेली, भगवान विष्णू शंकर जमलेली, तेवढ्यात बाजूला जी पार्वती देवी बसली होती ती अंतर्धान पावली आणि भगवान विष्णूंच्या आणि महादेवांच्या शरीरातून हळूहळू एक एक तेजाचं तेजस्वी असं किरण बाहेर पडायला लागलं. आणि बघता बघता हे जे तेजा अनेक तेजाची किरण जी बाहेर पडली त्यांनी एक तेजोवलय निर्माण झालं आणि त्या तेजोवलयातून एक स्त्री देवता निर्माण झाली. ती म्हणजेच ही आदिशक्ती आदि भगवती देवी. अहो तिचा अवतार काय सांगावा, तिचा आवेश एवढा भयंकर होता कि सगळे देव सुद्धा दचकून दोन पावलं मागेच झाली. तिच्या हातात तलवार होती, डोळ्यातून अंगार आग बाहेर टाकत होती आणि तिचा आविर्भावच असा आक्रमक होता की केव्हा एकदा शत्रूच्या रक्ताचा घोट मी घेईन आणि केव्हा नाही.

झालं काय? ही सगळी देव मंडळी, साधू ऋषी मुनी जन सगळी जण पृथ्वी तलावर यायला निघाली भगवती देवी सह. इकडं दैत्यांचा अधिपती स्वामी राक्षस कोलासूर याला ही बातमी कळली. सगळ्या दैत्य मंडळी सकट तो रणांगणावर आला देवांशी युद्ध करायला. देवांची आणि दैत्यांची घनघोर लढाई झाली. नेमकं काय झालं की ही लढाई सुरू असतानाच ही आदी देवी आदी शक्ती रणांगणावर आली आणि एका क्षणात तिने या दैत्यांचा जो स्वामी कोलासूर एका क्षणात तलवारीनं त्याचं शिर धडापासून वेगळं केलं आणि राक्षसांचा स्वामी जो जमिनीवर धाडकन पडला ते पाहून सगळ्या राक्षस गणात पळापळ सुरू झाली. सगळे राक्षस देवीला शरण आले. सगळ्या देवांनी सुद्धा देवीची स्तुती करायला सुरुवात केली. पण त्या देवीचा क्रोध काही शांत होईना म्हणून देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सगळ्या लोकांनी तिची पूजा बांधली, ओटी भरली, श्रीफळ दिलं आणि देवतांनी जेव्हा तिची स्तुती केली, पुष्पवृष्टी केली तेव्हा ही देवी शांत झाली आणि या देवांच्या मूळ रूपात अंतर्धान पावली. मग अशी ही आदिमाया आदिशक्ती वेळोवेळी अनेक रूप घेऊन सृष्टीचं रक्षण करत असते. म्हणून या आदिदेवतेचं पूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे.

सरस्वती पूजन या आख्यानावर नीता पांडे आणि सहकाऱ्यांचं कीर्तन आपण ऐकलं. ही निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची होती. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरे मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये. नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: भरधाव वेगात वाहन चालवाल,
4: लाख मुलाचा जीव गमवाल,
3: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
4: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
3: जीव धोक्यात घालू नका,
4: अवजड सामान वाहू नका,
3: जीव धोक्यात घालू नका.
4: वाहन चालवताना अतिभार नको,
3: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
4: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
3: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
4: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
5: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: 8 वाजून 5 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजच्या 58व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते नवी दिल्लीत बोलत होते. विकसित भारत साकारण्यासाठीच्या प्रत्यक्ष आणि डिजिटल पायाभूत सुविधा जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच बळकट संस्था आणि उत्तम शासनाचंही योगदान गरजेचं आहे असंही ते म्हणाले. शाश्वत आर्थिक विकासासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास महत्वपूर्ण असल्याचं मत त्यांनी मांडलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यात्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल. लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणं हे मनमानीचं आणि घटनात्मक प्रक्रियेचं घोर उल्लंघन करणारं आहे असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी मांडलं आहे. ते आज हैदराबाद इथं नालसार विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलत होते. मृत्यू झालेले मतदार वगळता एकदा मतदार यादी समाविष्ट झालेल्यांचं नाव नोटीस न देता आणि सुनावणी न घेता काढून टाकता येत नाही असं करणं म्हणजे शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तराखंडातल्या राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने दिनेश आर्य यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मलिक यांच्या नावाची घोषणाही आज भाजपने केली. या नावांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरु होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. त्याआधीचे 2 महिने परदेशी संस्थांनी मोठी गुंतवणूक भारतीय बाजारात केली होती. जागतिक स्तरावर भूराजकीय संघर्षाची स्थिती, अमेरिकेत व्याजदरात वाढ आणि क्रूड तेलाच्या किमतीतली वाढ यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केली. कर्ज रोखे स्वरुपातली गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात घटली. मात्र सुरुवातीच्या इशूंमध्ये 9,676 कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशातून आली आहे. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला.

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुओ स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज निरु धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारतीय गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी उद्या नवी दिल्लीत दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल. उद्या संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पारमेलिन यांच्या द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशीलता, संस्कृती यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांचीही पारमेलिन यांच्याशी भेट होईल. पारमेलिन यांचा हा भारताचा पहिलाच दौरा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत केलं. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातलं तेल उत्पादनाचं प्रमाण नोव्हेंबर महिन्यात कायम राखण्याचा निर्णय सात ओपेक प्लस देशांनी घेतला आहे. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या देशांच्या बैठकीत जागतिक तेल बाजारपेठेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, पुरवठा साखळीची लवचिकता आणि कनेक्टिव्हिटी ही उदयोन्मुख शक्तींसाठी महत्वाची उद्दिष्ट असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत 62व्या म्युनिक सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते. ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ मधल्या उदयोन्मुख आणि मध्यम शक्ती अधिक महत्वाच्या भूमिका बजावण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्र आल्याचं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेचं बदलतं जागतिक स्थान, चीनचा उदय आणि वाढतं परस्पर अवलंबित्व यामुळे उदयोन्मुख शक्ती एकत्र येत असून जोखीम कमी करणं आणि उद्दिष्ट आधारित सहकार्य साधणं हा त्यांचा दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्देगिरी हाच एकमेव उपाय असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास राघशी यांनी म्हटलं आहे. ते आज तेहरानमध्ये विविध देशांचे राजदूत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मात्र अमेरिकेनं लष्करी मार्गाचा अवलंब केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण पूर्वीपेक्षा जास्त सज्ज असेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान इराणबरोबरचा आपला संघर्ष लवकरच संपेल आणि त्यानंतर तेलाच्या दरात मोठी घसरण होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरचे हल्ले वाढवू अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी घेतल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव आणि इतर भागांवरचे हल्ले आणखी तीव्र करायचा इशारा रशियानं दिला आहे. युक्रेनच्या विविध भागात लष्करी आस्थापना, संरक्षण उद्योग आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ले करू असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं आज सांगितलं. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे निर्देश FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत एझोक्टिबोसिन आणि थायमेथो स्कॅम हे दोन घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप
भारतीय गोल्फ

0: युनियनकडून सुवर्ण पदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: के साथ कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही देर में.